नमस्कार ताराशिव, सुप्रभात श्रोते हो. FM 101.3 MHz आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. आजच्या प्रसारण सभेत मी सुषमा लोंढे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 5 ज्येष्ठ 1948 अर्थात 26 मे 2026. सकाळचे 5:56 झाली आहेत. आजच्या प्रसारण सभेला सुरुवात करूयात मंगल ध्वनीनं.

यांची सणावरील मंगलधून आपण ऐकत आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6 वाजत आहेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी समाचार आम्ही आता सहक्षेपित करत आहोत. ठीक 6 वाजता.

ती रचना आपण ऐकलीत. संगीत होतं मधुकर गोळवलकर यांचं. रसिकहो मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकतो आहोत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अजित कडकडे यांच्या स्वरातील स्मिता म्हात्रे यांची भक्तिरचना.

आशा भोसले यांच्या स्वरातील पी सावळाराम यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत होतं वसंत प्रभू यांचं. रसिक हो मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकतो आहोत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. सकाळची 6:25 झाली आहेत. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात महेंद्र कपूर यांच्या स्वरातील हिंदी भक्तिरचना.

0: सुधा गांगुली आणि सहकारी यांच्या स्वरातील देशभक्तीपर रचना आताच आपण ऐकलीत. याबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात 101.3 MHz अर्थात आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळची 6:35 झाली आहेत.
1: आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको.

0: फक्त साडी हवी ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली सोलापूर.
1: श्रोते हो, आता ऐकूयात आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा.

या रूपरेषेनंतर लगेचच 6:40 कृषीवाणी. यामध्ये द्राक्ष बागेतील एकसारख्या फुटी निघण्यासाठीच्या उपाययोजना याविषयी माहिती, संकलन निवेदन अश्विनी पाटेकर यांचं. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:55 मराठी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल. 7:10 प्रादेशिक बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आणि त्यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. 7:40 भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम.

सव्वाआठ वाजता लखलख चंदेरी या कार्यक्रमाचा आनंद आपण घेऊ शकाल. 8:40 भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. 9 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होतील. 10 दिव्य स्वातंत्र्य भारताचे हा कार्यक्रम. संकलन निवेदन सुषमा लोंढे यांचं. साडे 10 गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11 मिश्र संगीत. 11:30 हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार. 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. आणि त्यानंतर दुपारी 1 ते 5 विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करू. 5 गीत गुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

साडेपाच वाजता युओवाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:10 मैफिल ए गझल. 6:30 स्वयंसिद्धा या महिलांसाठीचा कार्यक्रम. यामध्ये अधिक महिना अध्यात्म आणि विज्ञानाचा सुंदर संगम याविषयी संकलित माहिती आपण ऐकू शकाल. संकलन आणि निवेदन शीतल कुलकर्णी यांचं आणि या कार्यक्रमाची सादरकर्ते किशोर पवार. 6:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सायंकाळी 7:30 प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी. यामध्ये पेरणीपूर्व मशागतीचं महत्व याविषयीची माहिती आपण ऐकू शकाल. संकलन निवेदन अश्विनी पाटेकर यांचं. त्यानंतर बांधावर वनवृक्षांची लागवड याविषयी माहिती संकलन निवेदन संजय पाटोळे यांचं. त्यानंतर आरोग्य बळीराजाचं. यामध्ये लसीकरण आणि त्याचे फायदे याविषयी डॉक्टर श्रीकांत मिणियार यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा आपण ऐकू शकाल. आणि त्यानंतर उद्याचा हवामान अंदाज आपण ऐकू शकाल. संकलन निवेदन अश्विनी पाटेकर यांचं. 6:00 लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम. यामध्ये सुमनबाई रावसाहेब क्षीरसागर आणि सहकारी यांनी गायलेली देवीची गाणी आपण ऐकू शकाल.

वेळेवर दिल्या जाणाऱ्या मराठी हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करू। श्रोते हो, ही होती रूपरेषा आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची। आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे। सकाळचे 6:40 झाली आहेत। आता ऐकूयात कृषीवाणी हा कार्यक्रम। तत्पूर्वी जाहिरात प्रसारण सेवा।

9 वाजता विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू 10 वाजेपर्यंत आणि रात्री 10 वाजता मराठी पत्रगीत या कार्यक्रमाचा आनंद आपण घेऊ शकाल. याशिवाय आमच्या नेहमीच्या

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: मंडळी कृषीवाणी या कार्यक्रमात आता ऐकूयात द्राक्ष बागेतील एकसारख्या फुटी निघण्यासाठीच्या उपाययोजना. संकलन निवेदन अश्विनी पाटेकर यांचं.
2: शेतकरी बंधूंनो, आजच्या कृषीवाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत द्राक्ष बागेतील एकसारख्या फुटी निघण्यासाठीच्या उपाययोजना. शेतकरी बंधूंनो, द्राक्षाच्या आर्थिक उत्पादन चक्रातील मूलभूत आणि महत्वाचा टप्पा म्हणजे खरट छाटणी. सध्या या खरट छाटणीचा हंगाम चालू आहे. खरट छाटणीनंतर येणाऱ्या एकसारख्या फुटी, द्राक्षाची प्रत आणि उत्तम दर महत्वाचे असतात. द्राक्ष बागेतील एकसारख्या फुटी निघण्यासाठी कराव्याच्या काही उपाययोजनांची आपण माहिती घेऊया. द्राक्ष वेलींवर पूर्वीच्या हंगामातील उत्पादनाचा एक प्रकारचा ताण असतो, तो तसाच असतानाच खरट छाटणी केल्यास फुटी निघण्यामध्ये अडचणी निर्माण होतात. त्याचप्रमाणे या काळात तापमानही वाढलेलं असतं, त्यामुळं वेळी अंतर्गत चयापचय क्रियेचा वेग मंदावतो. तापमान खूप जास्त राहणं आणि पाण्याची कमतरता या दोन घटकांमुळे नवीन फुटी जळण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत एकसारख्या फुटी निघण्यासाठी काही महत्वाचे घटक आहेत, जसं की तापमान, पाणी, वेलींवरील ताण, त्याचबरोबर वेलींची विश्रांती, आर्द्रता, वेलीवरील अन्नद्रव्याची साठवणूक, त्याचबरोबर शेडनेटचा वापर आणि मल्चिंगचं नियोजन. त्यावर उपाययोजना म्हणजे एकसारखी फुटी निघण्यासाठी हायड्रोजन सायनाइड 20-30 मिली प्रतिलिटर या प्रमाणात पेस्टिंग करावं. हे पेस्टिंग तापमान कमी झाल्यानंतरच करावं, अन्यथा द्राक्ष डोळ्यास इजा होण्याची शक्यता असते. यापेक्षा जास्त प्रमाणात पेस्टिंगची आवश्यकता नाही हे लक्षात ठेवावं. तापमान कमी असणं गरजेचं आहे. साधारणत 35 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान हानिकारक मानलं जातं. बऱ्याच बागायतदारांनी तापमानापासून बागेच्या बचावासाठी शेडनेट अथवा कापडाचा वापर द्राक्ष बागेत केला आहे. शेडनेट फळ छाटणीच्या वेळेस बागेवर टाकले असल्यास ते लवकर काढू नये, कारण शेडनेटमधील वेलींना एकसारख्या आणि लवकर फुटी निघत असल्याचं आढळलं आहे. सालीवरील फुटी कमीत कमी 7-8 दिवस लवकर फुटतात. त्याचबरोबर द्राक्ष बागेत पाण्याचा ताण पडू देऊ नये. या दिवसात उन्हाळा असल्यामुळे पाण्याचे व्यवस्थित नियोजन करावं. मुळांच्या कार्यक्षेत्रात पूर्ण वापसा राहील याची काळजी घ्यावी. छाटणीनंतर 8-10 दिवसांनी रोज सकाळी आणि संध्याकाळी पाण्याची फवारणी करावी, त्यामुळे ओलांड्यावर आर्द्रता निर्माण होईल, एकसारख्या फुटे निघण्यास मदत होईल. क्षारांच्या सानिध्यात पांढऱ्या मुळांची वाढ योग्य प्रकारे होऊ शकत नाही, त्यामुळे साचलेलं क्षार काढून टाकण्यासाठी गंधक पावडर 50 किलो प्रति एकर या प्रमाणात मातीमध्ये मिसळावी. काही दिवसांनी भरपूर पाणी देऊन निचरा करून घ्यावा. पांढऱ्या मुळांच्या वाढीसह फुटीवर देखील चांगला परिणाम होतो. खरट छाटण्याच्या आधी मशागतीची कामे पूर्ण करावीत. त्यात प्रामुख्यानं बोध आणि खतांचं नियोजन यांचा समावेश होतो. शेतकरी बंधूंनो, अशा प्रकारे योग्य काळजी घेतल्यास खरट छाटणी उशिरा होऊनही येणाऱ्या समस्यांवर मात आपण करू शकतो.
1: द्राक्ष बागेतील एकसारख्या फुटी निघण्यासाठीच्या उपाययोजना याविषयी माहिती आपण ऐकलीत कृषीवाणी या कार्यक्रमातून. संकलन निवेदन होतं अश्विनी पाटेकर यांचं. आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहोत. सकाळची 6:44 झाली आहेत. यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: मॅडम, मासिक पाळी दरम्यान काही स्वच्छता पाळली नाही किंवा काही प्रमाणात दुर्लक्ष केलं तर त्याचे काही दुष्परिणाम होतात का?
2: त्याचे दुष्परिणाम हे अतिशय भयावह आहेत. म्हणजे त्याची भीती घेण्यापेक्षा मासिक पाळीतली काळजी का घ्यायची ह्याच्यासाठीच मी सांगते. मासिक पाळीच्या दरम्यान काय होतं, गर्भाशयातून तो स्त्राव बाहेर पडत असतो. तो स्त्राव म्हणजे काय आहे, ते एक प्रकारचं रक्त आहे, त्या रक्तपेशी आहेत. आणि हा स्त्राव अधिक कालावधी तिथे राहिला तर काय होणार आहे, गर्भाशयामध्ये इन्फेक्शन म्हणजे संसर्ग होऊ शकतो. त्यानंतर आहे पुढे जे आपण म्हणतो की ज्याला आपण फॅलोपियन ट्यूब्स म्हणतो, हा म्हणजे ज्याच्यामध्ये गर्भधारणा साठी जो म्हणजे बीज असतं ते वाहून नेलं जातं. तर ह्या ज्या फॅलोपियन ट्यूब्स आहेत, नंतर ओव्हरीज आहेत, म्हणजे जे अंडाशय आहे स्त्रियांमधलं, तर तेही इन्फेक्शन तो संसर्ग आहे तिथपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे काय आहे की मासिक पाळीची जर काळजी नाही घेतली तर गर्भाशयाच्या माध्यमातून पुढे हे पूर्ण जे आहे की ज्याला आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणतो, हा जो आपण जनन मार्ग म्हणतो, तिथे सगळ्या प्रकारचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. मासिक पाळीच्या वेळी जर योग्य वेळी पॅड चेंजेस केले नाही, तिथली स्वच्छता घेतली नाही, सगळ्यात महत्वाचं आहे बुरशीचं इन्फेक्शन त्या भागामध्ये जनन मार्गात होऊ शकतो. त्यामुळे स्त्रियांच्या अंगावरून पांढरा स्त्राव वगैरे जाण्याचे कंप्लेंट जास्त आहेत. तिसरं आहे की मासिक पाळीच्या वेळी जर आपण काळजी घेतली नाही तर त्वचेचं इन्फेक्शन त्या ठिकाणी होण्याची शक्यता जास्त आहे. तसंच आहे त्या ठिकाणी अल्सर होणं आहे, नंतर आहे घाणेरड्या वासाचा स्त्राव येणं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की ॲटोमॅटिकली त्या सगळ्याचा परिणाम तिच्या मानसिक आरोग्यावरती होणार आहे. जसं मी मगाशी एक गोष्ट सांगितली की गर्भाशयातलं जे इन्फेक्शन किंवा संसर्ग हा पुढे जाऊन ज्या बीजवाहक नलिका आहेत फॅलोपियन ट्यूब, तर तो इन्फेक्शन आहे ते संसर्ग तिथेच राहतो. आणि तो सततचा जर संसर्ग तिथेच राहिला तर त्या भविष्यामध्ये त्या ब्लॉक होऊ शकतात, बंद होतात. आणि त्याच्यामुळे जे आवश्यक गर्भधारणेसाठी जे बीज आहे ते वाहून नेलं जात नाही आणि पुढे गर्भधारणा होण्यासाठी अडथळे येण्याची शक्यता आहे.
1: बरं, यासाठी जे साहित्य वापरलं जातं म्हणजे पॅड वगैरे, ते कशा प्रकारचं वापरावं?
2: सद्यस्थितीमध्ये जास्त आपल्याकडे आहे अवेलेबल ते आहे सॅनिटरी पॅड्स आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये अजून थोडं ऍडव्हान्स आपण पाहणार आहोत ते आहे मेन्स्ट्रुअल कप्स आहेत. आणि जे पारंपरिक पद्धतीने चालत आलेले आहेत ते आहेत म्हणजे कपड्यांच्या घड्या, त्याही वापरल्या जातात. तर सॅनिटरी पॅड्सचा वन टाइम यूज आहे, त्याला आपण डिस्पोजिबल म्हणतो, जे सहज अवेलेबल होतं, ट्रॅव्हलिंगमध्येही नेऊ शकतो. त्याच्यानंतर आहे त्याचं डिस्पोज करणंही सोपं आहे. आणि त्यामुळे ते कसं होतं की ते कम्फर्टेबल आहे मुलींना किंवा वर्किंग प्लेसला घराच्या बाहेर पडणाऱ्या स्त्रियांना. नंतर मेन्स्ट्रुअल कप म्हणून आहे, सध्या ऍडव्हान्समध्ये आहेत. मात्र मेन्स्ट्रुअल कप वापरताना त्याचा अभ्यास असणं, माहिती असणं खूप आवश्यक आहे, कारण ते फोल्ड करून जनन मार्गामध्ये ठेवावे लागतात. मात्र त्याचं प्रॉपर क्लिनिंग म्हणजे व्यवस्थित त्याची स्वच्छता करणं किंवा पुढच्या मासिक पाळीत ते व्यवस्थित आधी उकळवणं नंतर ते वापरणं हेही करणं गरजेचं आहे. मात्र याच्यासाठी व्यवस्थित माहिती असणं, नंतर त्याला थोडंसं ट्रेनिंगची गरज आहे. तर तिसरं आहे ते म्हणजे पारंपरिक पद्धतीने वापरण्यात येणारा कॉटन पॅड्स, म्हणजे त्याला आपण कपड्याच्या घड्या. मात्र ह्यामध्ये एक प्रिकॉशन

0: प्रिकॉशन काय आहे घेणं गरजेचं आहे. कपड्याच्या घड्या चांगल्या स्वच्छ पद्धतीने धुणं गरजेचं आहे. त्याच्याही पुढे आहे की ते धुतल्यानंतर जे आपण म्हणतो सनलाईट की जिथे जास्त तीव्र सूर्यप्रकाश आहे त्याच्यामध्ये वाळवणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण सॅनिटरी पॅड, मेन्स्ट्रुअल कप आणि कॉटनचे कपडेही वापरू शकतो.
1: अच्छा श्रोतेहो, उद्याच्या कार्यक्रमात याविषयी अधिक माहिती घेऊया. नमस्कार.
2: मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोत्यांनो, ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमानवाढ याच्यामध्ये आपण आता त्याची मुख्य कारणे काय आहेत ते पाहूया. त्याच्यामध्ये पहिले कारण आहे जीवाश्म इंधनांचा अतिवापर, म्हणजेच कोळसा, पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायू यांचा वापर वीज निर्मिती, उद्योग आणि वाहनांसाठी मोठ्या प्रमाणात होतो. ही इंधन जाळल्यामुळे कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात वातावरणात सोडला जातो आणि हेच जागतिक तापमान वाढीचे मुख्य कारणांपैकी एक आहे. दुसरे कारण आहे जंगलतोड. झाडे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात, पण मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असल्यामुळे पृथ्वीचे नैसर्गिक संतुलन व्यवस्था कोलमडत आहे. जंगलतोडीमुळे काय होते? जंगलतोडीमुळे ऑक्सिजन कमी होतो, कार्बन डायऑक्साईड वाढतो, पावसाचे प्रमाण बदलते आणि जैवविविधता नष्ट होते. औद्योगिकरण म्हणजे काय? तर कारखाने, रासायनिक उद्योग आणि मोठमोठ्या उत्पादन केंद्रातून प्रचंड प्रमाणात प्रदूषण होते. अनेक औद्योगिक प्रक्रियांमधून विषारी वायू वातावरणात सोडले जातात. वाहतूक क्षेत्र हे हरितगृह वायूचे मोठे स्रोत मानले जाते. यानंतर प्लास्टिक आणि कचरा. प्लास्टिक जाळल्याने विषारी वायू तयार होतात, तसेच कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून मिथेन वायू निर्माण होतो जो कार्बन डायऑक्साईडपेक्षा अधिक घातक आहे. त्याच्यानंतर आहे शेती आणि पशुपालन. गायी, म्हशी यांच्यासारख्या जनावरांमधून मिथेन वायू निर्माण होतो. रासायनिक खतांमुळे नायट्रस ऑक्साईड वातावरणात वाढते. ह्यानंतर आपण ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम काय आहेत ते पाहूयात. पहिले आणि मुख्य म्हणजे तापमान वाढ. ह्यामुळे उन्हाळा अधिक तीव्र होत आहे. अनेक ठिकाणी तापमान विक्रमी पातळीवर पोहोचत आहेत. त्यानंतर हिमनद्या वितळणे. ध्रुवीय प्रदेशातील बर्फ झपाट्याने वितळत आहे, त्यामुळे समुद्राची पातळी वाढत आहे. समुद्राची पातळी वाढते आहे म्हणून किनारी भागांना पुरांचा धोका निर्माण झाला आहे. भविष्यात अनेक बेटे आणि किनारी शहरे पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे अवकाळी पाऊस आणि पूर यांचे प्रमाण पण वाढले आहे. हवामानातील असंतुलनामुळे काही भागात अतिवृष्टी तर काही भागात दुष्काळ पडतो. दुष्काळ आणि पाणी टंचाई, पाण्याचे स्रोत अटत चाललेत, त्यामुळे शेतीवर पण ह्याचा गंभीर परिणाम होत आहे. ह्याबरोबरच जैवविविधतेचा नाश होत आहे. अनेक प्राणी आणि वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत आणि मानवाच्या पण आरोग्यावर ह्याचा परिणाम होत आहे. जसे उष्माघात, श्वसनाचे आजार, डेंग्यू, मलेरिया यांच्यासारख्या रोगात वाढ होत आहे. धन्यवाद.
0: जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. थोड्याच वेळात 6:55
1: FM 101.3 MHz आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळची 6:55 झाली आहेत. रसिक हो, आता वेळ आहे मराठी चित्रपट संगीत या कार्यक्रमाची.

0: आशा भोसले यांच्या सुरातील माहेरची साडी या चित्रपटातील जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनिल मोहिले यांचं.
1: पता है, न्याय विभाग भारत सरकार ने गरीब और जरूरतमंदों को न्याय दिलाने की प्रक्रिया को किया और भी आसान.
2: हाँ बिल्कुल, टेलीलॉ और न्याय बंधु सेवाओं का

0: आशा भोसले यांच्या स्वरातील मुंबईचा जावई या चित्रपटातील ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सुधीर फडके यांचं.
1: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर. रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.

सुरेश वाडकर आणि अनुपमा देशपांडे यांच्या सुरातील मुंबईचा फौजदार या चित्रपटातील या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 7:08 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. पहिल्या टप्प्यातले पद्म पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. महाराष्ट्रातल्या 8 मान्यवरांचा विविध क्षेत्रातल्या कामगिरीसाठी गौरव. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 15 मे पासून चौथ्यांदा वाढ. नीट परीक्षेतल्या त्रुटींबद्दल सर्वोच्च न्यायालयाकडून चिंता व्यक्त. पेपर फुटी प्रकरणी पुण्याच्या मनीषा हवालदार यांना 6 दिवसांची सीबीआय कोठडी. टीसीएस धर्मांतर प्रकरणी एमआयएम नगरसेवक मतीन पटेलची पोलीस चौकशी. आणि मराठवाड्यातल्या बहुतांश भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट. आता सविस्तर बातम्या. यावर्षीचे पहिल्या टप्प्यातले पद्म पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल प्रदान केले. महाराष्ट्रातल्या 8 मान्यवरांना त्यांच्या विविध क्षेत्रातल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल यावेळी गौरवण्यात आलं. अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण प्रदान करण्यात आला. त्यांच्या पत्नी अभिनेत्री हेमा मालिनी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. प्रसिद्ध उद्योजक उदय कोटक, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण देण्यात आला. जाहिरात क्षेत्रातले अग्रणी पियुष पांडे यांना पद्मभूषण मरणोत्तर प्रदान करण्यात आला. परभणीच्या श्रीरंग देवबा उर्फ दादा लाड यांना कृषी क्षेत्रातल्या कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. अमरावतीतल्या श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोथे गुरुजी यांनाही पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं. याशिवाय समाजसेवेसाठी रामचंद्र आणि सुनीता गोडबोले, तमाशा कलाकार रघुवीर खेडकर, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, दिव्यांग अॅथलीट प्रवीण कुमार यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पहिल्या टप्प्यातले 66 पद्म पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले. पेट्रोलच्या दरात काल 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ झाली. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. 15 मे पासून आतापर्यंत 4 वेळा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. पश्चिम आशिया संघर्षावर तोडगा निघून होर्मुझ सामुद्रधुनी मार्ग खुला होण्याची शक्यता वाढल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात 5% जास्त घसरण झाली आहे. कच्च्या तेलाच्या दरांनी आंतरराष्ट्रीय बाजारात 2 आठवड्यातला निचांकी आकडा गाठला आहे. ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल $100 कमी झाला आहे. नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे. याआधी पेपर फुटी होऊनही एनटीएनं त्यापासून काहीच धडा घेतला नाही हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी एनटीएऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरच्या सुनावणीवेळी न्यायमूर्ती पी एम नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराध्ये यांच्या खंडपीठानंही टिप्पणी केली. या परीक्षेवर देखरेख ठेवण्यासाठी निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदार यांना दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयानं 6 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. हवालदार यांनी नीटच्या भौतिकशास्त्राच्या पेपरचे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा सीबीआयला संशय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्य शासन आणि अग्रेको इंडिया कंपनी यांच्यात काल सामंजस्य करार करण्यात आला. अग्रेको इंडिया ही ऊर्जा आणि तापमान नियंत्रण उपाययोजना क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे. या करारानुसार कंपनीतर्फे पुणे जिल्ह्यातल्या फुलगाव इथं अत्याधुनिक जागतिक अभियांत्रिकी आणि उत्पादन केंद्र उभारलं जाणार आहे. यामुळे पुण्यात 400 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह पुढील 10 वर्षात 1000 रोजगार निर्मिती होईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाला संपूर्ण राज्यात विशेष तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. गायींची तस्करी, बेकायदेशीर कत्तलखाने आणि जनावरांवरील अमानुष अत्याचार रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. परिवहन आयुक्त कार्यालयानं प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार राज्यातले सीमावर्ती भाग, मुंबईसह प्रमुख शहरे आणि संवेदनशील मार्गांवर विशेष नाकाबंदी आणि वाहन तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

0: येत्या 10 एप्रिल आणि 17 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर येतंय तुमच्याच महसूल मंडळात.
1: राज्यात काल 2 वेगवेगळ्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे एक चारचाकी खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जण ठार झाले. हर्णे बंदर इथं फिरायला गेलेले सातारा जिल्ह्यातले 8 जण या गाडीने परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. दुसरा अपघात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात झाला. भरधाव रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकला, त्याचवेळी ट्रकच्या मागून आलेलं वाहनही ट्रकला धडकलं. या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाले. टीसीएस कंपनीतील धर्मांतराचा प्रयत्न तसंच लैंगिक अत्याचार प्रकरणी संशयित आरोपी निदा खान हिला आश्रय देणाऱ्या छत्रपती संभाजीनगर इथले एमआयएम नगरसेवक मतीन पटेल तसंच घरमालक हनीफ खान यांची नाशिकमधल्या गुन्हे शाखेत काल चौकशी करण्यात आली. मतीन पटेलचा मोबाईल एसआयटीनं ताब्यात घेतला आहे. निदा खान हिला भाड्यानं घर घ्यायचा ही माहिती नियोजन पद्धतीनं लपवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. बीड जिल्ह्यात सिरसाळा इथं बुद्धरूपाचं अनावरण आणि विहार लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला भिक्खू संघ उपासक उपासिका आणि नागरिकांची उपस्थिती होती. महू इथले भंते डॉक्टर धम्मदीप महाथेरो आणि बोधगया इथले भंते प्रज्ञा पियो यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आलं. कुपोषणमुक्त जालना हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयानं काम करावं असं आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केलं आहे. मिशन न्यूट्रिशन जालना अंतर्गत जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन केल्यानंतर त्या काल बोलत होत्या. जिल्ह्यात कुपोषणाचं प्रमाण कमी करून बालकांचं आरोग्य सुदृढ करणं हा या प्रशिक्षणाचा उद्देश आहे. बीड जिल्ह्यात 15 मे पासून झालेल्या मुसळधार अवकाळी पाऊस आणि जोरदार चक्रीवादळानं शेतपिकं फळबागा कृषी संरचना आणि मालमत्तेचं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना पत्र लिहून नुकसान भरपाईची मागणी केली आहे. मराठवाड्यातल्या काही भागात काल अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. छत्रपती संभाजीनगर शहरात काल पूर्वमोसमी पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यात फुलंब्री शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी पाऊस झाल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे. जालना शहरासह जिल्ह्यात काल संध्याकाळी पाऊस झाला. भोकरदन तालुक्यातल्या हसनाबाद शिरसगाव बोरवड केदारखेडा राजूर इथं हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. लातूर जिल्ह्यातही अनेक भागात काल मुसळधार पाऊस झाला. निलंगा तालुक्यात जाऊ नणंद जेवरी जवळगा आदी गावांमध्ये जोरदार पाऊस पडला. काही ठिकाणी वादळी वाऱ्यांमुळे झाडांच्या फांद्या तुटून पडल्याच्या घटना घडल्या. औसा तालुक्यातल्या खोरोसा लांबजना किल्लारी तसंच परिसरातल्या इतर गावांमध्येही पावसानं दमदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी शेतकरी वर्गात पिकांच्या नुकसानीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. धाराशिव शहर आणि परिसरातही काल हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. बीड जिल्ह्यातल्या माजलगाव इथल्या लवूळ परिसरात तसंच आष्टी आणि पाटोदा तालुक्यातही वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं वृत्त आहे. अंबाजोगाई शहर आणि परिसरात मध्यरात्री जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. नांदेड जिल्ह्यात माहूर तालुक्यातल्या दहेगाव परिसरात काल वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे उन्हाळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली आहे. राज्यात काल सर्वात जास्त तापमान ब्रह्मपुरी इथं 47.2 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेतकऱ्यांना कमी वेळेत पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी जनसमर्थ पोर्टलवर नोंदणीसाठी बँकांनी मदत करावी असे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी दिले आहेत. जिल्हास्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. पीक विमा आवास योजना गाय गोठा अनुदान लाडकी बहीण या योजनेच्या शासनाकडून आलेल्या अनुदानातून कर्जाची रक्कम कपात करू नये असंही त्यांनी बँकांना सूचित केलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पहिल्या टप्प्यातले पद्म पुरस्कार

0: राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान, महाराष्ट्रातल्या 8 मान्यवरांचा विविध क्षेत्रातल्या कामगिरीसाठी गौरव, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 15 मे पासून चौथ्यांदा वाढ आणि मराठवाड्यातल्या बहुतांश भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता। नमस्कार।
1: बातमीपत्रानंतर आकाशवाणी धाराशिव केंद्रातील प्रसारण सभेत आमच्या सर्व रसिक श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत। सकाळची 7:20 झाली आहेत।

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: लेकीचा आनंद जावयाचा मान अधिक महिन्यात करा खास सन्मान.
2: प्रियदर्शनी मध्ये अलन सोली, लुई फिलिप, इंडियन टेरेन, पीटर इंग्लंड, युनायटेड कलर ऑफ बेनेटन चे आकर्षक ब्रँडेड कपडे
1: आणि श्रीवसौ मध्ये डिझायनर काठपदर्व सिल्क च्या सुंदर साड्या आणि नवनवीन व्हरायटी.
2: अधिक महिना बनवा अविस्मरणीय.
1: प्रियदर्शनी कापड बाजार बार्शी, आपल्या नात्यांचा विश्वासू साथी.
3: व्हीव्हीपी पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमा साठी प्रवेश सुरू.
4: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दर वर्षी उत्कृष्ट निकाल.
3: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त. व्हीव्हीपी पॉलिटेक्निक, सोरेगाव, सोलापूर.
4: संपर्क 83 798 64 555.
5: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
6: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूत सारीज, साठी गल्ली, सोलापूर.

आकाशवाणी धाराशिव केंद्रातील विविध रंगी कार्यक्रमाचा आनंद आपण घेतो आहोत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहोत. सकाळचे 7:25 होत आहेत. महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय रेणवीत दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपला महाराष्ट्र भौगोलिक दृष्ट्या संपन्न आहे, पण नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर थोडा संवेदनशील आहे. पूर, दुष्काळ, चक्रीवादळ, भूकंप, उष्णतेच्या लाटा अशा एक ना अनेक प्रकारच्या आपत्ती या येत असतात. त्या कधी मानवनिर्मित असतात तर कधी नैसर्गिक. आता आपत्ती सांगून येत नाही, त्यासाठी आपणास भक्कम अशी तयारी करावी लागते. या तीन स्तरावर ही तयारी असते. आपत्ती पूर्वतयारी, आपत्ती आल्यानंतर त्वरित प्रतिसाद आणि आपत्तीनंतरचं पुनर्वसन. यासाठी सक्षम सुसूत्र अशी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारणं महत्वाचं आहे, आणि ती यंत्रणा आपल्या महाराष्ट्र राज्यात खूप प्रभावीपणे काम करते आहे. नियोजन, अंमलबजावणी, समन्वय, जनजागृती याद्वारे विविध योजना राबवल्या जात आहेत. या सर्वसमावेशक आपत्ती व्यवस्थापनाच्या विषयावर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अच्छा, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सर, आपत्ती ही खरं तर सांगून येत नाही, ती अचानक येते. त्यावेळेस आपली जी काही व्यवस्था आहे आपत्तीच्या विरुद्ध लढण्याची, ती भक्कम असणं गरजेचं आहे. तर त्याविषयी आपण जाणून घेणारच आहोत, पण सुरुवातीला आपत्ती म्हणजे नेमकं काय काय सांगाल?
1: आपत्ती ही अचानक घडणारी घटना आहे जी की नैसर्गिक किंवा मानवनिर्मित असू शकते. यात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होते. याशिवाय समाजाचं सर्वसाधारण कार्य असतं ते बाधित होतं. याशिवाय या दरम्यान संपर्क यंत्रणा, दळवण यंत्रणा ती बंद पडते, आणि एकूणच स्थानिक प्रशासन असतं किंवा जनता असते याचा सामना करण्यास असमर्थ ठरतं. अशी जेव्हा परिस्थिती उद्भवते सर्वसाधारण याला आपत्ती असे संबोधतो.
0: प्रकारही असतील ना सर आपत्ती?
1: नक्कीच. मी अगोदरच म्हटल्याप्रमाणे याचे नैसर्गिक आणि मानवनिर्मित असे दोन मुख्य प्रकार आहेत. उदाहरणार्थ पूर, दुष्काळ, दरड कोसळणे, आवर्षण यासारखे हे नैसर्गिक प्रकार आहेत. याशिवाय आग लागणे, रस्ते अपघात, मोठमोठ्या उद्योगात होणारे अपघात असे मानवनिर्मित पण अपघात आपत्ती याचा समावेश होतो यात.
0: सर, या आपत्तीमध्ये टप्पे हे कोणकोणते आहे, आणि आपलं राज्य शासन या वेगवेगळ्या ज्या टप्पे येतात आपत्तीचे त्यामध्ये ते कशा प्रकारे कार्य करते, तर महत्वाचे टप्पे आणि यंत्रणा कशी कार्यान्वित होते?
1: आता आपत्ती येते तर आपत्तीचा परिणाम करण्यासाठीचे जे जे आपण काम करतो ते आपत्ती व्यवस्थापन संबोधतो. आणि आपत्ती व्यवस्थापनचे टप्पे हे मुख्यतः तीन विभागात विभागले गेलेत. एक आपत्ती पूर्व काळ, आपत्ती दरम्यानचा काळ आणि आपत्ती नंतरचा काळ, असा या मुख्य तीन टप्पे पडतात. तर आपत्ती पूर्वीचा काळ यात सर्वसाधारणपणे आपत्ती येण्यापूर्वी ज्या ज्या उपाययोजना करतो त्याचा समावेश. उदाहरणार्थ वेगळे मिटिगेशन मेजर्स म्हणजे शमन सौम्यीकरण उपाययोजना असतात, आपत्तीची पूर्वसूचना देणाऱ्या यंत्रणा असतात, किंवा आपत्तीचा सामना करण्यासाठीची पूर्वतयारी व क्षमता बांधणी, या मुख्यतः तीन उपायांचा यात समावेश होतो आपत्ती पूर्व काळात. यानंतर आपत्ती आल्यानंतर मुख्यतः काळ असतो रिस्पॉन्स, रेस्क्यू अँड रिलीफ, म्हणजे आपत्तीला योग्य प्रतिसाद देणं, सकारात्मकतेने प्रतिसाद देणं, जेणेकरून जास्तीत जास्त जीवित व वित्तहानी आपल्याला कमीत कमी करता येईल. याशिवाय आपत्ती येण्यापूर्वी जर वेळीच आपत्तीची पूर्वसूचना मिळाली तर त्याचा प्रभाव कमी करू शकतो, त्याच्यामुळे होणार नुकसान कमी करू शकतो. त्यामुळे वेगवेगळ्या आपत्तीचे वेळी सूचना देण्यासाठीची जी कार्यपद्धती आहे त्याचा यात समावेश होतो. याशिवाय आपत्ती आल्यानंतर जी नुकसान होतं ती कमी करण्यास

0: साठीची क्षमता बांधणी आणि वेगवेगळे प्रशिक्षण असतात, मॉकड्रिल असतात, यांचा समावेश या आपत्ती दरम्यानच्या काळात केला जातो आणि त्यामुळे होणारं नुकसान आपत्ती दरम्यान कमी होत.
1: म्हणजे तिन्ही टप्पे महत्वाचे आहे आणि तिन्ही टप्प्यात केले जाणारे कार्यही तितकेच महत्वाचे आहे, तरच ते प्रभावी ठरून आपत्तीही कमी नुकसानकारक होऊ शकते. बरं, आता आपण बघतो की आपत्ती आली समजा एखादी, तर त्यांना भौतिक नुकसान हे होतच होतं, ते अटळ आहे. पण कसं आहे, आपत्तीमध्ये माणूस असतो, मानवी संवेदना असतात, स्वप्न असतात, आशा असतात, या सगळ्यांवर त्याचा प्रभाव होतो. मग त्यामध्ये संवेदनशीलता असणं फार महत्वाचं आहे. तर मग शासन याकडे कसं बघतं, दृष्टिकोन काय असतो आपला?
0: शासनाचा निश्चितच संवेदनशील दृष्टिकोन आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शासनाचा प्रथमतः दृष्टिकोन असतो की जीवित वित हानी कमी करणं, त्यानंतर आपण मालमत्तांचा विचार करतो. शासन यापूर्वी रिॲक्टिव्ह स्वरूपात काम करत होतं, म्हणजे आपत्ती आल्यानंतर त्याच्या उपाययोजना करणं, परंतु आता याचा सकारात्मक दृष्टिकोन अधिक आणत प्रतिसादात्मक म्हणजे प्रोॲक्टिव्ह रोल शासनाने स्वीकारला आहे. त्या अनुषंगाने आपत्ती येऊ नये किंवा आपत्ती येण्याच्या अगोदर ज्या उपाययोजना त्यावर शासन आता अधिक भर देत आहे, त्या अनुषंगाने शासन अधिक सकारात्मक आहे निश्चित आहे.
1: नक्कीच, आणि संवेदनशील असणं ही तितकंच महत्वाचं आहे. आता आपत्तीपूर्व सूचना ही किती महत्वाची वाटते, काय सांगाल याविषयी?
0: कुठल्याही आपत्तीची जर पूर्वसूचना आपल्याला योग्य वेळेत आणि ती जर आपण योग्य व्यक्तींपर्यंत म्हणजे मोस्ट व्हल्नरेबल जो ग्रुप असतो त्यापर्यंत जर पोहोचवलं तर निश्चितच आपण याच्यामुळे होणारे दुष्परिणाम कमी करू शकतो. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर उभारलं आहे आणि यात आपल्याला वेगवेगळ्या एजन्सीज देशपातळीवर काम करणाऱ्या, उदाहरणार्थ भारतीय हवामान संस्था आहे, इन्क्वाईस आहे, NRC आहे, NRSC आहे, या वेगवेगळ्या संस्थांची आपण कोऑर्डिनेशन केलं आहे आणि त्यांच्या जी वेगळी माहिती असते ते ज्या आपल्याला वेगळी माहिती त्याच्याशी आपण त्याचा उपयोग करून आपण जनतेपर्यंत वेळीच अलर्ट इश्यू करतो. मला सांगायला आनंद वाटेल की मागच्या 2025 आलेल्या पुराकाळात जवळपास 950 कोटींपेक्षा अधिक आपण SMS अलर्ट्स इश्यू केलेत. यात मग पुरामुळे असतील, काही चक्रीवादळाचे होतील, काही विजामुळे होणारे नुकसान याचेही अलर्ट्स आपण इश्यू केले. त्यामुळे वेगवेगळे अलर्ट्स योग्य वेळी योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवणं हे मुख्यतः काम आपण करतो. याशिवाय वेगळ्या प्रतिसाद एजन्सीसोबत सुद्धा कोऑर्डिनेशन करतोय आपण आणि या प्रकारे वेगळ्या प्रतिसाद एजन्सी, याशिवाय शासनाचे वेगळे विभाग म्हणजे जिल्हा स्तरावर काम करणारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याशी समन्वय साधून आपण ते काम करतोय.
1: नक्कीच, म्हणजे पूर्वसूचना अत्यंत महत्वाची, त्यामुळे जीव वाचले जातात आणि जोखीमही कमी होते आणि ती आपण देत आहात.
0: नक्कीच,
1: ज्या आपत्ती येतात त्याची जोखीम खऱ्या अर्थानं कमी होऊ शकते, कारण की आधुनिक तंत्रज्ञान हे खूप प्रभावी आहे आणि त्याचा वापर हा सगळीकडेच केला जातो आहे. तर आपणही तो करतात का आणि करत असाल तर कशा पद्धतीनं?
0: नक्कीच, महाराष्ट्र शासन या दृष्टीने जे जे आधुनिक तंत्रज्ञान ते वापरण्याचा प्रयत्न करते. आपल्या स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतो. यात मुख्यतः आपण जर बघितलं तर राज्य आपत्ती व्यवस्थापन केंद्र, कार्यकालन केंद्र, यात आपण संचार माध्यमांचं अत्याधुनिक साधन वापरतो. मोबाईल फोन असेल, सॅटेलाईट फोन असेल, इंटरनेट फोन असतील, हॅम रेडिओ असतील, VHF अशा वेगवेगळ्या आधुनिक संप्रेषण साधनांचा वापर करतो. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला सर्वसाधारण जी संप्रेषण साधनं आहे ती बंद पडतात त्यावेळेस सर्व संपर्क यंत्रणांशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी आपण ही आधुनिक साधनं वापरतोय. याशिवाय आपण मागील 30 वर्षाचा गावनिहाय जो डाटा आहे तो डाटा आपण जिओ DSS सेंटरमध्ये आणला आहे आणि आपण गाव पातळीपर्यंत मागच्या 30 वर्षाची आपत्ती प्रवणता आपण मॅपवर घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण गावाची आपत्ती प्रवण क्षमता, कोणतं गाव किती ठिकाणी किती आपत्तींना प्रभावित होऊ शकतं याचा अंदाज आपण केला आहे. याशिवाय आपण सॅटेलाईट इमेजरी आणि वेगवेगळ्या एजन्सीजचा पण वापर करतो. उपग्रहाद्वारे जी आपल्याला माहिती त्याचाही उपयोग करतो. विशेषतः मागील 2025 जो पूर आला त्यात सोलापूर शहराचे सिन्हा नदीकडे वसले त्याच्या तिथं पूर येण्याच्या आपण 48 तास अगोदर सूचना दिल्या आणि त्या अनुषंगाने त्यांचं तिथल्या अफेक्टेड लोकांचं आपण पुनर्वसन तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर केलं, त्यामुळे की शून्य आपत्ती मृत्यू आपण साध्य केले. या अनुषंगानेच आपण सर्व उपलब्ध जी प्रगत साधनं आहे त्यांचा वापर करून आपण आपत्ती व्यवस्थापन करतोय.
1: नक्कीच, म्हणजे तंत्रज्ञानामुळे जीवित हानी ही टळते आहे, हे फार महत्वाचं आणि मुलाचं आहे. आता आपत्तीच्या वेळी त्वरित प्रतिसाद हा खूप महत्वाचा असतो, तो नेमका कसा कार्यान्वित होतो आणि NDRF असेल किंवा SDRF असेल यांच्यामध्ये समन्वय कसा होतो, या संपूर्ण बाबीविषयी काय सांगाल?
0: आता आपल्याला अलर्ट्स वेळेवर आले हे ठीक आहे, त्यामुळे ते अलर्ट्स दिले.

0: परंतु बऱ्याचदा स्थानिक प्रशासन याला असं म्हणतं, त्यामुळे आपण शासनामार्फत अधिकची कुंभक देतो तिथे. त्यात मग आपले महत्वाचे लीड एजन्सी आपल्या एनडीआरएफ नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, याशिवाय आपल्या राज्याची पण स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स आहे. तर या सर्व यंत्रणांच्या आपल्याकडे महाराष्ट्रात 18 टीम एनडीआरएफच्या आहे आणि 6 टीम एसडीआरएफच्या आहेत. यांचं आपत्ती काळात आपण प्री पोझिशनिंग करतो, म्हणजे जेणेकरून आपत्तीमध्ये प्रतिसाद देण्याला जो कालावधी तो मिनिमम राहावा आणि शून्य मृत्यूचं उद्दिष्ट साध्य राहावं, हे आपण काम करतो. याशिवाय जेव्हा एनडीआरएफ आणि एसडीआरएफ कडून ही आपत्ती नियंत्रित करणं अवघड होतं, त्यावेळेस आपण भारतीय आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांची मदत घेतो. विशेषतः मागील पुरातही मोठ्या प्रमाणात आर्मी वेगळ्या ठिकाणी डिप्लॉय केली गेली होती. याशिवाय पुरात अडकलेले जे नागरिक आहेत त्यांना एअरलिफ्ट करण्यासाठी आपल्या नेव्ही आणि एअरफोर्सची मदत झालेली आहे, आणि मागच्या पुरातही आपण मोठ्या प्रमाणात एअरलिफ्ट केलेत लोक.
1: म्हणजे सगळ्या संस्था त्यावेळी एक कार्यान्वित होतात, एकत्र येतात आणि आपत्तीला तोंड देतात.
0: कारण आपत्ती व्यवस्थापन हे काही एका संस्थेचं काम नाही, त्यात वेगवेगळ्या संस्था जर एकत्र काम केलं, समन्वयाने काम केलं, तर अधिक प्रभावी आपण आपत्ती व्यवस्थापन करू शकतो.
1: यात समन्वय सगळ्यात महत्वाचा आहे.
0: नक्कीच.
1: आता आपलं महाराष्ट्र राज्य आहे, यावर उष्णतेचा प्रभाव खूप जाणवतोय. देशातलं एक सर्वात उष्णता वाढणारं राज्य आहे असं म्हणायलाही हरकत नाही. अशा वेळेस उष्माघातासारखे प्रकार होत आहेत, तर मग राज्याची याबाबत काय व्यवस्था आहे?
0: आपण जर बघितलं तर महाराष्ट्र हे सर्वात जास्त उष्णतेने प्रभावित होणारं राज्य आहे. कारण मागील वर्षाचा डाटा बघितला तर उष्णतेने प्रभावित होणाऱ्या शहरांची जी यादी आहे त्यात सर्वाधिक हे महाराष्ट्र राज्यातील आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने 2024 उष्माघात प्रतिबंध आराखडा निर्माण केला, आणि या आराखड्यामध्ये उष्माघात जर आला तर काय उपाययोजना कराव्यात यासंबंधीचे शासनाचे जे वेगवेगळे विभाग आहेत 16 वेगळे, त्यांना सूचना केल्या आहेत की त्यांनी याबाबत काय काम करावं. यात मुख्यतः जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे जिल्हाधिकारी हे याचे प्रमुख आहेत, आणि यात नोडल ऑफिसर म्हणून आरोग्य विभागाची नेमणूक केली. तर या सर्व विभागांनी उष्माघाताच्या दरम्यान काय काम करावं, कोणती उपाययोजना करावी, काय करावं या संदर्भातच्या आपण मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत, आणि त्या सूचनांची अंमलबजावणी होते की नाही याचं बघण्याचं कामही आपण करतोय. वी आर मॉनिटरिंग दॅट सिच्युएशन ऑल्सो.
1: कार्यान्वित व्यवस्थित झालेले आहे, जर काही तशी आपत्ती आली तर आपली यंत्रणा सज्ज आहे त्यासाठी असं म्हणायला हरकत नाही. श्रोते हो, आत्ताच आपण आपत्ती कोणतीही असो त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी पूर्वतयारी, योग्य नियोजन आणि वेळेवर केलेली अंमलबजावणी किती महत्वाची ठरते याविषयी जाणून घेतलं. आज आपल्यासोबत आपत्ती व्यवस्थापक विभागाचे संचालक डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर होते. सर, आज आपण या ठिकाणी आलात आणि आपत्ती व्यवस्थापन या विषयावर सविस्तर माहिती दिलीत, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आणि श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातनं मी उन्नती जगदाळे या विषयाच्या अनुषंगानं माहिती जाणून घेण्यासाठी पुन्हा भेटणार आहे पुढच्या कार्यक्रमात. कारण या विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद आपण पुढच्या कार्यक्रमात असा सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेते आहे. नमस्कार.

0: शिव केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत.
1: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
0: श्रोते हो, आता ऐकूयात भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात अरुण दाते यांच्या स्वरातील मंगेश पाडगावकर यांचं गीत, संगीत यशवंत देव यांचं.

आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.

0: अरुंधते यांच्या स्वरातील मंगेश पाडगावकर यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं यशवंत देव यांचं.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381

ज्या लग्न सराईची खरेदी आता बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनी मध्येच करा. नवरदेवासाठी ब्रँडेड सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता पायजमा, तसेच ब्रँडेड शर्ट पॅन्ट, जीन्स व टी शर्ट अशा नाविन्यपूर्ण व्हरायटीज मधून लग्न सराई निमित्त खरेदी करा. प्रियदर्शनी, कापड बाजार, बार्शी.

अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या सुरातील कसूर या चित्रपटातील समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं नदीम श्रवण यांचं. या बहारदार अशा गीताबरोबरच लखलख चंदेरी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. रसिक हो, या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतला आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळची 8:30 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. ठीक 8:30.

आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची आज नवी दिल्लीत बैठक. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत पद्म सन्मान प्रदान. महाराष्ट्रातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या काही दिवसात देशाच्या सीमा भागांचा दौरा करणार. आणि आयपीएल स्पर्धेतील पात्रता फेरीचा पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स संघात रंगणार. आता सविस्तर बातम्या. क्वाड समूह देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर या बैठकीचं यजमानपद भूषवतील. या बैठकीत ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सू मोतेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ सहभागी होतील. या बैठकीत क्वाडच्या सध्या सुरू असलेल्या उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात येईल. तसंच हिंद प्रशांत क्षेत्रातील अलीकडील घडामोडी आणि परस्पर हिताच्या इतर आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करण्यात येईल. जागतिक हितासाठी एक सकारात्मक शक्ती म्हणून काम करण्यासाठी तसंच समृद्ध, मुक्त आणि सर्वसमावेशक हिंद प्रशांत क्षेत्रासाठी क्वाड राष्ट्र एकत्र आली आहेत. या गटाचं सध्याचं अध्यक्षपद भारताकडे असल्यानं भारत या बैठकीचं यजमानपद भूषवत आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल यंदाचे पद्म सन्मान प्रदान करण्यात आले. पद्म पुरस्कार वितरणाच्या पहिल्या टप्प्यातील सोहळ्यात राष्ट्रपतींनी 66 मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केलं. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्यातल्या 8 मान्यवरांना काल पद्म सन्मान प्रदान करण्यात आले. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यावेळी उपस्थित होते. कालच्या सोहळ्यात ख्यातनाम अभिनेते धर्मेंद्रसिंग देओल यांना त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या पत्नी आणि लोकसभेतील खासदार हेमा मालिनी यांनी हा सन्मान स्वीकारला. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण प्रदान करण्यात आला. पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आलेल्या राज्यातील मान्यवरांमध्ये उदय कोटक आणि पियुष पांडे यांचा समावेश आहे. पियुष पांडे यांना मरणोत्तर हा सन्मान प्रदान करण्यात आला. परभणी इथले कृषी सेवक श्रीरंग देवबा उर्फ दादा लाड, अमरावती इथल्या श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोधे गुरुजी यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या इतर मानकऱ्यांमध्ये रामचंद्र आणि सुनीता गोडबोले, तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, दिव्यांग अॅथलीट प्रवीण कुमार यांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून सिक्कीमच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. आज संध्याकाळी त्या गंगटोक इथल्या नामग्याल इन्स्टिट्यूट ऑफ तिबेटॉलॉजी आणि आर्किडेरियमला भेट देणार आहेत. तसंच गंगटोक शहरात महिलांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या पिंक बसला हिरवा झेंडा दाखवून त्याचा शुभारंभ करतील. उद्या त्या नाथुला इथं भेट देऊन तिथं तैनात असलेल्या सैनिकांशी संवाद साधतील. त्या दिवशी गंगटोक इथल्या सिक्कीम विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभालाही त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी गंगटोक इथल्या पालजोर मैदानावर आयोजित एका कार्यक्रमात त्या सिक्कीम पोलिसांना राष्ट्रपतींचं पोलीस सन्मानचिन्ह प्रदान करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या काही दिवसात भारताच्या सीमा भागांचा दौरा करणार असून सुरक्षेशी संबंधित बैठकाही घेणार आहेत. काल रात्री ते राजस्थानमधल्या बिकानेर इथं पोहोचले. ते आज सकाळी सीमा सुरक्षा दलाच्या सांजू सीमा चौकीला भेट देतील आणि सुरक्षा दलाच्या जवानांशी संवाद साधतील. तसंच त्यांच्यासाठीच्या कल्याणकारी योजनांचं उद्घाटन करतील. आज दुपारी गृहमंत्री शहा बिकानेरमधल्या सीमावर्ती भागातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतील. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्रालय, राजस्थान सरकार आणि बीएसएफचे अधिकारी तसंच 5 सीमावर्ती जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक उपस्थित राहतील. याशिवाय गृहमंत्री शहा येत्या 29 रोजी भूज शहराला भेट देतील आणि तिथल्या बीएसएफच्या एका सीमा चौकीचा दौरा करतील. तर येत्या 5 जूनला शहा त्रिपुराच्या सीमावर्ती भागांचा दौरा करतील. त्यानंतर ते पश्चिम बंगालला भेट देऊन तिथल्या सीमावर्ती भागांचा दौरा करतील. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सिडबी अर्थात भारतीय लघु उद्योग विकास बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पश्चिम आशियात संघर्ष सुरू झाल्यानं खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले आहेत, त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येत आहे. सध्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी सीतारामन यांच्या हस्ते

0: अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. अमेरिकेच्या लष्करानं होर्मुझच्या समुद्रधुनीजवळ इराणच्या क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळांना आणि बोटींना लक्ष्य करून आत्मसंरक्षणात्मक हल्ले केले. अमेरिकेनं युद्धविरामाच्या वाटाघाटी सुरू केल्यानंतर काही तासातच ही घडामोड घडली आहे. युद्धविरामादरम्यान सैनिकांचं संरक्षण करताना अमेरिकी सैन्य संयमानं वागत असून हे हल्ले क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळांवर आणि सुरुंग पेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या इराणी बोटींवर करण्यात आले असं सेंटकॉमचे प्रवक्ते टिमोथी हॉकिन्स यांनी सांगितलं आहे. दरम्यान इराणसोबतचं युद्ध संपवण्यासाठीच्या कोणत्याही करारामध्ये सौदी अरेबियासह अन्य देशांनी अब्राहम करारात सामील होण्याची अट समाविष्ट असावी असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणसोबतच्या वाटाघाटी चांगल्या प्रकारे सुरू आहेत, परंतु एकतर सर्वांसाठी एक उत्तम करार होईल किंवा कोणताही करार होणार नाही. करार न झाल्यास पुन्हा युद्धभूमीवर गोळीबार सुरू होऊ शकतो आणि तो पूर्वीपेक्षा अधिक मोठा आणि अधिक तीव्र असेल असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे. अब्राहम करार हे ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातील अमेरिकेच्या मध्यस्थीनं झालेले करार आहेत, ज्यांचा उद्देश इस्रायल आणि अनेक अरब आणि मुस्लिम बहुल देशांमधील संबंध सामान्य करणं हा आहे. दरम्यान अमेरिकेसोबतच्या चर्चेत थोडी प्रगती झाली आहे, परंतु करार तत्काळ होण्याची शक्यता नाही असं इराणनं म्हटलं आहे. भारतासह जगभरातील लाखो नागरिक आज सौदी अरेबियामध्ये हज यात्रेसाठी जमले आहेत. 5 दिवसांच्या हज यात्रेसाठी मिना इथल्या तंबूंच्या शहरात हज यात्री एकत्र आले. आज पूर्ण दिवस हे हज यात्री अराफात मैदानात प्रार्थना करतील. त्यानंतर उद्या मिना इथं प्रतिकात्मक पद्धतीनं कुर्बानीची प्रथा पूर्ण केली जाईल. सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून हे नवे दर लागू झाले असून त्यामुळे दिल्लीत आता सीएनजीचा दर प्रतिकिलो 83.09 रुपये झाला आहे. सरकार योग आणि निसर्गोपचाराच्या माध्यमातून देशभरात प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा मजबूत करत आहे असं प्रतिपादन आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल नवी दिल्ली इथं केलं. आयुष मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची 4थी बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत भारतात योग आणि निसर्गोपचार क्षेत्राचा विस्तार तसंच आरोग्य कल्याणाच्या प्रसाराशी आणि पारंपरिक आरोग्य पद्धतींच्या जागतिक उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. जम्मू आणि काश्मीरमधल्या गुलमर्ग गोंडोला इथल्या केबल कार प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अडकलेल्या सर्व पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. लष्कर, पोलीस, राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण दलानं एकत्रितपणे या ठिकाणी बचाव कार्य राबवलं. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 या पुनर्परीक्षेसाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून या परीक्षा सुरक्षित, निर्धोक आणि यशस्वीपणे पार पाडण्याचं आवाहन केलं आहे. प्रधान यांनी देशातील सर्व मुख्यमंत्री, नायब राज्यपाल आणि प्रशासकांना पत्र लिहून यासंदर्भात सहकार्य करण्याची मागणी केली आहे. आयपीएल स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीचा पहिला सामना होणार आहे. या सामन्यातील विजेता संघ आयपीएल 2026 अंतिम फेरीत प्रवेश करेल तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. उद्या संध्याकाळी 7:30 वाजता मोहाली इथं होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची लढत राजस्थान रॉयल्सशी होईल. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल तर विजयी संघ दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश करेल. नैऋत्य मोसमी पाऊस आज केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून साधारणपणे 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो, तो यंदा काहीसा आधीच केरळकडे सरकत आहे. त्यामुळे आज केरळच्या 4 जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची आज नवी दिल्लीत बैठक. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत पद्मसन्मान प्रदान. महाराष्ट्रातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या काही दिवसात देशाच्या सीमाभागांचा दौरा करणार. आणि आयपीएल स्पर्धेतील पात्रता फेरीचा पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स संघात रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: राष्ट्रीय बातमीपत्रानंतर आकाशवाणी धाराशिव केंद्रातील प्रसारण सभेत आमच्या सर्व रसिक श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सकाळची 8:40 झाली आहेत. आता वेळ आहे भावधारा या सुगम गीतांच्या कार्यक्रमाची. तत्पूर्वी
2: पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमासाठी प्रवेश

0: मित्रो मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दर वर्षी उत्कृष्ट निकाल,
1: एनबीए मानांकन प्राप्त, एमएसबीटीई चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त, व्हीव्हीपी पॉलिटेक्निक सोरेगाव सोलापूर.
0: संपर्क 83 798 64 555.
2: गाडी सुटली रुमाल हल्ले, गाडी सुटली रुमाल हल्ले, क्षणात डोळे टचकन ओले, गाडी सुटली रुमाल हल्ले, क्षणात डोळे टचकन ओले, गाडी सुटली पडले चेहरे, क्षण साधाया हसरे झाले, गाडी सुटली हातामधूनी हात कापरा तरी सुटेना, गाडी सुटली हातामधूनी हात कापरा तरी सुटेना, अंतरातली ओली माया तुटू दे म्हटले तरी तुटेना, कारे इतका लळा लावणी नंतर मग ही गाडी सुटते, कारे इतका लळा लावणी नंतर मग ही गाडी सुटते, डोळ्यां देखत सरकत जाते आठवणींचा ठिपका होते, गाडी गेली फलाटावरी निश्वासांचा कचरा झाला, गाडी गेली फलाटावरी निश्वासांचा कचरा झाला, गाडी गेली डोळ्यामधल्या निर्धाराचा पारा फुटला, गाडी गेली डोळ्यामधल्या निर्धाराचा

0: संदीप कुलकर्णी आणि सलील चौधरी यांच्या स्वरातील संदीप खरे यांचं गीत आपण ऐकलं.
1: लेकीचा आनंद जावयाचा मान, अधिक मेहनत करा खास सन्मान.
2: प्रियदर्शनी मध्ये अॅलन सोली, लुई फिलिप, इंडियन टेरेन, पीटर इंग्लंड, युनायटेड कलर ऑफ बेनेटनचे आकर्षक ब्रँडेड कपडे
1: आणि श्रीवल सौ मध्ये डिझायनर काठपदर व सिल्कच्या सुंदर साड्या आणि नवनवीन व्हरायटी.
2: अधिक महिना बनवा अविस्मरणीय.
1: प्रियदर्शनी कापड बाजार बार्शी, आपल्या नात्यांचा विश्वासू साथी.
3: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606 55381.

0: जगण्याचे झाले आहे पत्त्या वाचून पाकिट रे.
1: हसलो मी जरी रडलो मी
0: इथे येऊन पडलो मी.
1: अरे हसलो मी जरी रडलो मी
0: इथे येऊन पडलो मी.
1: जन्म बोंबले सांगा सांगा मृत्यू म्हणतो सांगेन सांगेन.
0: जन्म बोंबले सांगा सांगा मृत्यू म्हणतो सांगेन सांगेन.
1: साहेब म्हणतो चेपेन चेपेन.
0: पोलीस म्हणतो चेपेन चेपेन.
1: साहेब म्हणतो चेपेन चेपे.
0: पोलीस म्हणतो चेपेन चेपेन.
1: काळ मोठा
0: वेळ खोटी.
1: जन्मच म्हणतो चेपेन चेपेन.
0: साहेब म्हणतो चे

0: Ponte PN.
1: आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, साठी गल्ली सोलापूर.
2: दिसली सवारमध्ये वारमध्ये आपल्याच्या तुरामध्ये तुरामध्ये दिसली सवारमध्ये वारमध्ये आपल्याच्या तुरामध्ये

संदीप खरे यांच्या स्वरातील या गीताबरोबरच भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे ठीक 9 वाजत आहेत. विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत 10 वाजेपर्यंत.

0: FM 101.3 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. श्रोते हो, थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत दिव्य स्वातंत्र्य भारताचे हा कार्यक्रम. तत्पूर्वी जाहिरात प्रसारण सेवा.
1: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूत सारीज, साटी गल्ली, सोलापूर.
2: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
3: या लग्न सराईची खरेदी आता बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनी मध्येच करा. नवरदेवासाठी ब्रँडेड सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता पायजमा, तसेच ब्रँडेड शर्ट पॅन्ट, जीन्स व टी शर्ट अशा नाविन्यपूर्ण व्हरायटीज मधून लग्न सराई निमित्त खरेदी करा. प्रियदर्शनी, कापड बाजार, बार्शी.
4: पता है, न्याय विभाग भारत सरकार ने गरीब और जरूरतमंदों को न्याय दिलाने की प्रक्रिया को किया और भी आसान.
5: हाँ बिल्कुल, टेलीलॉ और न्याय बंधु सेवाओं का हो गया है एकीकरण.
4: अब चाहे टेलीलॉ के माध्यम से मुफ्त कानूनी सलाह लेनी हो
5: या न्याय बंधु में पंजीकृत वकीलों से कोर्ट में निःशुल्क कानूनी सहायता के लिए जुड़ना हो,
4: अब दोनों एक ही ऐप पर उपलब्ध. डाउनलोड करें आज ही टेलीलॉ फॉर सिटीजंस मोबाइल ऐप अथवा लॉग इन करें www.tele-law.in या अपने नजदीकी CSE सेंटर से संपर्क करें. न्याय विभाग भारत सरकार द्वारा जनहित में.
0: श्रोते हो, दिव्य स्वातंत्र्य भारताचे या कार्यक्रमात आता ऐकूयात क्रांती वीरांगना शिवदेवी आणि जयदेवी यांच्याविषयी माहिती. संकलन निवेदन सुषमा लोंढे यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. ऐकूयात कार्यक्रम दिव्य स्वातंत्र्य भारताचे.

या कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण सुषमा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाची सुरुवात आपण करूयात या देशभक्तीपर गीताने.

श्रोतेहो, आजपर्यंत आपण स्त्री शक्तीची कितीतरी उदाहरणं पाहिली आणि ऐकलीही आहेत. अगदी संसारापासून ते समरापर्यंत प्रत्येक घटना प्रसंगात स्त्रियांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून हातभार दिलेला आहे. 1857 भारतीय स्वातंत्र्ययुद्धात वीरगतीला प्राप्त झालेल्या शिवदेवी आणि जयदेवी या केवळ 15-16 वर्षांच्या शूर पराक्रमी बहिणींचा जाज्वल्य इतिहास मी तुम्हाला आज सांगणार आहे. श्रोते हो, शिवदेवी आणि जयदेवी या बहिणींचा जन्म उत्तर प्रदेशातील तोमर समूहातील जाट परिवारात झाला. त्यांचे वडील बाबा शहामल हे स्वराज्य राखताना इंग्रजांसोबतच्या घनघोर युद्धात शहीद झाल्यावर बडोद परागण्यावर इंग्रजांचा निष्ठुर अत्याचार सुरू झाला. आपल्या विरुद्ध बंडाची ठिणगीच स्फुल्लिंगित होऊ नये यासाठी प्रत्येक प्रकारे दमनशाहीचा वापर त्यांनी सुरू केला. त्यावेळी बाबा शहामलांच्या 2 कन्या शिवदेवी वय वर्ष 16 आणि जयदेवी वय वर्ष केवळ 14 या दोघींकडे इंग्रजांनी हेटाळणी युक्त दुर्लक्ष केलं. गर्विष्ठ विचार हा की या चिमुकल्या पोरी आपलं काय वाकडं करणार. श्रोते हो, जनतेची त्यावेळी होत असलेली परवड शिवदेवीला पहा.

हवेना. तेव्हा तिनं वडिलांच्या विश्वासातील सहकाऱ्यांसोबत जनतेतील शूर लढवय्या तरुणांची एक फौज बांधली आणि स्वतः कंबर कसून इंग्रजांविरुद्ध उभी राहिली. तिने बडोदमध्ये त्यांच्याशी कडवी झुंज देऊन कित्येक इंग्रज सैन्यास यमसदनी पाठवलं आणि आपल्या शौर्याच्या बळावर त्यांना बडोद सोडावयास भाग पाडलंच. पण श्रोते हो, दुर्दैव हे की शिवदेवी देखील गंभीर घायाळ झाली. जेव्हा तिच्यावर उपचार चालू होते त्यावेळी इंग्रजांनी आणखीन फलटण मागून पुन्हा शिवदेवीवर हमला केला. बेशुद्ध अवस्थेतच ही रणरागिणी मृत्यूशय्येवर कायमची स्वार झाली. श्रोते हो, शिवदेवीच्या मृत्यूने जयदेवीवर आकाशच कोसळलं. मात्र ती अगदी चवताळून उठली आणि बहिणीच्या मृत्यूचा बदला घेण्याची शपथच तिनं घेतली. सोबतीला शिवदेवीनं बांधलेली विश्वासू साथीदारांची फौज होतीच. या फौजेसमोर आपला निभाव लागत नाही हे पाहून हळूहळू इंग्रजांनी बडोदमधून आपला गाशा गुंडाळायला सुरुवात केली. मात्र त्यांना सुखासुखी जाऊ देईल ती जयदेवी कसली. पाठलाग करून करून तिनं इंग्रज कापून काढले आणि आपल्या बहिणीच्या मृत्यूचा बदला हा घेतलाच. शेवटी श्रोते हो, ज्या इंग्रज अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली इंग्रज सेना लढत होती त्या अधिकाऱ्याला यमसदनी पाठवल्यावरच जयदेवी शांत झाली. पण श्रोते हो, तोपर्यंत मात्र ती जखमांनी अगदी घायाळ झाली होती. इंग्रजांप्रती तिच्या मनामेंदूत इतका द्वेष भरला होता की अंगावरच्या जखमांचे देखील तिला भान राहिले नव्हते. झालेल्या जखमांमुळे जयदेवी मूर्छितावस्थेत गेली आणि ती पुन्हा उठलीच नाही. श्रोते हो, 16 आणि 14 हे वय काही रणांगणात तलवार घेऊन लढण्याचे नव्हे. पण म्हणतात ना, माणूस ज्याच्यावर प्रेम करतो त्याला तो प्राणापलीकडे जपतो. मग तिथे वयाची मर्यादा कशी असेल? श्रोते हो, फुलांच्या बागेत हिंडावयाच्या वयात शत्रूंशी लढता लढता वीरगतीला पोहोचलेल्या या भगिनींच्या स्मरणात हजारदा नतमस्तक होऊन मी सुषमा अशा कार्यक्रमातून आपला निरोप घेतीये. भेटूयात पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

श्रोते हो, दिव्य स्वातंत्र्य भारताचे या कार्यक्रमात आताच आपण क्रांतीवीरांगना शिवदेवी आणि जयदेवी यांच्याविषयी माहिती ऐकलीत. संकलन निवेदन होतं सुषमा लोंढे यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार.

कविता कृष्णमूर्ती, हरिहरण आणि सहकारी यांच्या स्वरातील परदेस या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलेत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे ठीक 10:30 वाजले आहेत. श्रोते हो, आता ऐकूयात गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

नवऱ्यानो यात केवढी ताकत पहा एक भार येई कसा चोर बायको की थांबेल तन तन तन बायक नैया या चिवड्याची माया घरामध्ये झाणी यही आणी बाणी।

0: अमित कुमार आणि शैलेंद्र सिंग यांच्या स्वरातील बन्या बापू या चित्रपटातील मुरलीधर गोडे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं ऋषी राज यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात.
1: तर हा साऱ्या गावाचा हाय मोठा दिलवाला, अरे मैतर हा साऱ्या गावाचा.

अंडा अंडा कोंबडी बसला कचाचा ठंडा हो कोंबडी आधी का अंडा हो उत्तर सांगा नी काय पण मांगा दाऊ नका मला डंडा हो बसला कचाचा ठंडा हो कोंबडी आधी का अंडा हो उत्तर सांगा नी काय पण मांगा दाऊ नका मला डंडा हो चला मजे न राहू सारे हसवू या दुनियेला चला मजे न राहू सारे हसवू

0: रसिक हो गीतांजली या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतो आहोत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. सकाळची 10:42 झाली आहेत. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात.
1: आला म्हटली
2: आले.
1: तिनं बुगडी आणा म्हटली
2: आले.
1: अहो दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली. दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली. दाजीबाच्या वाड्यात गडबड
2: झाली.
1: माडीवरची मंडळी खाली आली.
3: हो पण कशाला?
1: माडीवरची मंडळी खाली आली. माडीवरची मंडळी खाली
2: आली
1: आली आली.

भागाबाई बोलली हटून आणि लग्नाला बसली नटून लग्नाला बसली नटून आणि तिथं नवरे

0: सुद्धा आगाबाई पडली हिरेला योग बापै नवरा ठरिवला योग बापै नवरा ठरिवला
1: ठरिवला मग त्याचे

सचिन आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातील शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनिल अरुण यांचं.

0: अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातील माझं घर माझा संसार या चित्रपटातील या गीताबरोबरच गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे ठीक 11 वाजले आहेत. आता ऐकूयात मिश्र संगीत हा कार्यक्रम.
1: लेकीचा आनंद जावयाचा मान अधिक मेहनत करा खास सन्मान.
2: प्रियदर्शनी मध्ये अॅलन सोली, लुई फिलिप, इंडियन टेरेन, पीटर इंग्लंड, युनायटेड कलर ऑफ बेनेटन चे आकर्षक ब्रँडेड कपडे
1: आणि श्रीवल सौ मध्ये डिझायनर काठपदर व सिल्क च्या सुंदर साड्या आणि नवनवीन व्हरायटी.
2: अधिक महिना बनवा अविस्मरणीय.
1: प्रियदर्शनी कापड बाजार बार्शी, आपल्या नात्यांचा विश्वासू साथी.
0: कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात सुरेश वाडकर यांच्या स्वरातील ही भक्तिरचना.

चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर।

0: सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील संत तुकाराम महाराज यांची अभंगरचना आपण ऐकली.
1: आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, साटी गल्ली, सोलापूर.

जगजीत सिंग यांच्या स्वरातील गझल आपण ऐकलीत. याबरोबरच मिश्र संगीत हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत.

FM 101.3 MHz आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळची 11:30 होत आहेत. रसिक हो, आता वेळ आहे आपल्या आवडत्या बहारदार अशा गीत बहार या कार्यक्रमाची. करूयात सुरुवात.

अलका याज्ञिक, अभिजीत आणि सपना मुखर्जी यांच्या स्वरातील जुदाई या चित्रपटातील समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं नदीम श्रवण यांचं.

विनोद राठोड आणि कुमार सानू यांच्या स्वरातील दिवाना या चित्रपटातील समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं नदीम श्रवण यांचं.

कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात एस पी बालसुब्रमण्यम यांच्या स्वरातील साजन या चित्रपटातील हे बहारदार असे गीत.

एस पी बालसुब्रमण्यम यांच्या स्वरातील साजन या चित्रपटातील समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं नदीम श्रवण यांचं. बरे तर असे कहो, या गीताबरोबरच गीत बहार हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. दुपारचे ठीक 12 वाजत आहेत. वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, मैत्रिणींना नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत मधुलिका नेरुरकर, दिनेश अडावतकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: अरे पण त्या चिकवड्या म्हणजे साबुदाणाच्या पापड्या खाताना मात्र मजा येईल, कुरुम कुरुम करत खाशील बरा, हो की नाही?
1: म्हणजे तुम्हाला कामाला लावायचं ठरवलंच तर बोल काय करू.
0: अरे काय करू काय काय करू, बाहेर जा, एक एक चिकोडी उचल आणि उलट करून ठेव, झालं.
1: ठीक आहे ठीक आहे. लहान असताना आईला नेहमी मदत करायचोच हे करण्यासाठी, आणि फक्त आईलाच नाही शेजारच्या काकूंकडे सुद्धा जायचो.
0: म्हणजे केवढा एक्सपिरियन्स आहे तुला. पण मग आज बायकोला मदत करायची आहे, तेवढी कुरकुर कुरकुर कशाला चाललीय?
1: कुठे कुरकुर केली मी सुखदा, मी फक्त म्हटलं काळा होईन वगैरे. ठीक आहे जातो चिकवड्या उलटायला.
0: आणि मी काही इथे नुसती बसली नाही बरं का, थोड्याशा चकल्या सुद्धा करणार आहे मी.
1: हे पण मी त्या चकल्या बिकल्या उलटवायला किंवा तळायला बसणार नाही, आधीच सांगून ठेवतोय तुला.
0: अरे अरे अरे अरे असं काय करतोय, ह्या काही दिवाळीच्या फराळातल्या चकल्या आहेत का लगेच तळायला? वाळवणातल्या चकल्या आहेत.
1: बरं बरं ठीक आहे, तू मला हे सांगू नकोस सुखदा, आमच्या शेजारच्या त्या काकू होत्या ना, चिकवड्यांना चिकोड्या म्हणायच्या. मग हे आणि ते वेगळं असतं का ग?
0: नाही, चिकवड्या चिकोड्या पापड्या सगळं काही एकच आहे. आणि आजकाल ते इन्स्टावर पण दाखवतात बरं.
1: ओके ओके. आज की नाही माझ्या ज्ञानामध्ये भर पडलेली आहे. आपल्या लहानपणी आई आजी काकू मामी उन्हाळ्यामध्ये काय काय काय काय बनवायचं नाही?
0: उन्हाळी वाळवणातल्या गोष्टी केवढी व्हरायटी असायची, तरे तरेचे पापड कुरडया.
1: आणि ते काय ग ते चमच्याने घालतात?
0: ते सांडगे, कुणी हाताने सुद्धा घालतात. वेगवेगळ्या डाळी घालून त्याचे सांडगे करून ठेवायचे, मग जेव्हा भाज्या कमी मिळतात तेव्हा हे सांडगे तोंडी लावणं म्हणून वापरायचे.
1: हे पण मला सर्वात काय आवडायचं सांगू, बटाट्याचा किस आणि वेफर्स. म्हणजे आठवणीने सुद्धा तोंडाला पाणी सुटलं बघ.
0: आणि उडदाचे पापड काय किंवा बटाट्याचा किस काय, अर्धवट ओले अर्धवट सुकलेले असं खातानाची मजा तर आहा बहार असायची. खरंच तू म्हणालास तसं, त्या आठवणीने सुद्धा तोंडाला पाणी सुटलं.
1: अग आणि आमची नमात्या कोकणातून ते पोह्याचे पापड ते पाठवायची, आणि घरचे आंबे त्या आंब्याची आंबा पोळी पाठवायची, ती वेगळीच मजा असायची बघ.
0: पोह्याचे पापड सुद्धा साधे आणि ताकातले, काय चव असते ना या पापडांची.
1: पण सुखदा जसं दिवाळीच्या फराळाचं झालंय ना, तसंच या वाळवणातल्या पदार्थांचं सुद्धा झालंय असं तुला नाही वाटत का?
0: म्हणजे रे?
1: म्हणजे बघ, दिवाळी फराळाचे सगळे पदार्थ आता 12 महिने मिळतात, त्यामुळे त्याची पूर्वी जशी क्रेज असायची ना तशी राहिलेली नाही आता.
0: आपण खरंच किती आतुरतेने वाट पाहायचो दिवाळीची फक्त या फराळाच्या पदार्थांसाठी, कारण चकली किंवा शंकरपाळे एरवी क्वचितच खायला मिळायचे.
1: हो ना, तसंच झालंय या पापड कुरड्या वगैरेंच, म्हणजे सगळ्या गोष्टी सगळीकडे 12 महिने मिळतात, त्यामुळे त्याचं अप्रूप असं काही राहिलं नाही.
0: खरंय काही अंशी तू म्हणतोस ते, पण अर्थात घरी केलेलं वेगळंच ना. हा आणि असू दे, मी काय म्हणते हे बघ रोहित, नंतर प्लीज भांडी तेवढी लावून ठेव आणि मशीन मधले कपडे वाळत घाल.
1: का म्हणजे आज आपली रेखा तुझ्या भाषेत कामवाली नव्हे तर तुझी गृहसखी सुट्टीवर आहे की काय?
0: अरे हो, तिचा सकाळीच फोन आला. तिला दर महिन्याला हा थोडा त्रास असतोच.
1: अच्छा, म्हणजे तो नेहमीचा त्रास बायकांचा?
0: हो रे, मासिक पाळीचा. तरी हल्ली स्त्रिया सुद्धा स्वच्छतेची काळजी घेतात, म्हणजे ही आपली रेखा सुद्धा सॅनिटरी पॅड्स वगैरे वापरते म्हणाली, पण तरी कधी कधी व्हायचा तो त्रास होतोच.
1: यावरून मला आठवलं, परवा येताना आपल्या पालिकेच्या दवाखान्याबाहेर बोर्ड लावलेला बघितला.
0: कसला रे बोर्ड?
1: 28 मे या दिवशी तिथे याच संदर्भात एक शिबिर आयोजित केलेलं आहे, कारण 28 मे काय म्हणतात त्याला, जागतिक मासिक पाळी दिवस असं काहीतरी.
0: जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस किंवा वर्ल्ड मेन्स्ट्रुअल हायजीन डे असा तो साजरा केला जातो.
1: अगं पण त्या त्या वयात त्यांची आई मावशी वगैरे त्यांना ही माहिती देतातच ना, आणि आता ही तर नैसर्गिक गोष्ट आणि प्रत्येक स्त्रीला सामोरं जावंच लागतं त्याला.
0: पण हे सामोरं जाणं सुसह्य व्हावं याविषयीची जागृती करणं हा या दिवसाचा हेतू असतो. आणि एक गंमत आहे बरं का, यासाठी 28 मे हा दिवस का निवडला असेल बरं?
1: स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांचा जन्मदिवस वगैरे एखाद्या मोठ्या डॉक्टरचा जन्मदिवस असेल?
0: अरे 28 दिवसांचं हे चक्र असतं आणि म्हणून तारीख 28. साधारण 4 ते 5 दिवस हा त्रास होतो आणि म्हणून मे हा 5वा महिना.
1: अच्छा, म्हणून 28 मे असं आहे तर. पण जे सगळ्यांना ठाऊक आहे त्यात हे वेगळं काय शिकवणार आणखी?
0: आरोग्याविषयी किंवा जंतुसंसर्गाविषयी जागरूकता निर्माण करणं, गैरसमज असतात बरेचसे ते दूर करणं, खोट्या मान्यता आहेत, सुरक्षित स्वच्छता साधनांचा वापर वाढवणं, असे वेगवेगळे विषय याच्यामध्ये.

0: रोहित, अरे जरा बाल्कनीत जाऊन त्या चिकवड्या तेवढ्या उलटून ये ना प्लीज.
1: काय काय काय उलटून येऊ?
0: अरे साबुदाण्याच्या चिकवड्या केल्यात थोड्याशा, मी मगाशी एकदा उलटवून आले, आता तू जा.
1: अग बाहेर ऊन बघ केवढं आहे, काळा वगैरे झालं तर मी.
0: तू पण ना, जिथे तिथे तुला विनोद कसले सुचतात रे. हा आणि आता आणखी काय काळा का गोरा काय व्हायचा बाकी आहे तू?
1: हे माझ्या आई समोर बोल फक्त, हे कशी रिॲक्ट करेल ती. आणि हे बघ, मी विनोद वगैरे करत नाहीये, खरंच माझी त्वचा टॅन होईल.

0: ते येतात.
1: भारी आहे सगळं. सुखदा, हे दिवस साजरे करणं वगैरे बद्दल आपण सुद्धा क्वचित उपरोधानं किंवा उपहासानं बोलतो अनेकदा, नाही का?
0: कसली कसली फॅड आहेत असंही म्हटलं जातं, पण प्रत्येक दिवसाचं खास असं महत्व निश्चितच असतं.
1: नक्कीच नक्कीच, म्हणजे आपण कुठे थट्टा करतो. आता हेच बघ, तू म्हणालीस ती स्वच्छता आणि आरोग्य, तसाच महत्वाचा दुसरा आरोग्य विषय म्हणजे गुटखा तंबाखू खाणं.
0: बरं आहे बाबा, आपल्याकडे कुणाला या सवयी नाही आहेत.
1: पण आपली शर्वरी एकदा म्हणाली होती, आठवते ना तुला?
0: काय,
1: मला सिगरेट ओढून बघायची म्हणे.
0: एक काही शर्वरी आणि सिगरेट छे कल्पना सुद्धा करवत नाही.
1: अगं मजा ऐक ना, आपले ते अनंत काका वैद्य आहेत ना, ते म्हणाले तिला ओव्याची सिगरेट द्या एकदा ओढायला.
0: अरे देवा, मग काय खरंच दिली की काय तुम्ही तिला ती ओव्याची सिगरेट वगैरे?
1: हो बाबा, आपले आणखी ग्रेट, दिली ओव्याची बिडी बनवून आणि तिने एक झुरका मारला आणि खोकता खोकता नुसती पुरे वाट झाली तिची.
0: अरे कमालच आहे मुलीची. पण रोहित किती गंभीर, म्हणजे भयंकर आहे ना रे हे दारू सिगारेट तंबाखू गुटखा या सगळ्याचं व्यसन. घरच्या घर बर्बाद होतात रे याने.
1: तरी हल्ली पाकिटांवर स्पष्ट शब्दात आणि तेवढ्या स्पष्ट चित्रांमधून त्याचे भयंकर घातक परिणाम सुद्धा सांगितलेले असतात.
0: लोकांना स्वतःच्या आरोग्याची काळजी नसते का रे? कुटुंब वगैरे तर आणखी नंतरची बाब.
1: आणि म्हणूनच 31 मे हा तंबाखू विरोध दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि हा चक्क जागतिक आरोग्य संघटनेने ठरवलेला दिवस आहे. तंबाखूचे घातक परिणाम त्याच्याविषयी जनजागृती करणं किंवा या भयानक आकर्षणापासून स्वतःचा बचाव करण्यास सांगणं असे अनेक कार्यक्रम राबवले जातात या निमित्ताने.
0: हो ना, इतर कोणासाठी नाही तर आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी तरी लोकांनी जागरूक असायला हवं रे.
1: खरंय खरंय, जागरूक असलंच पाहिजे लोकांनी. पण तेवढंच जागरूक असलं पाहिजे घरातल्या स्त्रीने सुद्धा, म्हणजे आपल्या नवऱ्याच्या भूकेबाबत आणि जेवणाबाबत. असं तुला वाटत नाही का सुखदा?
0: वाटत हा, घरातली स्त्री पुरेशी जागरूक आहे बरं. सगळी व्यवस्था आधीच करून ठेवलेली आहे.
1: अरे वा.
0: मी काय म्हणते, शेजारच्या खोलीमध्ये लॅपटॉप वर काम करणाऱ्या आपल्या भगिनींना आवाज द्या आणि आधी जेवून घेऊ मग पुढच्या कामांना लागू.
1: ठीक आहे. शर्वरी, ए शर्वरी, अगं झाला का तुझा कॉल? शर्वरी,
0: अरे ओरडून का विचारतोय? तिथे जाऊन हळूच विचार की, हे सुद्धा वेगळं सांगायचं का रे?
1: बर.
2: आले आले. मी या हाकेची वाटच बघत होते. माझा कॉल आताच संपला आणि आता मला किने सपाटून भूक लागली आहे. आज खाने में क्या बनाया है?
1: अगे खादळ खाऊ. खाने में क्या बनाना है असं विचारायला हवं, त्याऐवजी चक्क क्या बनाया है असं विचारतेस तू.
2: अरे दादा, मी तिकडे घरी सगळ्यांचा स्वयंपाक करून आले, मोहितचा डबा भरून मग इथे आले, तेव्हा पुन्हा किचन मध्ये जायला सांगू नकोस प्लीज.
0: आणि रोहितने सांगितलं ना तरी मी तुला तिकडे अजिबात फिरकू देणार नाही, कारण सगळा स्वयंपाक तयार आहे बरं.
2: बघ
1: चला, मी फटाफट पानं घेतो आणि मस्त सॅलड कापतो. आणि हा अगं, पेंड वरून आणलेला तो पांढरा कांदा तोही घेऊया.
2: दादा, फक्त तोंडाने फटाफट असं म्हणून काम फटाफट होत नाहीत, त्यासाठी हात सुद्धा तेवढ्याच फटाफट चालवावा लागतो. म्हटलं
1: बघ बघ आता माझा हात कसा चालतो ते फटाफट. सुखदा, ते पोह्याचे पापड जरा तळशील का तोंडी लावायला?
0: नो नो, अरे एवढ्या उन्हाचं तळकट खाणं मला नाही. आपण शांत थंडावा देणारा असा सात्विक आहार घेऊया.
2: ते दुसरे कोणते असतात ग? राजसी आणि आणि तामसी.
0: बरोबर, आपल्याला यातला कोणताच आहार नको. म्हणजे मी छानपैकी ताक करते, त्यात सैंधव आणि जिरेपूड घालायचं.
1: हे बघ, तळायचं नसेल तर एवढ्या कुरड्या पापड्यांनी चकल्यांचा घाट घालतेस कशाला तू? डबे भरून ठेवायला का नुसतं?
2: हे दादा,
1: आपल्याला पटत बुवा.
2: असं रुसू बाई रुसू नको रे करू तू. अरे सुखदा म्हणते ते अगदी बरोबर आहे, या ऋतू मध्ये सात्विक आणि सहज पचेल असाच आहार घ्यायला हवा.
1: कळलं, आता पुन्हा तुम्हा दोघींचं आहार आणि आरोग्य पुराण सुरू करू नका. वाढा जे आहे ते पानात वाढा एकदाच. अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतो आणि खातो.
0: उदर भरण नो हे जाणी दे यज्ञ कर्म. रोज जेवण हा सुद्धा एक यज्ञ कर्म असतो बरं रोहित.
2: हे सुखदा, या यज्ञ कर्म शब्दावरून आठवलं.
0: काय ग?
2: अगं मुक्ताप कॅम्पला जाणार आहे.
0: अच्छा.
2: बऱ्याच प्रकारचे खेळ आणि छान छान ऍक्टिव्हिटीज आहेत.
1: हे तू चांगलं करतेस, बाकी म्हणजे तिला वेगवेगळ्या कॅम्पना शिबिरांना पाठवतेस.
2: अरे दादा ऐक ना, 28 तारखेला स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती आहे.
0: हो बरोबर, पण मग
2: तर कॅम्प आयोजकांनी मुलांना सांगितलं आहे की अन्य खेळांबरोबरच सगळ्या

0: वडिलांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर सुद्धा छोटंसं भाषण करायचंय.
1: अच्छा,
0: त्यांच्या काही आठवणी सांगायच्या आहेत.
2: वा वा वा वा, किती छान उपक्रम आहे. म्हणजे अशा या उपक्रमांमुळे मुलांना आपल्या देशातल्या महान व्यक्तिमत्वांची ओळख होऊ शकते, नाही का?
0: होय. तर मुक्ता आणि मी थोडी तयारी करत होतो, तर त्यात म्हटलं आहे की देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि रक्षणासाठी स्वतःचं बलिदान देणं हेच खरं यज्ञकर्म आहे, असं स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणत असत.
1: हो ना, जन्मभूमीसाठी प्रत्यक्ष मरण आणि मरण यातना सोसणं हे सुद्धा यज्ञकर्मच आहे. तुझ साठी मरण ते जनन, तुझ वीण जनन ते मरण. किती बोलक्या ओळी येत रे.
2: पण सुखदा, म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर हे रूढ अर्थाने वापरल्या जाणाऱ्या यज्ञकर्मातल्या अंधश्रद्धा किंवा अनिष्ट प्रथा असतील त्यांच्या विरोधात होते.
1: माझ्या वाचनात असं आलं तर रोहित, की यज्ञकर्माचा अर्थ हवन या मर्यादित अर्थाच्या पलीकडे सावरकरांनी नेला. वैज्ञानिक प्रक्रिया करून पर्यावरणाचं शुद्धीकरण आणि समाजाचं हित साधण्याचं साधन म्हणजे यज्ञकर्म मानलं गेलं पाहिजे असं सावरकरांचं मत होतं.
0: हो ना, देशासाठी तन मन झोकून काम करणारे असे थोर स्वातंत्र्य सेनानी लाभणं हे आपलं भाग्यच ना.
2: आता प्रत्येक जण, म्हणजे आपण सामान्य माणसं, त्यांच्यासारखं त्याग किंवा बलिदान करू शकत नाही. पण ज्यासाठी त्यांनी आपलं सर्वस्व दिलं, देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, ते स्वातंत्र्य अबाधित राहावं, अखंड राहावं, यासाठी तरी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू शकतो की नाही.
0: दादा, तू असं काही पोट तिडकीने बोलतोस ना तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर काही आगळंच तेज येत.
2: शर्वरी, हा काही गमतीचा विषय नाही, मी सिरियसली बोलतोय.
0: अरे दादा, मी सुद्धा गंमत करत नाहीये, अगदी मनापासून सांगते.
2: काय
0: खरंच, तू या सेन्सिबल विषयावर बोलतोस ना तेव्हा वेगळाच वाटतोस ना रोहित दादा.
1: खरंय शर्वरी म्हणते ते. पण ना, माणसात असंच कॉम्बिनेशन असायला हवं.
2: असं कॉम्बिनेशन म्हणजे?
1: म्हणजे मजेच्या वेळी मजा आणि गंभीर बोलणं सुरू असेल तेव्हा पूर्ण गांभीर्यानं वागणं बोलणं.
0: करेक्ट. माय दादा इज माय दादा, माय दादा स्ट्रॉंगेस्ट.
1: वा,
2: थांब, एक मिनिट. सुखदाच्या आधीच्या वाक्याचा आणि या वाक्याचा नेमका संबंध काय हे कोणी मला समजावून सांगेल का?
1: संबंध वर जाऊ दे रे, तिला ऐकून आपला दादा खूप भारी वाटतोय एवढंच म्हणायचं असेल.
0: हो अगदी बरोबर. पण हे भारीवाल्या दादा मगाशी मोठ्या घोषणा केल्यास हे करूया आणि ते करूया फटाफट आणि पटापट.
1: हो ना, आणि आता फक्त शब्दांची झटापट चालली आहे.
2: पण
1: चला चला हात चालवा, नंतर माझं हे चकल्यांचं काम पूर्ण करायचंय.
0: ए सुखदा, मी हे तुझं साबुदाण्याचं भिजवलेलं मिश्रण असंच खाऊ का ग थोडं?
1: लहानपण आठवलं तुला गे की मगाशी मी आणि रोहित हेच बोलत होतो की चिकवड्या सुद्धा पूर्ण वाळायच्या आधी बटाट्याचा किस सुद्धा हे वाळवणातले पदार्थ असे अर्धवट ओलसर असताना आपण कसे गट्टम करायचो.
2: त्याचे ओले पापड, बटाट्याचा मऊ मऊ ओला किस आणि साबुदाण्याच्या अर्धवट वाळलेल्या पापड्या, काय स्वर्ग सुख असायचं ग खरंच.
1: आता हे ताक मी घुसळू का तू घुसळणारे रोहित?
2: म्हणजे आता तू सांगत असशील तर
1: मग तू ते ताक घुसळ, मी जिरे पूड घालते, मग आपण त्या पेय सुखाचा आनंद घेऊया.
0: आणि हा कांदा मी बुक्कीने फोडते. दादा, आपले कोकणातले दाजी काका फोडायचे तसा.
2: ए बाई, हे असले उद्योग काही तू करू नकोस. बुक्कीने कांदा फोडताना मुलगी जखमी अशी बातमी द्यायला लागेल मला.
0: दादा, मी काहीही मोठं काम उत्साहानं हाती घेतलं तर तू नेहमी ना उमेद करतोस. हा,
1: ना उमेद? वा वा शर्वरी, क्या बात है, मुलगी शिकली, प्रगती झाली.
2: आधी बुक्की आणि मग ना उमेद. हा, आता पानं वाढण्यात प्रगती होऊ दे म्हणजे झालं. पोटातले कावळे काव काव करून दमले आणि गुडुप्प झोपले.
0: मला तर ही कविताच वाटली. बघ बघ चालीत म्हणून बघ, पोटातले कावळे काव काव कावले खूप खूप दमले आणि जाऊन झोपले.
1: वा, बाल कविता म्हणून छापूनच घ्या तुम्ही दोघांनी. काय चाललंय रे तुमचं, काही कळत नाहीये. रोहित, मग अशी मी तुला काहीतरी सांगितलं होतं, त्या चिकवड्या बिचाऱ्या वाट बघतायत, आत्ता रोहित येईल आणि आम्हाला उलटवेल म्हणून.
2: अगं काय करू आता, तूच सांग मला. पोटातली भूक माणसाला बधीर करून टाकते असं म्हणतात ते, काय खोटं नाहीये. मेंदू चालेन असा होतो, जीभ जड होते, डोळ्यासमोर घेरी येते.
0: पण त्यातूनच कविता सुद्धा सुचते.
1: म्हणायला माणसं तीन तीन आहेत पण हात मात्र एकाच माणसाचे चालू आहेत. बिचारी सुखदा.
2: चला चला, हा हे बघा, मी बोलता बोलता छान काकडी टोमॅटो कापून सुद्धा टाकलेले आहेत. हा पांढरा कांदा आणि हे घेतलं पाणी.
0: आणि मीही बसले जेवायला. येऊ द्या येऊ द्या, गरमागरम वाफाळता इंद्रायणी भात येऊ द्या, त्यावर गरम

0: आणि तुपाची धार आणे दो चला उदर भरण नाही यज्ञ कर्म करूया.
1: फार विनोदी मुलगी आहे, भावासारखीच आपल्या पात्रटपणा करत असते.
0: छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ,
2: उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ.
1: जगाला आकार विकार नंतर द्या, आता फक्त पोट भर झुंडेकार द्या.
2: सुगदा सुगदा प्लीज. नाही नाही, काय तुझी अधोगती?
1: अरे
2: म्हणजे केवळ आकारला जुळवायला ढेकार म्हणते. ढेकार.
1: मज्जा केली रे, मला सुद्धा कधी कधी तुमच्यासारख्या पांचट चारोळ्या करायची हुक्की येते. बघ हे घे सरप्राईज.
2: वा वा वा, म्हणजे पोह्याचे पापड तू तळलेस तर शेवटी. मला तसा मगाशी वास येत होता, म्हणजे सुगंध त्याचा.
1: हो हो,
2: थँक्यू थँक्यू. अशी बायको पाहिजे.
1: चला करा आता सुरुवात जेवायला.
2: पापड खाल्ला करम करम, लोणचं खाल्लं चटक मटक,
0: भात खाल्ला गुट्टू गुट्टू, कढी प्यायली भुरुक भुरुक,
1: चटणी खाल्ली एक बोट, भरलं बाळाचं पोट पोट,
2: आणि ढेकर आले ढुरुक ढुरुक. बाळ हसलं
0: खुदुक खुदुक.

श्रोतेहो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते मधुलिका नेरुरकर, दिनेश अडावतकर आणि नेहा खरे.

श्रोते हो, आता ऐकूया दायित्व समाजाचे वर्षा वैद्य यांची चेतना झांजे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो, आपल्या समाजात आज अशी अनेक मुलं आहेत ज्यांच्याकडे अपार क्षमता आहे, पण त्यांना आपली भाषा शब्दांच्या स्वरूपात ऐकू येत नाही. अशी ही कर्णबधीर मुलं आवाज ऐकू शकत नसली तरी त्यांची जगण्याची उमेद, त्यांची स्वप्न आणि त्यांची संवेदनशीलता कधीच कमी नसते. ते डोळ्यांनी जग पाहतात, हाताच्या हालचालींनी संवाद साधतात आणि मनापासून भावना अनुभवतात. या मुलांना गरज असते ती फक्त आत्मविश्वासाची, योग्य मार्गदर्शनाची आणि आपल्या सगळ्यांच्या पाठिंब्याची. आपण जर त्यांना समजून घेतलं, त्यांच्याशी त्यांच्या पद्धतीने संवाद साधला, तर त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारं हसू हे जगातलं सर्वात सुंदर हसू असतं. तर श्रोते हो, आज अशाच निरागस कर्णबधीर मुलांसाठी कार्य करणाऱ्या मैत्री फाउंडेशन संस्थापित प्रेरणा

0: स्पेशल स्कूलच्या मुख्याध्यापिका वर्षा वैद्य यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. मॅडम, तुमचं आमच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: मॅडम, आज स्पेशल चाइल्ड मुलांच्या अनेक शाळा आहेत, पण फक्त कर्णबधीर मुलांसाठी शाळा सुरू करावी असं तुम्हाला का वाटलं आणि त्यामागचा नेमका उद्देश काय होता?
1: मी मराठी हा विषय घेऊन मुंबई युनिव्हर्सिटीतून पहिले एम ए केलेलं आहे. त्याच्यानंतर मी चेंबूरला हशू अडवाणी कॉलेज आहे तिथून बी एड स्पेशल मुलांचं, स्पेशल म्हणजे फक्त कर्णबधीर मुलांसाठीचा कोर्स केलेला आहे. त्याच्यानंतर मी नवी मुंबईमध्ये एका शाळेमध्ये होते, एक प्रतिष्ठित शाळा होती तिथे त्या मुलांकडे, म्हणजे आमच्याकडे फक्त कर्णबधीर सेक्शन होतो, त्या शाळेमध्ये मी शिकवत होते. पण काही काळाने ना मला असं वाटलं की मी कोणत्या उद्देशाने या क्षेत्रात आलेली आहे, तर तो जो दृष्टिकोन होता तो मला थोडासा खटकत होता. माझं जे उद्दिष्ट आहे ह्या मुलांना शिकवण्याचं ते पूर्ण होत नव्हतं असं मला कुठेतरी एक खटकलं. तर त्यावेळी मग काही पालकांचा मला सपोर्ट होता, तर ते पालक म्हणाले ताई आपण दुसरीकडे कुठेतरी शाळा काढूया का, तुम्ही कुठेही या आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तर अशा माझ्या अजून दोन सहकारी शिक्षिका आहेत, निर्मल पाटील आणि छाया खताळ.
0: बरं.
1: तर आम्ही विचार केला की आपण एखादी नवीन एक संस्था काढू जिथे आपल्याला ह्या मुलांना शिकवण्याचं जे आपलं उद्दिष्ट आहे ते आपण पूर्ण करू शकू. त्याने आम्ही मैत्री फाउंडेशन ही संस्था सुरू केली. आता अगदी जागा वगैरे शोधण्यापासून सुद्धा पालकांनी आम्हाला मदत केलेली होती. म्हणजे सुरुवातीला तर सांगते एका घरामध्ये दोन खोल्यांमध्ये आम्ही शाळा सुरू केली.
0: बरं.
1: पण तरी जे पालक होते ते आमच्या बरोबर आले, ते म्हणाले आम्हाला ताई काही इन्फ्रास्ट्रक्चर मोठं नकोय, पण आम्हाला शिक्षिका म्हणून तुम्ही तिघी आहात ना, आम्हाला तेवढं हवे, आम्हाला आमच्या मुलांचं शिक्षण सुरू झालं पाहिजे. असं करून आम्ही 2013 एका छोट्याशा घरामध्ये शाळा सुरू केली.
0: बरं.
1: आता अडचणी तर सुरुवातीपासून आम्हाला खूप आल्या. रेसिडेन्शियल होती, बिल्डिंग होती एक ती साधी. आता मुलं एक 5 मिनिटं तरी बाहेर जाणार, हसणार, बोलणार, पण त्याचा पण लोकांना त्रास व्हायला लागला. आम्ही म्हणे दुपारी झोपणं आणि तेवढ्यात तुमची मुलं किती गप्पा मारतात, किती मस्ती करतात. आता मुलंच आहे ती, थोडं तरी त्यांना काहीतरी, बाकी ग्राउंड नाही काही नाही, तर काहीतरी हवं ना. तर तो एक त्रास झाला. मग त्याच्यानंतर आम्ही दुसरी एक शाळेमध्ये गेलो जी नॉर्मल शाळा होती.
0: बरं.
1: तिथे छान आम्हाला जागा मिळाली, तिथे पण आमच्या पालकांच्या ओळखीनेच मिळाले, तिथे पण आम्हाला पालकांनी सहकार्य केलं. तर ती शाळा तर आम्ही अक्षरशः म्हणजे हातामध्ये झाडू घेऊन झाडण्यापासून पुसण्यापासून सगळं आम्ही शिक्षकांनी मुलांनी आम्हाला मदत केली.
0: बरं.
1: तिथे आमची छान चालू होती जागा, पण त्यांची जागा ती रिडेव्हलपमेंटला गेली. रिडेव्हलपमेंटला इन द सेन्स त्यांना तिथे कॉलेज बांधायचं होतं.
0: बरं.
1: त्याच्यामुळे ती आम्हाला जागा सोडावी लागली. आता आम्ही पुन्हा जुईनगरला एका ठिकाणी आलो, तिथे पण आम्हाला नॉर्मल एक शाळा आहे, तर त्यांनी त्यांचे 2 रूम भाड्याने दिलेले आहेत आणि आता तिथे आमची शाळा सध्या सुरू आहे.
0: म्हणजे नॉर्मल मुलांची शाळा आहे त्याच बिल्डिंगमध्ये त्याच मुलांचीही शाळा सुरू आहे.
1: हो हो.
0: तुमच्या ह्या ज्या सहकारी मैत्रिणी आहेत, तुम्ही मिळून ही संस्था सुरू केली, तर ह्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांनी देखील कर्णबधीर मुलांना शिकवण्याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे का?
1: माझ्या बरोबर ज्या छाया खताळ म्हणून आहेत, त्यांनी भायखळ्याला CITT म्हणून त्यांनी इन्स्टिट्यूट आहे, सध्या ती बंद झाली, पण त्यांनी तिथून प्रशिक्षण घेतलेलं आहे, त्यांनी पण BEd केलेलं आहे. दुसरी माझी मैत्रीण निर्मल पाटील म्हणून आहे, त्यांनी कोल्हापूरमधून गेलेलं आहे शिक्षण. हा. आणि आता आम्ही तिघी मिळून, आमच्या तिघी आम्ही स्पेशल एज्युकेटर म्हणून आहोत.
0: बरं.
1: हा. ह्या शिक्षकांना ना स्पेशल एज्युकेटर म्हणतात, म्हणताना नुसतं टीचर असं
0: नाही म्हणत,
1: आणि मुलं आणि पालक आम्हाला ताई म्हणूनच म्हणतात. आम्हाला कधी टीचर आणि बाई असं म्हणत नाहीत, कोणी म्हणत नाहीत, आम्हाला ताई म्हणूनच म्हणतात सगळे. जेंट्स शिक्षक असतील त्यांना दादा आणि आम्ही ताई.
0: बऱ्याचदा मुलांची शाळा सुरू करायचं म्हटलं की प्ले ग्रुप, नर्सरी अशी सुरुवात होते. तर तुमच्या शाळेत कोणत्या वयोगटातल्या मुलांना शिक्षण दिलं जातं?
1: आमच्याकडे बघा, जसे ऍडमिशन होतील वयोगटाची जर आमच्याकडे काही अट नसते, जेव्हा तुम्ही शाळेत घालाल, आम्ही तर वाट बघत असतो लवकरात लवकर तुम्ही शाळेत घाला. आमच्याकडे आतापर्यंत लहानात लहान म्हणजे 3.5 वर्षाचं मूल आलेलं आहे.
0: बरं.
1: अशी 2 मुलं आलेली आहेत की जी अगदी 3.5 वर्षाचे, आम्हाला खूप बरं वाटलं की एवढ्या लहान असताना घातलं.
0: बरं.
1: नाहीतर पालक काय करतात ना, घालतातच उशिरा. आता तुम्ही कधी बघाल ना आमचे वर्ग, तर एक मूल असतं 5 वर्षाचं तर एक असतं 10 वर्षांचं. आता जसं सांगते, गेल्या वर्षी आमच्याकडे 10वीची एक बॅच झाली. आधी आमच्याकडे बऱ्याच 10वीच्या बॅच झाल्या, पण गेल्या वर्षी तो एवढा डिफरन्स होता की एक मुलगा जमतेम 14 वर्षांचा होता, तो जूनमध्ये 15 होणार होता, आणि 2 मुलं होती ती 20 वर्षांची होती. तेवढा एज डिफरन्स आमच्याकडे असतोच. आत्ता पण माझ्या वर्गात एक मूल आहे ते 4 वर्षांचं आहे, तर दुसरी 2 मुलं आहेत ती 8 वर्षांची आहेत.
0: बरं.
1: आता त्याला त्याच्या आई वडिलांनी लवकर घातलं, ह्या पालकांनी उशिरा घातलं, मग ते पुढे पुढे तो डिफरन्स बहुतेक तरी तो राहतो.
0: एकूण किती मुलं शिक्षण घेत आहेत तुमच्या शाळेत?
1: आता आमच्याकडे ना 20 मुलं आहेत, ती माझी

0: नववी पास झालेली आहे.
1: बरं.
0: आणि आतापर्यंत माझ्याकडे आता 20 मुलं आहेत. आता गेल्या वर्षी 25 होती, आता 5 मुलं होती, 10वी पास झाली. साधारण एका ह्याच्यात आमच्याकडे 5 मुलं तरी असतात, 5 ते 6 मुलं. आता एका वर्गात 7 मुलं आहेत. आता जसा वर्ग होईल तसं. आता एका वर्गात माझ्याकडे 3च मुलं आहेत.
1: बरं.
0: हा, त्याच्यामुळे एका वर्गात किती मुलं असं पण आमच्याकडे रेशो ठीक आहे. आमच्याकडे एका टीचरला तुम्ही साधारण 6 ते 7च मुलं देऊ शकता, कारण ती हँडल करणं कठीण जातं त्याच्यापेक्षा जास्त. त्याच्यामुळे आम्ही 5 ते 6 मुलंच एका वर्गामध्ये देतो. तर आता काही जणांकडे 3 मुलं आहेत, तर काही जणांकडे 7 मुलं आहेत. थोडा डिफरन्स असतो. तसं
1: स्पेशल चाइल्ड मुलांसाठी अनेक शाळा आहेत आपल्याकडे, पण कर्णबधीर मुलांसाठी बोटावर मोजण्या इतक्या शाळा आहेत. तुमच्या शाळेमध्ये वेगवेगळ्या शहरातून मुलं शिक्षणासाठी येत असतील, तर त्याबद्दल सांगा ना.
0: कसं आहे ना, आमच्याकडे येतात, आमच्याकडे अगदी उरणपासून आणि ठाण्यापासून मुलं येतात. कारण नवी मुंबईमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं तर स्पेशल स्कूल आहेत.
1: हो,
0: पण कशा आहेत, आयडीची मुलं आहेत, इंटेलेक्च्युअल डिसेबल मुलं आहेत, आणि ब्लाइंड मुलं आणि डेफ मुलं अशी आपण शाळा आहेत. काही ऑटिस्टिक मुलं आहेत. पण आमचीच एक शाळा अशी आहे की ती फक्त म्हणजे फक्त कर्णबधीर मुलांची आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे एक ठाण्याहून पण मुलगा येत होता.
1: बरं.
0: ठाण्याहून म्हणजे तो थोडासा ऑटिझम मध्ये होता आणि कर्णबधीर पण होता, मल्टिपल हँडिकॅप होता. तर त्याच्या पालकांनी तर त्याच्यासाठी गाडी ठेवलेली, तो ड्रायव्हर त्याला घेऊन यायचा, दिवस थांबायचा आणि मग संध्याकाळी त्याला पुन्हा घरी घेऊन जायचा. आधी आमच्याकडे एक मुलगी येत होती, उरणहून येत होती. ती तर 4-5 वर्षाची असतानाच येत होती आमच्याकडे. तिची आई पण दिवसभर एखादं आपण व्रत केल्यासारखं बिचारी बाहेर बसून राहायची शाळेच्या बाहेर, आणि संध्याकाळी शाळा सुटली की तिला घेऊन जायची. कारण उरणपासून इथपर्यंत शाळाच नाही येत त्या मनाने. म्हटलं एवढ्या लांब तुमच्याकडे बघा, म्हणजे आम्ही पण त्यांना सांगायचो तुम्हाला एवढा त्रास होतो, येण्या जाण्याचा खर्च खूप होतो. त्या म्हणतात ताई शाळाच नाही येत कुठे आहेत, पण म्हणे सगळ्या या आयडीच्या मुलांच्या आहेत. तिथे ही मुलं नुसतीच बसून म्हणे, अजून मग तो पण एक परिणाम
1: वेगळा.
0: आता पण माझ्याकडे एक मुलगा येतो, तो 3.5 वर्षांचाच होता, आता तो 4 वर्षांचा झाला. त्याची आई आणि त्या मुलाची बहीण आहे 2 वर्षाची. तर ती बाई त्या 2 मुलांना घेऊन येते. ती उरणला सुद्धा आतमध्ये एका गावात एका डोंगरावर राहते
1: आणि रोज असा प्रवास करतात.
0: ती त्या डोंगरावरून ती म्हणते मी खाली येते, मग ह्या 2 मुलां घेऊन मग एक शेअर रिक्षा करते, पुन्हा एक शेअर रिक्षा करते, मग ती उरण स्टेशनला येते आणि मग ती आमच्याकडे पुन्हा रिक्षा करते. म्हणजे तिचा जो वेळ 100 रुपये हाच खर्च होतो.
1: पण त्यांना त्यांच्या मुलांना शिकवायची आहे आणि तुम्ही मुलांना छान घडवताय हा विश्वास कुठेतरी त्यांना आहे, म्हणून हा सगळा प्रवास सुरू आहे खऱ्या अर्थाने.
0: हो हो, म्हणूनच हा प्रवास आहे.
1: बऱ्याचदा आई वडिलांना माहित नसतं की आपल्या पोटी जे मूल जन्माला येईल ते कर्णबधीर असेल नसेल हे खरंच माहित नसतं. तर कर्णबधीर मूल जन्माला येण्याची काही विशेष कारणं आहेत का?
0: असं काही स्पेसिफिक कारण सांगता येत नाही, पण काही काही कारण अशी आहेत की सगळ्यात महत्वाचं म्हणजे नात्यामध्ये लग्न. म्हणजे काही एखादा कम्युनिटीमध्ये तर तो खूप प्रकार आहे की अगदी जवळच्या नात्यामध्ये लग्न करतात. याच्यातून शक्यता जास्त असे, असं प्रत्येकालाच होईल असं नाही सांगत आहे, पण तो एक पॉइंट असो की त्याच्यामध्ये तुम्हाला होऊ शकतो. काही वेळेला गर्भपात करण्यासाठी बायका गोळ्या घेतात, गोळी घेतली नाही झालं जाऊ दे आता राहिले ना मग राहू दे, त्याचे दुष्परिणाम होतात. अशी अजून पण बरीच काही कारणं आहेत की तुम्हाला मुलाच्या जन्माच्या वेळेला फोर्सेप लागतो काही वेळेला, तर तो फोर्सेप पण कुठेतरी लागू शकतो, एखाद्या वेनला वगैरे तो लागू शकतो. ती पण एक शक्यता असते. जन्म झाल्यावर ज्या मुलांना इन्क्युबेटरमध्ये ठेवलं जातं त्या ज्या यूव्ही रेज असतात त्याचा सुद्धा परिणाम होऊ शकतो.
1: बरं.
0: अशी बरीच काही कारणं असतात मुलं अशी जन्माला येण्याची. आता खूप काही ऍडव्हान्स सोनोग्राफी वगैरे आलेली आहे, ती कलर ड्रॉपी वगैरे आलेली आहे, त्याच्यामध्ये कळतं तसं बरंच, पण तरी ना बाकीचं कळतं, तुमच्या मेंदूची वाढ झालेली आहे की नाही ते कळतं. अजून सुद्धा आता जी आमच्याकडे बाई आलेली आहे तिला म्हटलं तुझं हे मूल तसं आहे तर तू दुसरं जन्माला घालताना तुला लक्षात नाही का आलं, म्हणे ताई आम्ही खूप सोनोग्राफी केली, सगळ्यांनी सांगितलं काही नाही नॉर्मल आहे तुझं मूल म्हणून.
1: बरं.
0: पण म्हणे ही मुलगी अशी आली जन्माला.
1: म्हणजे काही शक्यता सांगता नाही,
0: सांगता येत नाही तसं. कारण आहेत पण म्हणजे ही आपण टाळू शकतो.
1: होय,
0: काही कारण आहेत ती.
1: मॅडम, कर्णबधीर मुलांना शिक्षणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात खूप मोठी आव्हानं भासत असतील त्यांना शिकवताना, तर ती आव्हानं नेमकी कोणती आहेत?
0: आता कसं आहे ना, त्या मुलांना नाद हा माहितीच नसतो, तर त्यांना त्या आवाजाचं महत्व आम्हाला द्यायचं असतं, त्या आवाजाची जाणीव करून द्यायची असते. आता त्याच्यासाठी श्रवण यंत्र खूप महत्वाचं असतं. आधी त्यांना श्रवण यंत्र लावायची सवय करायची असते, त्यांना ते नाही आवडत असं लावायला, खूप कानात टोचतं किंवा काय, मग ते सारखं काढून टाकतात, मग ते आधी लावायची तर शाळेत आमच्या भीती

0: जरा लावतात, घरी जरी नाही लावलं तरी मग ते पालक सांगतात की ताई ओरडतील, शाळेत लावायचं जरा वेळ लावतात ते, मग ते रोज तपासायचं, त्याच्यातून त्यांना आवाज ऐकवायचा. आधी आवाज ऐकवायलाच त्यांना आम्हाला वेळ लागतो की आधी आम्ही समोरून एखादा मोठा आवाज त्यांना दाखवतो, एखादी डफली आहे हे जोरात वाजवून दाखवतो, बघ हा असा याचा आवाज येतोय. त्याच्यानंतर आम्ही त्यांना पाठीमागून तो आवाज ऐकवतो की हा याचा असा आवाज आलाय, आता तुला जर आवाज आला तर तू हात वर कर. मग त्याला समजतं हा की काहीतरी आवाज येतोय.
1: त्यांना सवयच नाही ना.
0: नाही सवयच नसते. मग त्याच्यामुळे त्यांचे मोल्ड वगैरे साफ करायचे, ते आम्हाला पालकांना प्रशिक्षण द्यावं लागतं की याचे मोल्ड साफ ठेवत जा. त्याच्यानंतर सेल त्याचे बरोबर आहेत की नाही, सेल रात्री काढून ठेवा. तुम्ही सेल त्याच्यातच ठेवलेत तरी मशीन खराब होतं. जेव्हा तुम्ही वापरात नसाल तेव्हा ते सेल काढत जा. मग त्याच्यानंतर तो आवाजाला प्रतिसाद देतोय का ते बघायचं. आता यांच्यात आमच्याकडे बऱ्याच लेवल असतात.
1: बरं.
0: एक असते आमची डिटेक्शन लेवल, म्हणजे फक्त त्याला आवाज आला की त्यांनी बोट वर करायचं. त्याच्यात आम्हाला बरं वाटतं, अरे बापरे आणि आवाज आला. पहिल्यांदा आम्हाला खूप आनंद, आम्ही सगळे एकमेकांना वगैरे सांगतो बघा त्याला आवाज यायला लागला, म्हणजे आम्हालाच तो इतका आनंद होतो. मग त्याच्यानंतर परत डिस्क्रिमिनेशन लेवल मध्ये असतं की त्याला दोन किंवा तीन आवाज ऐकवायचे, मग त्याला दाखवायचं ह्याचा आवाज वेगळा आहे, या डफलीचा आवाज वेगळा आहे, हा भोपूए ह्याचा आवाज वेगळा आहे, मग आता तू ओळख मी पाठीमागून कोणता आवाज दिला ते. मग त्याला त्या आवाजातला फरक कळवायला शिकवायचं.
1: बरं.
0: मग तिथून आमचा सगळा हा अभ्यास हळूहळू हळू असा सुरू होतो. त्याच्यानंतर मग त्यांना फळ्यावर रेषा काढून द्यायच्या. डायरेक्ट हातात तुम्ही पेन्सिल वगैरे आपण नाही देत, म्हणजे आम्ही ती फळ्यावर देतो, मग ह्याच्यावरून तू फक्त सध्या बोटो फिरव किंवा एक माळू आणून देतो एका ट्रे मध्ये, त्या माळूमधून तू बोटो फिरव. का तर त्यांना डावीकडून उजवीकडे लिहायचं, डावीकडून उजवीकडे वाचायचं, ही पण सवय करावी लागते. मग फक्त तू चित्राला चित्र जोड, नुसतं इकडे झाडे इकडे झाडे, ती दोन्ही तू झाडं जोड. म्हणजे काय, पेन्सिल घेऊन फक्त एक आणि चॉक देतो हातात, डायरेक्ट वही पेन्सिल आम्ही खूप नंतर देतो. आधी फळ्यावर सगळं, आमच्याकडे बोर्ड पण ना वर्गात आम्ही खाली लावतो, मुलांचा हात पोचला पाहिजे, मुलांना सहज ते ऍक्सेसिबल असले पाहिजेत बोर्ड वगैरे, त्याच्यामुळे आम्ही तो बोर्ड पण खाली लावतो आणि तिथून हळूहळू हळू त्यांची सुरुवात करतो अभ्यासाला, ज्याचे लेखनपूर्व किंवा वाचनपूर्व असे व्यवसाय म्हणतात. हसत खेळत हळूहळू हळू त्यांचा अभ्यास सुरू होतो.
1: मॅडम, श्रवण यंत्र आणि कॉक्लिअर इम्प्लांट मुलांच्या शिक्षणात किती मदत करतं?
0: श्रवण यंत्र तर महत्वाचं आहेत, म्हणजे त्यांचा एक तो भागच आहे शरीराचा असं समजाना. श्रवण यंत्र लावल्याशिवाय ते काही करू नाही शकत. कॉक्लिअर इम्प्लांट सुद्धा महत्वाचं आहे, पण ते कोणाला महत्वाचं आहे? 3 ते 5 वर्षापर्यंतच्या मुलाला.
1: बरं.
0: ते सुद्धा एक मुलांचा ऑडिओग्राम काढला जातो, म्हणजे त्यांची श्रवण शक्ती किती आहे, किती डेसिबल पर्यंत ते आवाज ऐकू शकतात. ते ऑडिओलॉजिस्ट असतात, ते तपासतात आणि ते सांगतात की ह्या मुलाला कॉक्लिअर इम्प्लांट केलं तर फायद्याचं आहे, या मुलाला फायद्याचं नाहीये. कोणाला फायद्याचं आहे? जे प्रोफाउंड असतात की ज्यांना अजिबातच आवाज येत नाही त्यांना ते कॉक्लिअर इम्प्लांट फायद्याचं असतं, बाकी ज्यांना फायद्याचं नसतं ते पण मुलाचं वय 3 ते 5 ह्या वयात केलं तर फायद्याचं होतं. आता काही लोक त्याच्यानंतर समजलं म्हणून करतात, पण आमच्याकडे अशी पण एक मूल आलेलं आहे की त्याचं जवळजवळ तो मुलगा 6-7 वर्षांचं झाल्यावर केलो, तेवढा फायदा होत नाही त्याचा.
1: योग्य वयात होणं गरजेचं,
0: ते योग्य वयामध्ये होणं गरजेचं असतं आणि ते पण सगळ्यांना परवडतं असं नाही, त्याला खूप खर्च आहे. म्हणजे ते सुद्धा तुम्हाला कोणतरी डोनर वगैरे मिळू शकतात, पण त्याच्यानंतर त्याचा मेंटेनन्स, त्याचं सतत मॅपिंग करायला लागतं, त्याची थेरपी द्यावी लागते. वर्षभर तुम्ही ते केलं तर ते त्या मुलाला फायद्याचं.
1: बरं.
0: कारण त्या कोक्लियन इम्प्लांटने असं होतं की डायरेक्ट तुमच्या मेंदूमध्ये आवाज जातोय, मग तो त्या मुलाला सहन पण झाला पाहिजे. त्याच्यामुळे ते मॅपिंग असतं, हळूहळू हळू आवाज वाढवला जातो, मग त्याचं त्या मुलाला व्यवस्थित प्रशिक्षण द्यावं लागतं. ते सगळं केलं तर कोक्लिअर इम्प्लांट अतिशय चांगलं आणि फायद्याचं आहे, पण ते ठराविक वयातच झालं पाहिजे, पुढे झालं तर ते फायद्याचं होत नाही.
1: पण प्रत्येक आई वडिलांना वाटत असेल की
0: वाटत असतं
1: साठी हे असावं,
0: वाटत असतं. पण आता आता कसं आहे ना, आमच्याकडे एक मूल आलेलं आहे, तर मी म्हटलं त्याची बहीण आहे 2 वर्षाची, तर आम्ही खूप मागेलो हिचं तरी कोक्लिअर इम्प्लांट करा, या मुलीला फायद्याच होईल. पण ती बाई म्हणते माझ्या घरच्यांचा सपोर्ट मिळत नाहीये.
1: बरं.
0: थोडा तो म्हणे नाही, माझी सासू म्हणते काही झाले तरी कोक्लिअर इम्प्लांट करायचं नाही, त्यांच्या घरात काहीतरी एक इन्सिडन्स झालेला आहे,
1: ती भीती असेल
0: का? त्याच्यामुळे ती भीती आहे. म्हटलं असं होत नाही कधी, म्हटलं आम्ही काही ऐकलं नाही, कोक्लिअर इम्प्लांट घेऊन काही वाईट होत नाही कधी, करा पण ते शेवटी पालकांवर डिपेंड असतं.
1: मॅडम, कर्णबधीर मुलांना शिकवताना कोणकोणते महत्वाचे टप्पे असतात? म्हणजे बऱ्याचदा सांकेतिक भाषा, लिप रिडिंग ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल?

0: सांकेतिक भाषा असतेच, पण सांकेतिक म्हणजे ना तुम्हाला लोकांना वाटते ती सांकेतिक भाषा ही वेगळी असते. आता जसं आहे ना, आमच्याकडे ओरल मेथड चालतो, म्हणजे आम्ही शक्यतो बोलून आणि ऐकून असं शिकवतो, लिप रिडिंगनी शिकवतो. काही ज्या शाळा आहेत जिथे फक्त सांकेतिक भाषाच वापरतात, पण आमची ही जी मुलं ज्या खुणा वापरतात, आम्ही त्यांना सांकेतिक भाषेपेक्षा जे खुणा वापरतात त्याला म्हणतो जेस्चर असतं, तर ते जेस्चर ती मुलं वापरतात आणि त्याच्यातून त्यांना आम्ही पुढे ज्ञान देत असतो की त्यांना त्या भाषेचं ज्ञान देतो. त्याच्या आधी त्यांना आवाजाची जाणीव करायची. हा, आता त्याच्यात सुद्धा आवाजाची जाणीव करताना आपण बोलतो, आपल्याला स्वतःला समजत, पण आपल्या इथे गळ्याला व्हायब्रेशन होतं, त्या मुलांचं होत नाही. जेव्हा ती अगदी लहान आलेली असतात ना, तर मी त्यांना सांगले अरे अ बोलतो, तो अ कसा बोलला, तो नुसतं तोंड हलवतो. मग आम्ही काय करतो, त्याचा एक हात आहे मी माझ्या मानेवर ठेवते, एक त्याच्या मानेवर ठेवते. आता बघ, माझ्या इथे व्हायब्रेशन झालं, तुझ्या काळात हे असं काही जाणवलं, मग त्याला कळतं की अरे हा. आणि मग जेव्हा तो आवाज करतो ना, तेव्हा खूप त्यांचा चेहरा बघण्यासारखं असतो,
1: आनंद
0: एकदम गोड असतात तेव्हा. अरे हा, म्हणजे आता मला पण आवाज काढता यायला लागला. हा त्यांचा त्यांना आनंद पण एक वेगळाच मिळत असतो, मला पण आता आवाज काढता यायला लागला.
1: पालकांना सांकेतिक भाषा जर समजत नसेल तर काही अडचणी येतात का?
0: आता त्याच्यामध्ये ना प्रॅक्टिकली तसं होऊ शकतं की पालकांना आवाज येतात, की पण काय होतं ना, ते मुलाशी एक त्यांचं वेगळंच बॉन्डिंग असतं. त्याच्यामुळे असं आईचं कधी होत नाही की मूल काय बोलतंय आईला कळत नाही, काहीतरी खाणाखुणा करतात. मग नाहीच पालकांना समजलं तर पालक आम्हाला येऊन विचारतात, ताई काल शाळेत काय झालं, हा असं असं सांगत होता. मग आम्ही त्यांना सांगतो, अहो आता काही असतं ना, मुलं एकमेकांना पण त्या दुसऱ्या मुलाचं नाव माहिती नसतं, पण काहीतरी एक खुणा ठेवलेल्या असतात. असा हात केला म्हणजे ही मुलगी, हे आम्हाला माहीत असतं. मग आम्ही सांगतो, अहो तो ना त्या मुलीबद्दल बोलत होता. त्यांच्या एक वेगळ्याच खुणा ठरलेल्या असतात. हा, की त्यांच्या शिक्षकांच्या सुद्धा आम्हाला लगेच कळतं. आम्ही पण त्यांना कुणाने सांगतो, ह्या ताईंना बोलो, त्यांना कळतं ह्यापैकी कोणत्या ताईंना बोलवायचं आहे ते, किंवा कोणत्या मुलाला बोलवायचं आहे. मग ते पालकांना आम्ही सांगतो सगळं समजून. इव्हन जेव्हा नवीन ऍडमिशन घेतात, मूल लहान असू देत मोठं असू दे, आम्ही पालकांना सांगतो तुम्ही अर्धा एक तास ऑब्झर्वेशनला बसत जा शाळेत, की आम्ही काय शिकवतो तुम्हाला पण कळलं पाहिजे, नाही तर मग तुम्ही घरी सराव कसा घेणार.
1: त्याच्यामुळे
0: त्याच्यामुळे तुम्ही बसा, कसा आम्ही शिकवतो काय वापरतो हेच जर तुम्ही सराव घेतला तर ते मूल अजून लवकर पुढे जाईल.
1: मॅडम, आपल्या घरात स्पेशल चाइल्ड जन्माला आलं की पालकांना एक सामाजिक भीती असते आणि काही गैरसमज असतात, तर ते दूर करण्यासाठी संस्था काय काम करते तुमची?
0: आपल्या घरात अपंग मूल जन्माला आलं हा एक त्यांना खूप धक्काच असतो पहिला. त्याच्यातून त्यांना बाहेर पडायला थोडा वेळ लागतो. ते बाहेर लवकर घेऊन जात नाही. मग कारण का म्हणे, कोणतरी लोक बघतात, मग ते बरं वाटत नाही बघायला. तर आम्ही त्यांना सांगतो की असं करू नका, तुम्ही बाहेर घेऊन जा, लोकांना पण सवय होऊ दे, तुम्हाला पण त्या मुलाला पण सवय होऊ दे. आता आम्ही शाळेत आहोत पण तरी आम्ही काय करतो ना, आठवड्यातून एकदा मुद्दामून त्यांना गार्डनमध्ये खेळायला नेतो, जिथे नॉर्मल मुलं असतात, नॉर्मल लोक असतात. म्हटलं लोकांना पण बघू दे, किंवा ह्या मुलांना पण बघू दे की नॉर्मल मुलं कशी खेळतात. आणि ही आमची मुलं तर त्या मुलांना दुसऱ्या बघतच नाहीत, स्वतः त्यांच्यामध्ये एवढे रमत असतात. उलट तीच नॉर्मल मुलं येऊन अशी बघत बसतात, मग आम्ही पण त्या मुलांच्या जवळ उभं राहतो की काही या मुलांना एक करायला नको. आम्ही तिथे उभं राहतो, सांगतो काय झालं रे, अहो नाही मॅडम हे असे काय बोलतायत, हे असं का करतात, हे शाळेत जातात का. त्यांना खूप काही लोकांना प्रश्न असतात. म्हटलं अहो लोकांना विचारू दे की अशा शाळा पण असतात का. त्याच्यासाठी आम्ही नेतो. आम्ही 28 सप्टेंबरला जागतिक कर्णबधिर दिन असतो, तो साजरा करतो. आम्ही 3 डिसेंबरला असतो जागतिक अपंग दिन असतो, तो साजरा करतो. आम्ही रॅली काढतो की लोकांना माहीत पडू दे की अशा शाळा आहेत. इव्हन आजूबाजूच्या लोकांना सुद्धा माहिती नसतं की आपल्या घराजवळ अशी स्पेशल स्कूल आहे, हे पण लोकांना अजून माहीत नसतं.
1: बऱ्याचदा ना पालकांचा सपोर्ट ना ह्या सगळ्यासाठी खूप महत्वाचा असतो. म्हणजे स्पेशल चाइल्ड आपल्या घरात आहे तर ते टेन्शन न घेता त्या मुलांना सपोर्ट करून उत्तम शिक्षण कसं मिळेल याकडेही पालकांनी किती लक्ष दिलं पाहिजे.
0: पालकांचा तर सपोर्ट 100% पाहिजे. म्हणजे आता बघा, पालकांचा सपोर्ट आम्हाला मिळतो. आमच्याकडे जेव्हा पालक येतात ना, तर शाळा हा खरं म्हणजे त्यांचा शेवटचा ऑप्शन असतो. मूल आपलं बोलत नाही, त्यांना ऐकत नाहीत हे कळतच नाही की अरे मुलांना आवाज येत नाही म्हणून ते बोलत नाहीयेत. नाहीतर ते बोलू शकतात पण त्यांना आवाज येत नाहीये. मग कोणतरी घरातलं सांगते की नाही त्याचे बाबांना 5 वर्षांनी बोलले, त्याचे आजोबांना 5 वर्षांनी बोलेल, बोलेल तर अजून तू एवढ्यात कशाला टेन्शन घेते. असं करत करत साधारणपणे 4-5 वर्ष निघून जातात.

0: मग त्यांना कळले अरे बापरे अजून बोलत नाही. मग त्यांना असं वाटतं आपण कुठेतरी काही नवस बोललो, तो नवस फेडायचा राहिला का म्हणून असं झालंय का. त्याच्यात पण काही दिवस जातात. मग कोणतरी कुठेतरी बोलतो की अरे त्या गावामध्ये ना एक वैद्य आलेला आहे, तो ना छान औषध देतो, वर्षातून एकदाच फक्त तिथे जातो, तो एक काढा प्यायला जातो, मूल बोलायला लागेल. त्याच्यात पण काही दिवस जातात. असं करत करत करत ना जवळजवळ 7-8 वर्ष मुलांची जातात. मग पालकांना कुठेतरी कोणतरी सांगतात की अशा शाळा पण असतात. त्याच्या आधी ते नॉर्मल शाळेत पण घालतात. बहुतेक बालवाडीमध्ये वगैरे बघितलं ना तर अशी मुलं असतात जी आपली कोपऱ्यात बसलेली असतात नुसती. मग जेव्हा त्या पण शाळेमध्ये कळते की अरे यांना आपल्याकडे घेऊन काही उपयोग नाहीये, मग ते सांगतात की अशा शाळा शोधा, तेव्हा ते आमच्याकडे येतात. मग त्यांना जेव्हा कळतं की नाही अरे अशी मुलं अजून आहेत, अशा शाळा आहेत, आणि अशी ही मुलं किती मस्त खेळतायत, किती मजा करतायत, किती मस्ती चालली यांची, तेव्हा त्यांना वाटतं अरे आपण का नाही इथे घातलं एवढ्या वर्षामध्ये. पण त्याच्यानंतर ना आम्हाला 100% सपोर्ट मिळतो.
1: पालकांनी जागरूक राहणं गरजेचं,
0: जास्त करून आईनी जागरूक राहिलंच पाहिजे. आई वडिलांनी
1: आपलं मूल केव्हा बोलतंय,
0: केव्हा बोलतं की तुम्ही 5 वर्ष एवढी वाट नका बघू,
1: खूप वेळ जातो,
0: खूप वेळ जातो. मग काय होतं ना, मेन तुमचं जे 7-8 वर्ष गेलेली असतात, मग त्याच्या पुढे शिकवायचं, त्यांना आवाजाची जाणीव द्यायची, त्याच्यानंतर आम्ही पहिली दुसरी तिसरी कधी घेणार. मग त्याच्यामुळे होतं काय, 10वीत जाईपर्यंत काही काही मुलं 18-18, 20-20 वर्षांची होऊन जातात. मग त्यावेळेला त्या पालकांना आणि मुलांना खूप वाटतं बापरे बघा हा मुलगा आता 15 वर्षांचा आहे, हा 10वीत झाला, माझा अजून 10वीत गेला नाहीये. पण त्याची ही मागची वर्ष गेलेली असतात ना, कळायला वेळ लागतो. तसा
1: शाळेमध्ये ना बरीच तुमच्या मुलं असतील, प्रत्येक जण अभ्यासात हुशार असेल असं नसेल, काहींना इतरही गोष्टींमध्ये रस असेल, मग ते कला असेल, कार्यानुभव असेल, चित्रकला असेल, तर त्यांच्या या कलागुणांना वाव मिळावा यासाठी काय करता तुम्ही?
0: नाही आता सगळीच मुलं काही अभ्यासात हुशार असतात असं नाहीये, पण आमचं एक उद्दिष्ट असं की निदान 10वी पास हे सर्टिफिकेट मुलांना मिळालं पाहिजे. आता आमच्याकडचा एक मुलगा ना डान्समध्ये अतिशय सुंदर होता, म्हणजे आमचे काहीही कार्यक्रम असेल ना की तो सगळ्यांचे डान्स तो एकटा मुलगा बसवायचा, खूप छान होता. तर आम्ही पण त्याच्या मालकांना सांगितलं की ह्याला पुढे ह्याच्यातच काहीतरी करिअर करू दे. नंतर दुसरा एक मुलगा आहे, त्याला चित्रकलेची आवड होती, म्हणजे लहानपणापासून त्याला काही सांगायचं असेल ना तर पटापट पटापट बोर्डवर चित्र काढणार आणि आम्हाला दाखवणार, मग आम्ही समजून घेतो ह्याला काहीतरी सांगायचं आहे. पण स्वरूप सकपाळ म्हणून एक विद्यार्थी आहे आमच्याकडे होता, आता तो 2022 10वी झाला. त्याची चित्रकला छान होती आणि हे त्याच्या आई वडिलांना जाणवलं की नाही ह्याच्याकडे चित्रकलेचं अंग आहे. 10वी पास झाल्यावर त्यांनी ठाण्यामधल्या एका कॉलेजला रिक्वेस्ट केली की तुम्ही आमच्या मुलाला तुमच्याकडे ऍडमिशन द्या. त्या कॉलेजमध्ये आतापर्यंत स्पेशल मुलांना ऍडमिशन दिलेली नव्हती. त्याच्याही म्हणाल तुम्ही हे एक चॅलेंज म्हणून तुम्ही ऍक्सेप्ट करा आणि माझ्या मुलाला ऍडमिशन द्या, मी सगळी मदत करते. त्याला काही नाही समजलं काय तर मी येईन सतत तुमच्याकडे. आता त्या कॉलेजमध्ये 2 वर्ष तो मुलगा आहे आणि तो खूप छान तिथे करायला लागला, तर कम्प्युटरवर करायला लागला. आता मागच्याच आठवड्यात द बॉम्बे आर्ट गॅलरी आहे बँड्राला, तिथे एक्झिबिशन भरलं होतं, त्या तिथे त्या मुलाची 2 चित्र सिलेक्ट केली आणि ती एक्झिबिशनमध्ये ठेवली होती. आम्ही बघायला पण गेलो होतो, त्याला बरं वाटतं आम्ही अजूनही कुठे आलो ना त्याचं एक्झिबिशन असेल काय असेल की आम्ही जातो मुद्दामून, कारण ते पालक अजूनही आमच्या संपर्कात आहेत. त्याचं काही अचीवमेंट असेल ना की ते लगेच आम्हाला सांगतात, ताई असं असं झालं आज तुम्ही भेटायला या बघायला या म्हणून. तर पालकांचा सपोर्ट असतं, असं प्रत्येक मूल अभ्यासात असेल असं नाहीये ना, प्रत्येकाच्या अंगातल्या कला वेगवेगळ्या असतात. पण पालकांना आम्ही सांगितलं की ते पटत, आज एवढी वर्ष झालेली तर आम्ही त्यांना सांगतो की ह्याला कशात आवड आहे, ह्याला कशात आवड आहे, त्याप्रमाणे पालक आमच्या बरोबर सपोर्ट असतो.
1: मुलांच्या आवडीनिवडी बघता, त्यांचे कलागुण बघता, वेगवेगळी प्रदर्शनं त्यांच्यासाठी भरवली जातात का जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास वाढेल हे सगळं करतात?
0: आजचं उदाहरण सांगितलं ते नॉर्मल लोकांचं होतं, तिथे फोटोग्राफी होतो आणि चित्रकलेचं प्रदर्शन होतं.
1: बरं,
0: तर त्याच्यामध्ये त्याची चित्र ठेवलेली होते, तर माझं म्हणणं आहे असं चित्र ठेवावी असं, म्हणजे त्यांच्या कलागुणांना वाव मिळालं तर बरं होईल,
1: हो त्यांनाही म्हणजे प्रगती करता येईल वेगवेगळ्या क्षेत्रात. मॅडम, आजच्या काळात डिजिटल साधनं, ऍप्स, स्मार्टफोन्स हे कर्णबधीर मुलांसाठी किती उपयुक्त आहेत?
0: खूप उपयुक्त आहेत. आता बघा स्मार्टफोन आले ना, मुलांना फोन ऐकू येत नाहीत पण तरी ते व्हिडिओ कॉल करतात ना, त्याच्यातून ते संपर्क साधतात. अजूनही माझे काही काही स्टुडंट जे अगदी आधीचे आहेत, म्हणजे जे आमच्याकडे 2016 वगैरे पहिली बॅच 10वी माझी पास झाली, ती मुलं किंवा त्याच्यानंतरची मुलं अजूनही व्हिडिओ कॉल करतात आणि आमच्याशी ते संपर्क साधू शकतात. आता

0: कोरोनाच्या वेळेला सगळं जग थांबलं होतं
1: हो,
0: पण त्यावेळेला आम्ही गुगल ड्राईव्ह किंवा झूम मिटिंग वरून मुलांशी संपर्क साधला आणि पालकांना पण ते बरं वाटलं. मग त्याच्यामध्ये ना मी त्यांना इंग्लिश शिकवायला लागले, कारण का मुलांना बाकी याच्यापेक्षा ना इंग्लिश भयंकर आवडतं, भयंकर त्यांना ती आवड असते. तर सगळी मुलं बरोबर रात्री, कारण का मी सांगितलं होतं मला वेळ नाही, मी रात्री 9 वाजता घेणार चालेल म्हणे, 9 वाजता सगळी मुलं येऊन बसायची आई बाबांबरोबर झूम मिटिंग मध्ये आणि खूप छान करायची. आणि याचा आपल्याला उपयोग तर होतोच ह्या डिजिटल जगाचा. आता बघा, आम्हाला काही अभ्यास शिकवताना गड किल्ले दाखवायचे असतील ते आम्ही पटकन दाखवू शकतो. एखादा राजकीय नेता आहे, अभिनेता आहे, आता आम्ही काही काही उदाहरण देताना पिक्चर मधले हिरो वगैरे त्यांना आवडतात, तर असं पटकन सांगितलं शाहरुख खान सलमान खान
1: त्यांना
0: कळत नाही, चित्र दाखवलं की लगेच ओळखतात. मग त्यांच्या त्या पण खुणा ठरलेल्या असतात की शाहरुख खान म्हणजे कोण, सलमान खान म्हणजे कोण. तर आम्हाला ह्याचा खूप उपयोग होतो, आम्ही लॅपटॉप वरून त्यांना दाखवतो ते सगळं चित्र दाखवतो, किंवा आपले प्राईम मिनिस्टर आहेत काय आहेत त्यांची चित्र दाखवतो. त्याच्यामुळे डिजिटल साधनांचा उपयोग तर त्यांना खूप होतो. गेल्या वर्षी एक सेंड ऑफ होता त्या 10वीच्या मुलांचा, फेअरवेल होतो, त्यावेळी आम्हाला आधीच्या मुलांना बोलवायचं होतं. ती मुलं आली, त्यांना म्हणजे असं असं लोकेशन लागतंय, मी गुगल लोकेशन तुम्हाला या, ते बरोबर गुगल लोकेशन शोधत येतात मुलं, तेवढी ती हुशार असतात सगळे स्मार्टफोन वगैरे वापरायला. त्याच्यामुळे त्यांना नक्कीच उपयोग होतो या गोष्टीचा.
1: मॅडम, 3 सहकारी मैत्रिणी आणि मुलांचे पालक असं मिळून तुम्ही ही संस्था, ही शाळा उभी केले, पण हे सगळं करत असताना आर्थिक गणित बसवणं खूप कठीण असतं, तर ते तुम्ही कसं मॅनेज करता?
0: आर्थिक गणित तर कठीणच असतं. आता काय, आमची सगळी भाडे तत्वावर आहे, आमची स्वतःची इमारत नाहीये, स्वतःचं काहीच नाही, कुठे मिळेल तेथे आम्ही आपली जागा भाड्याने चालवत असतो. त्याच्यामुळे आम्हाला मुलांकडून फी तर घ्यावीच लागते, म्हणजे आम्ही आमचे पगार वगैरे तर विचार करत नाही, कारण आम्ही एक समाजसेवा करण्याचे या क्षेत्रात आलेलो आहोत. आता काही मुलं फी पण भरू शकत नाही, त्याच्यातली सुद्धा आहेत त्याच्यातली. मग कधी माझे मित्रमैत्रिणी आहेत, कधी माझे नातेवाईक आहेत. आता माझी एक बहीण आहे, ती म्हणाली एका मुलीचा 10वीपर्यंत होईपर्यंत सगळा खर्च मी करीन.
1: बरं,
0: असे आम्हाला काही चांगले लोक पण भेटतात. मग त्याच्यातून आम्ही जसं जमेल तसं चालवत आहे. आता फी मध्ये कसं बाकी पण असतं, आम्हाला नुसतं भाडं असं नाही, मुलांचे पेपर, मुलांना काही टीचिंग एड्स आम्हाला बनवायला लागतात, काही आणावं, कधी बॉल आणा, कधी असे छोटे छोटे छोटे खर्च खूप असतात आम्हाला, तर ते आम्ही त्या फी मधून चालवतो.
1: असेही काही मुलं आहेत तुमच्या शाळेमध्ये की जे त्यांच्या आजी आजोबांकडे राहतात, मावशी काका काकूंकडे राहतात, त्यांनाही फी भरणं कधी कधी कठीण असतं, तर त्यांनाही मदत करणारे काही हात आहेत?
0: तर हात आहेत. आता कसं आहे ना, माझ्याकडे एक मुलगा होता, त्याची जरा स्टोरी म्हणजे कसं, तो त्याच्या आईला जवळजवळ 7 वर्षांनी झाला आणि ती ट्विन्स झाली मुलं. ट्विन्स झाली तर त्यांची एवढी परिस्थिती नव्हती, तर त्या मुलाच्या मावशीनी सांगितलं की मी या मुलाला सांभाळीन, म्हणजे दोन्ही मधलं एक मूल मी सांभाळीन, हे असं नाही, तिने एक मूल आणलं. त्याच्यानंतर कळलं की हे मूल कर्णबधीर आहे, याला ऐकायला कमी येतं, पण त्या मावशीने सोडलं नाही, मी या मुलाला सांभाळीन. पण त्यांना तो खर्च झेपणार नव्हता, त्यांची स्वतःची फॅमिली होती, त्यांचा मुलगा सून सगळेच होते, पण ना त्यांच्या बाजूला राहणाऱ्या एक होत्या, त्यांना वाटलं की नाही ह्या मुलाचं शिक्षण झालं पाहिजे. तेव्हापासून त्यांनी त्या मुलाची शाळा शोधण्यापासून शाळेची फी भरणं, म्हणजे एक आईच ती अक्षरशः ती दुसरी आईच त्याची, सगळा खर्च त्या बाईनी केलेला आहे आणि अजूनही करतात, की अगदी त्या मावशींकडे पण सगळे करतात त्या मुलाचं प्रेमाने, त्या मावशींची सून करते. म्हणजे असे पण आम्हाला चांगले लोक आहेत. एक मुलगा आहे, त्याचे आई वडील खूप लांब राहतात, त्यांच्या गावात शाळा नाही, त्याचे नाना नानी म्हणाले नाही हे आहे असं मुलं आहे म्हणून तुम्ही घरात ठेवू नका, तुमच्या गावात शाळा नाही ना इकडे पाठवा. तो मुलगा इथे नाना नानी, त्याचे मामा मामी त्यांच्याकडे राहतो आणि त्याचं शिक्षण पूर्ण करतो. म्हणजे अशी पण काही मुलं आहेत. अजून एक मुलगी आहे, तिला तिच्या आई वडिलांनी ती 3 दिवसाची असताना अडॉप्ट केलेलं आहे. आता त्यांची तर परिस्थिती नाही, त्याचीच मी म्हटलं की फी माझी बहीण भरते. ती मुलगी सुद्धा अभ्यासात खूप हुशार आहे. तर असं म्हणजे जी मुलं आहेत ना, ती मुलं अभ्यासात खूप हुशार आहे. तर केवळ फी मिळत नाही किंवा हे नाही म्हणून आम्ही कधी आमच्या मुलांचं शिक्षण थांबवलं नाही आजपर्यंत. आता मी जसं म्हटलं की माझ्याकडे उरणून एक मुलगा येतो, त्याचे वडील ट्रक ड्रायव्हर आहेत, त्या बाईला रोजचा येण्या जाण्याचा खर्च 100 रुपये असतो, तिच्याकडे कुठून आम्ही फी मागणार? आम्ही फीच मागत नाही. आजपर्यंत तिला कधी बोललोच नाही की तू फी दे म्हणून, कारण आम्हाला तिची परिस्थिती बघूनच एवढं वाईट वाटतं. म्हटलं हिच्याकडे कोणत्या ह्यानी आपण फी मागायची, तिला एवढं मुलाला शिकवण्याची इच्छा आहे, तेच खूप झालं.
1: रोज एवढा लांब प्रवास करून ते शाळेत आणतात मुलाला. मॅडम, तुमच्या शाळेत शिक्षण घेऊन आज अनेक मुलांचं भवितव्य घडलं असेल आणि त्यात वेगवेगळ्या क्षेत्रात स्थिरस्थावर झाले असतील, तर

0: मुलांच्या यशोगाथा ऐकायला आवडतील.
1: आमच्याकडे जी पहिल्या बॅचची मुलं होती त्याच्यामधली दोन मुलं महापेला एक कंपनी आहे तिथे डाटा ऑपरेटर म्हणून काम करतात ते. नंतर एक मुलगा आहे त्याला अपंगांचा असा एक स्टॉल मिळाला
0: बरं,
1: तर त्याच्या आई वडिलांनी तिथे त्याला बिझनेस काढून दिलेला आहे. ते वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करतायत आणि बाकीची मुलं आहेत ती शिकतायत. आता 11वी 12वी करतायत, काही मुलं 12वी झालेली आहेत ती बीकॉम करतायत,
0: पुढे आता वेगळ्या पदावर
1: जातील. आता ते सिवूडला कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये ती मुलं जातात कारण का ते आम्हाला जवळ पडतं.
0: बरं,
1: ते 11वी 12वी तिथे करतात, 12वी झाले की ते सायनला त्यांचं कॉलेज आहे तिकडे जातात ती मुलं आणि तिकडे पुढचं शिक्षण घेतायत ती मुलं. आता
0: मॅडम आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेने आज तुमची संस्था काम करते, तर या संस्थेची पुढची उद्दिष्ट काय आहेत?
1: आता आम्ही हे जे कार्य केले ते सगळं आम्ही शून्यातून अक्षरशः उभं केलेलं आहे. तर माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहू दे.
0: मॅडम कर्णबधीर मुलांसाठी तुमची संस्था जे कार्य करते ते नक्कीच प्रेरणादायी आहे असं मी इथे आलात आणि आम्हाला इतकी महत्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: श्रोतेहो दायित्व समाजाचे वर्षा वैद्य यांची चेतना जांजे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.

श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता आणि मधुलिका यांच्यासह मी चेतना जांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 4 आमदारांचा राजीनामा. तिघांचा तामिळ वेत्री कळघममध्ये प्रवेश. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीला ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ उपस्थित होते. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नवीन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देतात. तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावरही क्वाड राष्ट्रांचा भर असल्याचं जयशंकर म्हणाले.
1: As democratic nations, we also devoted attention to countering the common threat of terrorism. There must be zero tolerance for terrorism, and nations subject to terrorist attacks have the right to defend themselves. A free and open Indo-Pacific has many dimensions and facets. Our meeting today took stock of the progress in many of them while encouraging exploration in others. In the coming days, whether it is economic activity, energy trade, or maritime commerce, the Indo-Pacific will become even more important to the world.
0: क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागर मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी यांनी सांगितलं. भारत आणि अमेरिका यांच्यात आज एका महत्वाचा द्विपक्षीय करार झाला. पृथ्वीमधल्या महत्वपूर्ण खनिजांची तसंच इतर दुर्मिळ घटकांची उत्खनन प्रक्रिया आणि त्यांचा पुरवठा सुरक्षित करण्यासंदर्भात हा करार करण्यात आला. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांनी दिल्लीत या ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे दोन्ही राष्ट्रांना वित्त पुरवठ्याच्या बाबतीत सहकार्य तसंच महत्वपूर्ण खनिज आणि दुर्मिळ मूलद्रव्यांचं प्रभावी व्यवस्थापन करण्यात मदत होणार आहे. तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 4 आमदारांनी राजीनामा दिला असून यातल्या तिघांनी तमिळ वेत्री कळघममध्ये प्रवेश केला आहे. चौथा आमदारही टीव्हीकेमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे.

मारागातम कुमारवेल, पी सत्यभामा आणि एस जयकुमार या अण्णा द्रमुकच्या आमदारांनी काल आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सादर केला. त्यानंतर संध्याकाळी त्यांनी टीव्हीकेमध्ये प्रवेश केला. आज इसाकी सुबैया यांनीही आमदारकीचा राजीनामा अध्यक्षांकडे दिला. आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे आंबा समुद्रम, मेदुरत्नकम, पेरुदुराई आणि धारापुरम या चार विधानसभा मतदारसंघांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. रिक्त झालेल्या जागांवर हे चार जण टीव्हीकेकडून निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे. अण्णा द्रमुकच्या आमदारांचा राजीनामा घेतल्याबद्दल अण्णा द्रमुकचे महासचिव के पलानीस्वामी यांनी विधानसभा अध्यक्षांवर टीका केली आहे. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली अण्णा द्रमुकचे आमदार आज विधानसभा अध्यक्षांची भेट घेणार असून आमदारांचा राजीनामा न घेण्याची विनंती करणार आहेत. काश्मीरच्या गुलमर्ग इथं केबल कारमध्ये अडकलेल्या 300 प्रवाशांची सुखरूप सुटका करणाऱ्या पथकाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज कौतुक केलं. गुलमर्ग इथं काल केबल कारमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं विविध ठिकाणी एकूण 300 पर्यटक अडकले होते. हे सर्व पर्यटक त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचं काम भारतीय लष्कराचे जवान, जम्मू आणि काश्मीर पोलीस, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनानं योग्य समन्वयानं केलं, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या मोहिमेत काम करणाऱ्या सर्व सुरक्षा यंत्रणांचं संरक्षण मंत्र्यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या संदेशातून कौतुक केलं. दिल्लीमध्ये सीएनजी गॅसच्या दरात प्रतिकिलो 2 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सीएनजी गॅस आता 83 रुपये प्रतिकिलो दरानं मिळेल. गेल्या 2 आठवड्यातली ही चौथी दरवाढ आहे. सौदी अरेबियात सुरू असलेल्या हज यात्रेत आज अराफत दिवस पाळला जातोय. यात्रेतला हा सर्वात पवित्र आणि महत्वाचा दिवस मानला जातो. जगभरातील 15 लाखांहून अधिक मुस्लिम धर्मीय भाविक मीना इथून अराफत पर्वताच्या मैदानात प्रार्थनेसाठी दाखल झाले आहेत. हज यात्रेसाठी यंदा भारतातून 1,75,000 अधिक भाविक सहभागी होण्याची शक्यता असून त्यांच्यासाठी योग्य ती व्यवस्था केल्याची माहिती सौदी अरेबियातील भारतीय अधिकाऱ्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवसांच्या सिक्कीम दौऱ्यावर आहेत. सिक्कीमची राजधानी गंगटोक इथं आज सकाळी राष्ट्रपतींचं आगमन झालं. त्यावेळी विमानतळावर राज्यपाल ओमप्रकाश माथुर, मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांनी त्यांचं स्वागत केलं. या दौऱ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते महिलांसाठीच्या पिंक बससेवेचं उद्घाटन केलं जाणार आहे. तसंच त्या विविध संस्थांना भेट देणार आहेत. गंगटोक इथल्या सिक्कीम विद्यापीठाच्या पदवीदान समारंभातही राष्ट्रपती सहभागी होणार आहेत. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते सिक्कीम पोलिसांना प्रेसिडेंट ऑफ इंडिया पोलीस कलर सन्मान प्रदान केला जाणार आहे. इबोला रोगाचा प्रादुर्भाव हा आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर डीसीजीए अर्थात नागरी हवाई वाहतूक संचालनालयानं विमान कंपन्यांसाठी प्रमाणित कार्यपद्धती जारी केली आहे. काँगो आणि युगांडामध्ये विमानसेवा चालवणाऱ्या विमान कंपन्यांनी प्रवाशांकडून विमानातून उतरण्यापूर्वी स्वयंघोषणापत्र भरून घेणं अनिवार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रवाशांना ताप, अशक्तपणा, स्नायुदुखी, डोकेदुखी, घसादुखी, उलट्या, जुलाब किंवा रक्तस्राव यासारखी लक्षणं आढळली तर आगमन झाल्यावर तात्काळ विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना तसंच इमिग्रेशन किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवण्यात यावं असं डीसीजीएनं म्हटलं आहे. भारतात आगमन झाल्याच्या 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं दिसली तर प्रवाशांनी निर्धारित रुग्णालयांमधून वैद्यकीय मदत घ्यावी आणि विमानतळावरच्या आरोग्य कार्यालयाला माहिती द्यावी असे निर्देशही डीसीजीएनं दिले आहेत. इस्रायलनं हिजबोलावरील हल्ले आणखी तीव्र केले आहे. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी हल्ले अधिक तीव्र करण्याची घोषणा केल्यानंतर लगेचच हे हल्ले करण्यात आले आहेत. इस्रायली सैन्यानं केलेल्या विविध हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 600 अधिक हिजबोलाशी लोक संबंधित मारले गेल्याचा दावा नेतन्याहू यांनी केला आहे. गेल्या वर्षभरापासून कांद्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे केंद्र सरकारनं कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमीभाव देण्याचा निर्णय काल घेतला. हा दर सध्या फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी असेल. रशिया युक्रेन युद्ध तसंच इराणमधल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांनी रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लावारोव यांच्याशी संवाद साधल्याची माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी दिली. रशिया युक्रेन युद्ध, द्विपक्षीय संबंध आणि इराणमधील परिस्थिती यावर या दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय

0: दिवसीय चर्चा झाली. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या संघात आज धरमशाला इथं पात्रता फेरीतला पहिला सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल. या सामन्यातला विजेता संघ आयपीएल 2026 अंतिम फेरीत प्रवेश करेल, तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. उद्या संध्याकाळी 7:30 मोहाली इथं होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची लढत राजस्थान रॉयल्सशी होईल. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल, तर विजयी संघ दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश करेल. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यातल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज असून या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीलिटर पावसाची नोंद झाली, तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 4 आमदारांचा राजीनामा. तिघांचा तमिळ वेत्री कळघममध्ये प्रवेश. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. याच्या लेखिका आहेत आमच्या प्रतिनिधी नम्रता फलके. मे महिन्यात वर्धा जिल्ह्यात सातत्यानं देशातील उच्चांकी तापमान नोंदवण्यात आलं, तर जिल्ह्याचं सरासरी तापमान 44° सेल्सिअसपेक्षा अधिक राहिलं. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार अमर काळे यांनी वर्धा जिल्ह्यासह विदर्भातील वाढत्या तापमानाबाबत चिंता व्यक्त करत प्रशासनानं तातडीनं पर्यावरणीय बदलांचा अभ्यास करून उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. वर्ध्यात तापमान 47.1° सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यानं परिस्थिती गंभीर बनली असून वृक्ष लागवड, संधारण, हरित क्षेत्र वाढवणे आणि प्रदूषण नियंत्रणासाठी दीर्घकालीन धोरण राबवणे अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. वर्धा जिल्ह्यातील सेलू इथं आयोजित जनसंवाद कार्यक्रमात पालकमंत्री पंकज भोयर यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ गाव पातळीपर्यंत पोहोचवण्यासाठी जनसंवाद उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं सांगितलं. यावेळी बोर नदीवरील 5 गावांसाठी पूर संरक्षण भिंतीच्या बांधकामाचं भूमिपूजन करण्यात आलं. सेलू इथं तालुका न्यायालय, नमो उद्यान तसंच विविध शासकीय इमारतींच्या बांधकामासाठी निधी मंजूर झाल्याची माहितीही त्यांनी दिली. वर्धा जिल्ह्यातील पुलगाव इथल्या सेंट्रल अम्युनिशन डेपोमध्ये नियमित फायरिंग सरावादरम्यान झालेल्या अपघातात डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्सचे ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर सुभेदार मेजर ओम बहादूर खंड यांचा मृत्यू झाला. ही घटना फायरिंग रेंजवर घडली असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी युनिटकडून शोकाकुल कुटुंबियांप्रती शोकसंवेदना व्यक्त करण्यात आल्या आहेत. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत वर्धा जिल्हा आघाडीवर राहिला. राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये प्रथम क्रमांक नांदेड जिल्ह्याला मिळाला असून अमरावती द्वितीय तर वर्धा तृतीय क्रमांकावर आहे. त्याचप्रमाणे राज्य पुरस्कृत आवास योजनेअंतर्गत वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुका दुसऱ्या क्रमांकावर राहिला, तर हिंगणघाट तालुक्यातील अजनसारा या ग्रामपंचायतीला सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. सातारा इथं केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्र सरकारच्या पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत महावितरणच्या नागपूर परिमंडळानं मोठी कामगिरी करत नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील 1,708 घरांवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारले आहेत. वर्धा जिल्ह्यात 18,107 ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला. वर्धा जिल्ह्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी अंतर्गत 67 गरजू रुग्णांना सुमारे 63,40,000 रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. हृदय, कर्करोग, किडनी, बोन मॅरो प्रत्यारोपणासह 20 गंभीर आजारांच्या उपचारांसाठी ही मदत देण्यात येत आहे. गरजू रुग्णांनी मदतीसाठी 1800123221 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी केलं आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासदार अमर काळे यांनी सिंधी रेल्वे ते चांदूर रेल्वे या वर्धा लोकसभा मतदारसंघातील असलेल्या रेल्वेच्या भुयारी मार्गावर पडलेल्या खड्ड्या

यांचा मुद्दा उपस्थित केला. यावर प्रतिसाद म्हणून रेल्वे विभागाकडून भुयारी मार्गाच्या दुरुस्तीचं काम सुरू झालं असून हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार आहे. जनगणना 2027 अंतर्गत स्वगणनेचा टप्पा पूर्ण झाला असून वर्धा जिल्ह्यात 7,618 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली. ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांनी त्यांच्या भागात येणाऱ्या प्रगणकाला एच या अक्षरानं सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक द्यावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. वर्धा चंद्रपूर गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची निवडणूक 18 जून रोजी होणार आहे. यासाठी तीनही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे 977 कार्यरत सदस्य मतदानाचा हक्क बजावणार आहे. यात सर्वाधिक चंद्रपूर जिल्ह्यातील 469 सदस्य, वर्धा जिल्ह्यातील 264 तर गडचिरोली जिल्ह्यातील 244 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्य मतदारांचा समावेश आहे. बुटीबोरी तुळजापूर समृद्धी महामार्गालगत केळझर इथल्या टेकडी उत्खनन प्रकरणासंदर्भात खासदार अमर काळे यांनी प्रधान सचिव महसूल महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई यांच्याकडे सविस्तर चौकशीची मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या परवानगीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी तत्काळ हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. महामार्गालगत अवघ्या 70 मीटर अंतरावर टेकडी उत्खननास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या सुरक्षिततेला तसंच या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान 2013 गौण खनिज नियमानुसार राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटरच्या आत उत्खननास नाही असताना केवळ 70 मीटर अंतरावर परवानगी देण्यात आल्यानं नियमभंग झाल्याचा आरोप खासदार काळे यांनी केला आहे. आताच आपण ऐकलं वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. याच्या लेखिका होत्या आमच्या प्रतिनिधी नम्रता फलके.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. नाशिकच्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर. 2,400 रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीला ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ उपस्थित होते. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नाविन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देतात. तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावरही क्वाड राष्ट्रांचा भर असल्याचं जयशंकर म्हणाले. क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागरी मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी म्हणाले. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वे मंत्री दिवंगत मधु दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस असं असेल. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ द्यायचा निर्णयही आज मंत्रिमंडळानं घेतला. डोंबिवली सोनारपाड्यातल्या पिंपळेश्वर मंदिराला 4 एकर 25 गुंठे जमीन द्यायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. नाशिकमधल्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमी भाव आजपासून लागू झाल्याचं केंद्र सरकारने परिपत्रकाद्वारे सांगितलं आहे. कांद्याचे दर कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं झाली होती. त्यामुळे हा निर्णय सरकारनं काल घेतला. हे दर फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठीच असतील. कांद्याला 24 रुपये प्रति किलो इतका हमी भाव मिळावा या मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यात चांदवड इथं महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मुंबई आग्रा महामार्गावरच्या या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्यासह अन्य नेते, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. गळ्यात कांद्याच्या माळा घालून तसंच बैलगाडीतून आलेल्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. देशात वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि नीट प्रश्नपत्रिका पेपर फुटी आदी मुद्द्यावरून आज नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकल मोर्चा काढला. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला. या मोर्चात माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. मंत्रालयात आयोजित राज्यातील पेट्रोल डिझेल वितरणाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. काही भागात अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्यानं पेट्रोल डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये असं आवाहन भुजबळ यांनी केलं. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी इंधन बचत म्हणजेच इंधन निर्मिती ही संकल्पना राबवण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. एसटीच्या प्रत्येक आगाराने दररोज किमान 5 लिटर डिझेलची बचत करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना राबवाव्यात असे निर्देश त्यांनी मुंबईत मंत्रालयातल्या आपल्या दालनात बोलावलेल्या एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात

शेतकऱ्यांना कॅनमध्ये पेट्रोल डिझेल द्यावं असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांच्या मान्सूनपूर्व मशागतीच्या कामांच्या या दिवसांमध्ये पेट्रोल पंप चालक शेतकऱ्यांची अडवणूक करत असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांनी हे आदेश जारी केले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या मंदिर विश्वस्त संस्था आणि काही धार्मिक संघटनांनी प्रस्तावित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन मसुदा कायदा 2026ला तीव्र विरोध करत तो मागे घेण्याची मागणी केली आहे. हा कायदा वक्फ जमिनींना आपल्या कक्षेतून वगळत असल्याचा दावा या संघटनांनी केला आहे. राज्यातल्या अनेक जुन्या आणि ऐतिहासिक मंदिरांकडे आजही दुर्लक्ष केलं जातं. त्यातल्या कर्मचाऱ्यांचं उत्पन्न तुटपुंज आहे, त्यामुळे मंदिरांच्या जमिनींना लक्ष करण्याऐवजी मंदिरांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांचं निराकरण करावं अशी मागणी या संघटनांनी केली आहे. जळगाव जिल्ह्यात अलीकडेच झालेल्या वादळी पावसानं केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात रावेरसह यावल आणि चोपडा तालुक्यातल्या 51 गावांमधल्या 1700 अधिक शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात केली आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका चोपडा तालुक्याला बसला आहे. या तालुक्यातल्या 24 गावांमधल्या तब्बल 850 हेक्टरवरच्या केळी बागांचं नुकसान झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयानं दिली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास करणारं सीबीआयचं पथक सलग 12व्या दिवशीही लातूरात तळ ठोकून असून या पथकानं आता विद्यार्थी पालक आणि शिकवणी वर्गांच्या तपासावर लक्ष केंद्रित केलं आहे. त्या व्यतिरिक्त सीबीआयनं आणखी एका डॉक्टरची चौकशी केल्याचं सांगितलं जात आहे. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीतून सीबीआय पुढचे धागेदोरे जोडण्याचा प्रयत्न करत आहे. विविध कागदपत्रं पुरावी आणि संबंधितांच्या जबाबांच्या आधारे सीबीआय तपास पुढे नेत आहे. छत्रपती संभाजीनगर चे एमआयएम पक्षाचे नगरसेवक मतीन पटेल सह हनीफ खानची नाशिक गुन्हे शाखेत आज 5 तास चौकशी झाली. नाशिकच्या टीसीएस कंपनी धर्मांतराचा प्रयत्न आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातली संशयित आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याचा आरोप या दोघांवर आहे. दिल्लीमध्ये सीएनजी गॅसच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ झाली आहे, त्यामुळे सीएनजी गॅस आता 83 रुपये प्रति किलो दराने मिळेल. गेल्या 2 आठवड्यातली ही चौथी दरवाढ आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीतला पहिला सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. या सामन्यातला विजेता संघ आयपीएल 2026च्या अंतिम फेरीत प्रवेश करेल, तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. उद्या संध्याकाळी 7:30 वाजता मोहाली इथं होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची लढत राजस्थान रॉयल्सशी होईल. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल, तर विजयी संघ दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश करेल. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यातल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज असून या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. केरळमधल्या दक्षिणेकडच्या जिल्ह्यांमध्ये आज सकाळी 7 वाजेपर्यंत 5 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा, इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. नाशिकच्या कांद्याला 1580 रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर. 2400 रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

FM 101.3 MHz आणि प्रसारभारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 5 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत गीत गुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया दो कलिया या चित्रपटातील साहिर लुधियानवी यांनी गायलेलं लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं साहिर

नुकतंच आपण लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत ऐकलं. चित्रपट दो कलिया. कार्यक्रमात आता ऐकूया छोटी सी बात या चित्रपटासाठी सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केलेलं योगेश यांचं गीत. गायलं आहे लता मंगेशकर यांनी.

ऐकूया बहारों के सपने या चित्रपटासाठी आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. गायलं आहे लता मंगेशकर यांनी.

आत्ताच आपण रोटी कपडा और मकान या चित्रपटातील लता मंगेशकर, मुकेश आणि सहकाऱ्यांनी गायलेलं संतोष आनंद यांचं गीत ऐकलं. याबरोबरच गीत गुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही संपवित आहोत.

श्रोते हो, आमच्या कार्यक्रमासंबंधी एक निवेदन. श्रोते हो, आज सायंकाळी ठीक 6:30 वाजता स्वयंसिद्धा या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल अधिक महिना अध्यात्म आणि विज्ञानाचा सुंदर संगम याविषयी संकलित माहिती. संकलन आणि निवेदन शीतल कुलकर्णी यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. तर ऐकायला विसरू नका आज सायंकाळी ठीक 6:30 वाजता स्वयंसिद्धा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 5:30 होत आहेत. युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि 6:00 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून. सुरुवातीला कार्यक्रम युवावाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर संध्याकाळचे 5:30 आणि 25 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम युववाणी. विषय आहे आजचा, सगळं आयुष्य आधीच ठरलेलं असावं याचा ताण. करिअर, शिक्षण आणि नातेसंबंध याविषयी संवाद साधलाय मैथिली जगताप यांनी. निर्मिती केंद्र मुंबई.

मंडळी, आजच्या आपल्या गप्पांचा विषय आहे द प्रेशर टू हॅव इट ऑल फिगर्ड आउट. म्हणजेच सगळं आयुष्य आधीच ठरलेलं असावं याचा ताण. करिअर, स्टडीज अँड रिलेशनशिप्स. मित्रांनो, आजची तरुणाई एका अशा वळणावर उभी आहे जिथे एका बाजूला स्वप्नांची दुनिया आहे तर दुसऱ्या बाजूला अपेक्षांचं ओझ. प्रत्येक तरुणाच्या मनात एक सततचा प्रश्न चालू असतो, मी योग्य दिशेने चाललोय का? काहींना करिअर बद्दल चिंता असते, काहींना स्टडीज बद्दल, तर काहींना रिलेशनशिप्स बद्दल. आणि अनेकांना या तीनही गोष्टी एकाच वेळी सांभाळण्याचा दबाव जाणवत असतो. आजची जनरेशन ही खूप स्मार्ट आहे, टॅलेंटेड आहे, ॲम्बिशियस आहे, पण त्याचवेळी ही जनरेशन सतत ओव्हर थिंकिंग, एन्झायटी आणि अनसर्टनिटीमध्ये जगते. पूर्वीच्या काळात आयुष्याची गती वेगळी होती. लोकांना स्वतःला समजून घेण्यासाठी वेळ मिळायचा, निर्णय हळूहळू घेतले जायचे. पण आजची प्रत्येक गोष्ट फास्ट झाली आहे. खरं तर कन्फ्युजन हा आयुष्याचा नैसर्गिक भाग आहे, पण आजच्या काळात कन्फ्युज असण्यालाच फेलियर समजलं जातं. कॉलेजमध्ये असताना करिअर ठरवायचं असतं, डिग्री पूर्ण होण्यापूर्वी फ्युचर प्लॅन तयार असायला हवं असं सांगितलं जातं. रिलेशनशिपमध्ये असाल तर त्याचं भविष्य काय हे विचारलं जातं, आणि जर अजून काही ठरलं नसेल तर माणूस स्वतःलाच कमी समजू लागतो. आज बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं करिअर सेटल हवं, करिअर स्टेबल हवं, इन्कम चांगली हवी, रिलेशनशिप हेल्दी हवं, मेंटल हेल्थ स्ट्रॉंग हवी, सोशल लाईफ ऍक्टिव्ह हवं. पण आयुष्य इतकं लिनियर नसतं. प्रत्येकाचं टायमिंग वेगळं असतं, प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो. काहींना करिअर बद्दल सतत प्रेशर जाणवतं, कोणती फील्ड निवडायची, कोणती परीक्षा द्यायची, कोणता जॉब योग्य आहे, किती सॅलरी पुरेशी आहे, स्टेबल करिअर महत्वाचं की पॅशन, या प्रश्नांमध्ये अनेक जण अडकलेले असतात. मित्रांनो, आजच्या युथला एकाच वेळी अनेक गोष्टी प्रूव्ह करायच्या असतात. अकॅडमिकली स्ट्रॉंग असायला हवं, फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायचंय, इमोशनली मॅच्युअर राहायचंय आणि फिजिकली फिट राहायचंय, आणि याच सोबत सोशल मीडियावर ऍक्टिव्हही राहायचंय. आणि या सगळ्यामुळे स्वतःला हरवून जाण्याची शक्यता खूप वाढते. रिलेशनशिप बद्दल आज खूप कन्फ्युजन आहे. प्रेम, कंपॅनियनशिप, कमिटमेंट, लॉयल्टी, कंपॅटेबिलिटी या सगळ्या गोष्टींबद्दल सतत बोललं जातं. पण हेल्दी रिलेशनशिप म्हणजे नेमकं काय हे फार कमी लोकांना समजतं. अनेक तरुण रिलेशनशिप्समध्ये असतात पण इमोशनली एक्झॉस्टेड असतात. काही जण एकटेपणामुळे रिलेशनशिपमध्ये जातात, तर काही जण फिअर ऑफ मिसिंग आउटमुळे. हल्ली रिलेशनशिप बद्दलचे अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन तयार झालेत. परफेक्ट डेट, परफेक्ट कपल, एस्थेटिक फोटोज, रोमॅन्टिक जेस्चर्स, हे सगळं पाहताना वास्तविक आयुष्य खूप साधं वाटू लागतं. पण प्रेम म्हणजे फक्त स्टोरीज नसतात. प्रेम म्हणजे समजून घेणं, पेशन्स, कम्युनिकेशन आणि रिस्पेक्ट असतो. बऱ्याचदा आपल्याला करिअर आणि रिलेशनशिपमध्ये बॅलन्स साधता येत नाही. एकीकडे फ्युचर सिक्युअर करायची धडपड असते, तर दुसरीकडे इमोशनल सपोर्टची गरज असते. काही वेळा करिअरसाठी सॅक्रिफायसेस करावे लागतात, तर काही वेळा रिलेशनशिप टिकवण्यासाठी स्वतःच्या अँबिशन्स ऍडजस्ट करायला लागतात. आणि या बॅलन्सिंग ऍक्टमध्ये अनेक जण इमोशनली ड्रेन्ड होतात. खरं सांगायचं तर प्रत्येक तरुण आतून थोडासा घाबरलेलाच असतो. जरी बाहेरून कॉन्फिडंट दिसत असला तरी त्याच्या मनात अनसर्टनिटी असते. मी योग्य निर्णय घेतोय का? जर मी फेल झालो तर? जर मी मागे पडलो तर? जर मला उशिरा सक्सेस मिळाला तर? हे

प्रश्न जवळजवळ प्रत्येकाच्या मनात असतात. मंडळी, आजच्या काळात कंपॅरिझन हा सर्वात मोठा मानसिक ताण आहे. पूर्वी कंपॅरिझन मर्यादित असायचं, पण आज सोशल मीडियामुळे हजारो लोकांची स्वतःची तुलना करतो आपण. कोणीतरी आपल्या वयात खूप सक्सेसफुल झालेलं दिसतं, तर कोणीतरी सेटल्ड, तर कोणी रिलेशनशिपमध्ये हॅपी असलेलं दिसतं, आणि मग आपल्याला वाटतं की आपण मागे होत. पण प्रत्येकाच्या आयुष्याची जर्नी वेगळी असते. काही लोकांना सक्सेस लवकर मिळतं, तर काहींना उशिरा. काही लोक करिअरमध्ये चमकतात, तर काही रिलेशनशिपमध्ये शांतता शोधतात. काही लोक वयाच्या 40 स्वतःचं खरं पर्पज शोधतात. आणि या सगळ्यासाठी लाईफ ही कॉम्पिटिशन नसून एक्सप्लोरेशन आहे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आपण सतत डेस्टिनेशन बद्दल विचार करतो, पण स्वतःला समजून घेण्याचा प्रवास विसरतो. अनेक तरुणांना असं वाटतं की जर त्यांना अजूनही फ्युचरबद्दल क्लॅरिटी नाहीये म्हणजे ते वीक आहेत. पण सत्य असं आहे की क्लॅरिटी वेळेनुसार येते. अनेक वेळा आपण चुकीचे डिसिजन्स घेतो, चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतो, चुकीच्या फील्डमध्ये जातो, पण त्या अनुभवामधूनच स्वतःला समजून घेत असतो. फेलियरची भीती आज खूप मोठी झाली आहे, कारण आज सक्सेस पब्लिकली सेलिब्रेट होतं आणि फेलियर सायलेंटली सफर केलं जातं. पण प्रत्येक यशामागे अनेक अपयश असतात. प्रत्येक कॉन्फिडेंट व्यक्तीच्या आयुष्यात कन्फ्युजनचे फेजेस आलेले असतात. युथ म्हणजे फक्त अचीव्हमेंटची वेळ नाहीये, ती स्वतःला शोधण्याची वेळ आहे, प्रयोग करण्याची वेळ आहे, चुका करण्याची वेळ, स्वतःच्या लिमिट समजून घेण्याची वेळ. मित्रांनो, आपण अनेकदा स्वतःला खूप कठोरपणे जज करतो. एखादी एक्झाम चांगली गेली नाही, रिलेशनशिप टिकलं नाही, करिअर पाथ बदलला की आपण स्वतःलाच फेलियर समजू लागतो. पण जीवनात डिरेक्शन बदलणं चुकीचं नाहीये. ग्रोथ म्हणजे अनेकदा नवीन वाट निवडणं.

मित्रांनो, आज मेंटल हेल्थ बद्दल बोलणं खूप आवश्यक आहे. एन्झायटी, बर्नआउट, सेल्फ डाऊट, लोनलीनेस या गोष्टी फक्त शब्द नाही आहेत, त्या अनेक तरुणांच्या रोजच्या आयुष्याचा भाग आहेत. कधी कधी तरुणाईला फक्त एवढंच ऐकायचं असतं, तुला सगळं लगेच समजणं आवश्यक नाहीये. कारण खरंच आयुष्याचा मॅप कोणाकडेच पूर्ण नसतो. मोठी माणसंही अनेकदा कन्फ्यूज असतात. फरक एवढाच की अनुभवामुळे ते अनसर्टन्टी एक्सेप्ट करायला शिकतात. करिअर निवडताना अनेकदा लोक सुरक्षित पर्याय निवडतात कारण समाज त्यालाच सक्सेसफुल समजतो. पण काही लोकांची स्वप्न ही वेगळी असतात. कोणाला कला आवडते, कोणाला रायटिंग, कोणाला म्युझिक, तर कोणाला टीचिंग, तर कोणाला सोशल वर्क. प्रत्येक स्वप्नाचं महत्व असतं. रिलेशनशिपमध्येही क्लॅरिटी वेळेनुसार येते. काही लोक आपल्या आयुष्यात शिकवण्यासाठी येतात तर काही टिकण्यासाठी. प्रत्येक रिलेशनशिप पर्मनंट असेलच असं नाही. काही नातेसंबंध आपल्याला स्वतःबद्दल शिकवतात. आज अनेक तरुण इमोशनली एक्झॉस्टेड आहेत कारण ते सतत स्ट्रॉंग राहण्याचा प्रयत्न करतात. पण स्ट्रॉंग असणं म्हणजे कधीच न तुटणं नाही, तर स्ट्रॉंग असणं म्हणजे तुटल्यानंतरही पुन्हा उभं राहणं. आपण फ्युचरबद्दल इतकी चिंता करतो की प्रेझेंट जगायचंच विसरतो. कॉलेजचे दिवस, मित्रांसोबतचे क्षण, छोट्या छोट्या आनंदाच्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी परत येत नाही. पण प्रेशरमध्ये जगताना आपण त्याचा आनंदही घेऊ शकत नाही. बॅलन्स हा शब्द खूप वापरला जातो, पण बॅलन्स मिळवणं सोपं नसतं. काही दिवस स्टडीज प्रायोरिटी असतात, तर काही दिवस इमोशनल हेल्थ. काही वेळा रेस्ट घ्यावी लागते, तर काही वेळा स्वतःला पुशही करायला लागतं. बॅलन्स म्हणजे परफेक्शन नाही, तर बॅलन्स म्हणजे अवेअरनेस, हे समजून घेणं महत्वाचं आहे. आज यूथने बाउंड्रीज शिकणं खूप गरजेचं आहे. प्रत्येकाला इम्प्रेस करण्याची गरज नाहीये. प्रत्येक ट्रेंड फॉलो करण्याचीही आवश्यकता नाहीये. आणि प्रत्येक अचीव्हमेंट टाइमलाईन सारखी असण्याचीही गरज नाहीये. सेल्फ वर्थ म्हणजे फक्त मार्क्स, सॅलरी किंवा रिलेशनशिप स्टेटस नाहीये. आणि त्यावरून ते ठरतही नाही. आपण व्हॅल्युएबल आहोत कारण आपण माणूस आहोत आणि आपलं अस्तित्व हे महत्वाचं आहे. अनेकदा आपल्याला वाटतं की आपण इतरांपेक्षा मागे आहोत, पण आयुष्यात लेट असं काहीच नसतं. काही लोकांना योग्य करिअर 30व्या वर्षी सापडतं, काहींना खरं प्रेम उशिरा मिळतं, काहींना स्वतःची ओळख खूप वर्षांनी सापडते. आणि या सगळ्यासाठी आजच्या जनरेशनला एक गोष्ट शिकणं खूप महत्वाचं आहे, ती म्हणजे अनसर्टेनिटी एक्सेप्ट करणं. आयुष्यात सगळ्या उत्तरांची गरज नसते. काही वेळा फक्त पुढचं पाऊल टाकणंही पुरेसं असतं. कधी कधी आपण इतकं फ्युचर प्लॅन करतो की आयुष्य स्पॉन्टेनियस राहत नाही. पण काही सुंदर गोष्टी या प्लॅनिंग शिवाय घडतात. काही लोक अचानक भेटतात, काही अपॉर्च्युनिटीज अनपेक्षितपणे मिळतात. कारण जीवन ही स्ट्रेट लाईन नसते, त्यात ट्विस्ट्स आहेत, पॉझेस आहेत, रॉंग टर्न्सही आहेत. आणि हे सगळं नॉर्मल आहे. काही वेळा तरुण स्वतःला इतकं प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतात की स्वतःवर प्रेम करायलाच विसरतात. पण सेल्फ कम्पॅशन खूप आवश्यक आहे. करिअर हा आयुष्याचा एक भाग आहे, संपूर्ण आयुष्य नाही. रिलेशनशिप महत्वाचं आहे, पण त्यासाठी स्वतःला हरवणं योग्य नाही. अभ्यासही महत्वाचा आहे, पण मानसिक आरोग्य त्याहून महत्वाचं आहे. आणि आजच्या तरुणांना हे समजणं आणि आजच्या तरुणाईला हे समजणं आवश्यक आहे की आयुष्याची टाईमलाईन ही फिक्स्ड नसते. प्रत्येकाचं घड्याळ हे वेगळं चालत असतं. आपल्या आजूबाजूला अनेक कॉन्फिडेंट लोक दिसतील, पण कदाचित तेही इंटरनली कन्फ्यूज असतात. आणि त्यामुळे कंपॅरिझन करण्यापेक्षा कनेक्शन निर्माण करा. स्पर्धेपेक्षा सहप्रवास महत्वाचा आहे. आपण अनेकदा डेस्टिनेशनवर इतकं फोकस करतो की जर्नी अप्रिशिएट करायला विसरतो. पण आयुष्य म्हणजे फक्त मोठ्या अचीव्हमेंट्स नाही, तर ते छोट्या क्षणांचं कलेक्शन आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कधी कधी थांबून आपण स्वतःला विचारायला हवं, मी खरंच काय शोधतोय. कारण समाजाने दिलेलं सक्सेस आणि आपल्या मनाला हवं असलेलं जीवन यात फरक असू शकतो. आजची ही तरुणाई खूप केपेबल आहे, पण केपेबल असण्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला सगळं लगेच समजलं पाहिजे. ग्रोईंग अप ही प्रोसेस आहे. त्यामुळे जेव्हा आपण कन्फ्युज्ड असतो तेव्हा स्वतःला दोष नाही द्यायचा. कारण कन्फ्युजन म्हणजे तुम्ही विचार करताय, तुम्ही शोध घेताय, आणि शोध घेणारी माणसं ही शेवटी स्वतःचा मार्ग शोधतात.

कदाचित आज आपल्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं नसतील, पण ठीक आहे. कदाचित अजूनही करिअर सेटल नसेल, हरकत नाही. कदाचित रिलेशनशिपही परफेक्ट नाहीये आणि अजून स्वतःला समजूनही घ्यावं लागतंय, काही हरकत नाही. कारण आयुष्य म्हणजे सगळं फिगर्ड आउट असणं नाही, तर आयुष्य म्हणजे अनसर्टन्टीमध्येही पुढे चालत राहणं. त्यामुळे आपण सगळ्यांनीच स्वतःला एक गोष्ट सांगायला हवी, मी अजूनही शिकतीये, मी अजून वाढतीये, मला सगळं आत्ताच समजणं आवश्यक नाहीये. कारण आयुष्य ही परीक्षा नाहीये जिथे सगळ्या उत्तरांची तयारी आधीच असावी लागते. कारण आयुष्य हा असा प्रवास आहे जिथे प्रत्येक पावलावर आपण स्वतःला नव्याने ओळखत जातो. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

श्रोतृ मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvaniyarmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते.

0: श्रोतेहो, आताच आपण युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम ऐकलात, युववाणी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण आमचे कार्यक्रम एआयआर मराठी या डीटीएच उपग्रह वाहिनीवर तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरून देखील ऐकत आहात.
1: श्रोतेहो, पिकांच्या उत्तम वाढीसाठी मुबलक पाणी आणि खतांचा योग्य वापर आवश्यक आहेच, पण अतिशय महत्वाचा भाग आहे तो म्हणजे मातीचं परीक्षण. माती परीक्षण का करायचं आणि त्याला काय महत्व आहे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात. डॉक्टर सचिन कारले यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत गुरुवार दिनांक 28 मे रोजी संध्याकाळी 7:30 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर सुद्धा.
0: श्रोतेहो, आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरून देखील आम्ही आपल्या सोबत आहोत. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

FM 103.3 MHz आणि प्रसारभारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 6:05 झाली आहेत. ऐकूया आजच्या उर्वरित आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. महफिले गझल 6:10 6:30 स्वयंसिद्धा या कार्यक्रमात अधिक महिना अध्यात्म आणि विज्ञानाचा सुंदर संगम याविषयी माहिती. संकलन आणि निवेदन शीतल कुलकर्णी यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी 7:30 कार्यक्रमात पेरणीपूर्व मशागतीचं महत्त्व याविषयीची माहिती. संकलन आणि निवेदन अश्विनी पाटेकर यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. 8:15 लोकरंग या कार्यक्रमात सुमनबाई रावसाहेब क्षीरसागर आणि सहकाऱ्यांनी गायलेली देवीची गाणी. 9:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम. मराठी पत्रगीत हा कार्यक्रम 10:00. श्रोतेहो ही होती आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. आता ऐकूया उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आमची उद्याची पहिली सभा सुरू होईल 5:50 मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम 6:05

5 मिनिटांनी. कृषीवाणी हा कार्यक्रम 6:40, 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 6:55, 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून, 7:40 आणि 8:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम, दरम्यान 8:15 लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, 9:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

संत सांगाती हा कार्यक्रम 10 वाजता. विषय महाराष्ट्रातील स्त्री संतरत्ने. संकलन आणि निवेदन शिवलीला शिवपूजे यांचं. गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 10:30. 11 वाजता सुगम संगीताचा कार्यक्रम. गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 11:30. 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. गीत गुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 5 वाजता. 5:30 वाजता युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 6:10 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद निशान खान यांनी सतारवर वाजवलेला राग जोग कंस. घे भरारी हा कार्यक्रम 6:30. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. घर शिवार हा कार्यक्रम 7:30.

8:15 लोकरंग या कार्यक्रमात मुक्ताबाई भजनी मंडळ वडगाव तालुका कळंब जिल्हा धाराशिव यांनी गायलेले अभंग, 9:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम, हिंदी पत्रगीता कार्यक्रम 10:00. श्रोते हो, याशिवाय आमच्या नियोजित वेळी दिल्या जाणाऱ्या मराठी, हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करू. तर ही होती आज आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सायंकाळचे 6:10 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मेहफिल ए गझल हा कार्यक्रम. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया मिताली सिंग यांच्या स्वरातील गझल. संगीत आहे भूपिंदर सिंग यांचं.

आत्ताच आपण हरिहरन यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली मुमताज राशीद यांची गझल ऐकलीत. कार्यक्रमात आता ऐकूया गुलाम अली यांच्या स्वरातील गझल.

0: याबरोबरच महफिल ए गझल हा कार्यक्रम आम्ही संपवित आहोत. श्रोते हो, आमच्या कार्यक्रमासंबंधी एक निवेदन. श्रोते हो, आज सायंकाळी ठीक 7:30 वाजता प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी कार्यक्रमात आपण ऐकू शकाल पेरणीपूर्व मशागतीचं महत्त्व याविषयीची माहिती. संकलन आणि निवेदन अश्विनी पाटेकर यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. तर ऐकायला विसरू नका आज सायंकाळी ठीक 7:30 प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 6:30 वाजले आहेत.
1: आपले डेझर्ट तर आलं आहे पण आपली चॅम्पियन नाही आली अजून. बिल भरायच्या आधी तरी येईल ना. सगळं काय चाललंय?
2: बिल बनतंय.
1: चल तुझं कार्ड दे. पिन दे. आरबीआय सांगते आहे की आपला पिन ओटीपी सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. हे खाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते जाणकार बना सतर्क रहा.
3: आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको. फक्त साडी हवी ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज साठी गल्ली सोलापूर.
4: किडनी स्टोन मुतखडा युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं लवकर आराम देतं फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 656 55 381.
0: प्रसारित करत आहोत स्वयंसिद्ध हा कार्यक्रम. श्रोते हो, कार्यक्रमात आज ऐकूया अधिक महिना अध्यात्म आणि विज्ञानाचा सुंदर संगम याविषयीची संकलित माहिती. संकलन आणि निवेदन शीतल कुलकर्णी यांचं.

0: सादर करते किशोर पवार.
1: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, तरुणश्रद्धाच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मी तुमची रेडिओ सखी शीतल. हृदयी अमृत नयनी पाणी हीतर झाली जुनी कहाणी. हृदयी जिद्द अन नयनी निश्चय नवीन स्त्रीची नवी निशाणी. मी दुर्गा अन मीच भवानी लख लख सौदामिनी. कर्तृत्वाने मीच घालिते गगनाला गवसणी. कर्तृत्वाने मीच घालिते गगनाला गवसणी.
2: जग को जीवन देने वाली भी तुझसे हारी
1: है. ऐकूयात महिलांसाठीचा खास कार्यक्रम स्वयंसिद्धा. मंगळवारी आणि गुरुवारी सायंकाळी ठीक 6:30 आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर. स्वयंसिद्धा
2: नवीन युगाचा.
1: मैत्रिणींनो, सध्या मराठी महिन्याप्रमाणे असणारा महिना अधिक, ज्याला अधिकाचा महिना असं म्हटलं जातं. खरं तर भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक परंपरेमाग एक खोल अर्थ दडला आहे असं म्हटलं तरी चालेल. काही परंपरा मनाला भक्ती शिकवतात, तर काही परंपरा आपल्याला जीवन जगण्याचं शहाणपण देत असतात. अधिक महिना, मैत्रिणींनो, अधिक महिना हाही असाच एक विशेष महिना किंवा विशेष काळ असं म्हणायला हवं, जो आपल्याला अध्यात्म, विज्ञान, मनशांती आणि संस्कृती याचा सुंदर संगम अनुभवायला शिकवतो. मैत्रिणींनो, आजच्या स्वयंसिद्धच्या कार्यक्रमात आज आपण अधिक महिन्याचं आध्यात्मिक महत्व, सांस्कृतिक महत्व, त्यामागील वैज्ञानिक विचार, जुन्या आठवणी आणि भक्तीचा गोडवा आणि मनाला स्पर्श करणारी काही सुंदर गीतं अनुभवणार आहोत. चला तर मग असंच भक्तीनं ओतप्रोत भरणारं हे सुंदरसं गीत

मैत्रिणींनो, या सुंदरशा भक्तिगीतानंतर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजच्या स्वयंसिद्धामध्ये. आपण बोलत आहोत अधिक महिना या विषयी. मैत्रिणींनो, आपल्या हिंदू पंचांगात दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना येत असतो, त्यालाच आपण अधिक महिना किंवा पुरुषोत्तम मास असं म्हणतो. चंद्राच्या गतीनुसार तयार होणारं चांद्र वर्ष आणि सूर्याच्या गतीनुसार तयार होणारं सौर वर्ष यांच्यात दरवर्षी थोडा फरक पडत असतो. चांद्र वर्ष साधारण 354 दिवसांचं असतं, तर सौर वर्ष 365 दिवसांचं, म्हणजे जवळपास 11 दिवसांचा फरक पडत असतो. आणि हा फरक भरून काढण्यासाठी सुमारे 3 वर्षांनी एक महिना वाढवला जातो. आज आधुनिक काळात कॅलेंडर ऍडजस्टमेंट असं म्हटलं जातं. ही संकल्पना भारतीय ऋषींनी 1000 वर्षापूर्वी शोधली होती. मैत्रिणींनो, अधिक महिना म्हणजे केवळ कालगणनेतील बदल नाही, तर मनाला शांत करण्याचा आणि शुद्ध करण्याचा काळ आहे असं म्हटलं तरी चालेल. अधिक महिना म्हटलं की घराघरात एक वेगळीच प्रसन्नता आपल्याला जाणवत असते. देवघरात अखंड दिवा, ओठावर हरिणाम आणि वातावरणात शांततेचा गंध. खर तर आजच्या धावपळीच्या जगात माणूस स्वतःलाच हरवून बसलाय की काय असं वाटतंय. मोबाईल, काम, चिंता, स्पर्धा या सगळ्यामध्ये आपलं मन खर तर थकत चाललंय असं म्हणायला हरकत नाही. म्हणूनच की काय आपल्या संस्कृतीनं हा एक महिना जणू मनाला विश्रांती देण्यासाठी ठेवला आहे असं म्हणावंसं वाटतं. मैत्रिणींनो, हा अधिक महिना आपल्याला सांगतो थोडं थांबा, मन शांत करा, स्वतःशी संवाद साधा.

मित्रांनो, अधिक महिन्याला प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या नावानं ओळखलं जातं. प्रत्येक नावामग धार्मिक, सांस्कृतिक आणि भावनिक अर्थ दडलेला आहे. अधिक महिना, अधिक म्हणजे वाढवलेला किंवा अतिरिक्त महिना. चांद्रवर्ष आणि सौर्यवर्ष यांच्यात दरवर्षी सुमारे 11 दिवसांचा फरक पडत असतो. हा फरक भरून काढण्यासाठी सुमारे 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो, म्हणून त्याला अधिक महिना असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, पंचांगात वाढलेला महिना म्हणून याला अधिक महिना असं म्हटलं जातं. त्याचबरोबर याला मलमास असं सुद्धा म्हटलं जातं. मल म्हणजे अशुद्ध किंवा रिकाम. पूर्वीच्या मान्यतेनुसार या महिन्यात लग्न, मुंज, गृहप्रवेश, मोठी शुभ कार्य साधारणपणे केली जात नव्हती. कारण हा महिना देवपूजा, जप, तप, दानधर्म यासाठी राखून ठेवला जात असे. म्हणूनच काही लोक या महिन्याला मलमास म्हणू लागले. पण मैत्रिणींनो, याचा अर्थ वाईट महिना असा अजिबात नाही. उलट हा महिना आत्मशुद्धी आणि भक्तीसाठी खूप पवित्र मानला जातो. त्याचबरोबर याला पुरुषोत्तम मास असं सुद्धा म्हटलं जातं. खरं तर पुरुषोत्तम मास ही या महिन्याची सर्वात पवित्र आणि सुंदर ओळख मानली जाते. पुराणानुसार असं सांगितलं जातं की अधिक महिन्याला इतर महिन्यासारखा मान मिळत नव्हता, म्हणून हा महिना दुःखी होऊन भगवान विष्णूंकडे गेला. तेव्हा यांनी त्याला आपलं नाव दिलं आणि म्हणाले, आजपासून तू माझ्या नावानं ओळखला जाशील. आणि तेव्हापासून अधिक महिना पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाऊ लागला. मैत्रिणींनो, इथं पुरुषोत्तम म्हणजे श्रेष्ठ पुरुष, म्हणजे भगवान विष्णू. त्याचबरोबर याला धोंड्याचा महिना असं सुद्धा म्हटलं जातं. ग्रामीण भागात अधिक महिन्याला प्रेमानं धोंड्याचा महिना असं म्हणण्याचा प्रघात आहे. धोंडा, धोंडा म्हणजे दगड. दगडासारखं स्थिर राहणं, संयम ठेवणं, शांत राहणं हा संदेश या महिन्यातून आपल्याला मिळत असतो. काही ठिकाणी स्त्रिया पाण्याच्या ठिकाणी जाऊन एखाद्या दगडाची पूजा करतात आणि माझा संसार तू जसा स्थिर आहे तसाच स्थिर राहू दे अशी प्रार्थना करतात असं सुद्धा एका लोककथेनुसार सांगितलं जातं. एकूणच काय मैत्रिणींनो, अधिक महिना, मलमास, पुरुषोत्तम मास किंवा धोंड्याचा महिना, नावं वेगवेगळी असली तरी संदेश मात्र एकच आहे. मन शुद्ध करा, भक्तीत रमून जा आणि माणुसकी जपा. भारतीय संस्कृती ही केवळ सण उत्सवांची संस्कृती नाही, तर प्रत्येक परंपरेमागे जीवनाला दिशा देणारा विचार दडला आहे. आणि अशाच परंपरापैकी एक महिना म्हणजे अधिक महिना. कुणासाठी हा भक्तीचा काळ असतो, कुणासाठी दानधर्माचा, तर कुणासाठी मनाला शांत करणारा एक सुंदर विराम असतो असं म्हटलं तरी चालेल. पूर्वी गावोगावी रात्री भजन रंगायचे. टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठलाचं नामस्मरण व्हायचं. खरं तर त्या काळात लोकांकडे साधनं कमी होती, पण मन मात्र समाधानानं भरलेलं होतं. खरं तर मैत्रिणींनो, देव शोधायचा म्हटलं तर तो आपल्याला कुठंही सापडतो. कधी आईच्या हातच्या घासात सापडतो, कधी एखाद्याच्या मदतीत आपल्याला या देवाची परिचिती येते, तर कधी शांत बसून घेतलेल्या नामस्मरणातही देव भेटतो.

मैत्रिणींनो, अधिक महिन्यात बरेच ठिकाणी भोजन घालण्याची परंपरा आपल्याला दिसते. खरं तर ही परंपरा खूप जुनी आहे. पूर्वी गावात पंक्ती बसायच्या, घराघरातून लोक यायचे आणि प्रेमानं वाढलेलं अन्न प्रसाद म्हणून ग्रहण केलं जायचं. त्या पंक्तीमध्ये फक्त भूक भागत नव्हती तर माणुसकी वाढत होती. आजकाल बदलला, मोठी घरं झाली पण माणसांमधलं अंतर वाढलंय की काय असा प्रश्न प्रत्येकासमोर उभा राहतो. अशा वेळी या परंपरा आपल्याला पुन्हा एकत्र आणतात. मग या परंपरेमध्ये मेहून भोजन घातलं जातं, त्याचबरोबर आपल्या मित्र परिवाराला देखील जेवायला बोलवलं जातं. याचबरोबर आपल्या घरातील मुलीला जावयासह निमंत्रित केलं जातं. त्याचबरोबर त्यांच्या घरातील मंडळींना सुद्धा बोलवलं जातं. त्यांचा यथोचित आदर आणि सन्मान केला जातो. यामधून ते नातं आणखीन घट्ट होतं. म्हणूनच मैत्रिणींनो, भारतीय संस्कृतीमध्ये श्रद्धा आणि विज्ञान याचा सुंदर संगम आपल्याला पाहायला मिळतो. आता बघा, उपास केल्यानं शरीराला विश्रांती मिळते, साधं अन्न खाल्ल्यानं पचन सुधारतं, नामस्मरण आणि ध्यानामुळं मन शांत राहतं. आज जग ज्याला मेडिटेशन किंवा मेंटल डिटॉक्स असं म्हणतं, त्याच गोष्टी आपल्या परंपरेत हजारो वर्षापासून चालत आलेल्या आहेत. अधिक महिना आपल्याला सांगतो, मनाला थोडा विराम द्या, दररोज काही मिनिटं शांत बसा आणि स्वतःशी पुन्हा जोडले जा.

आत्ताच आपण अधिक महिना अध्यात्म आणि विज्ञानाचा सुंदर संगम याविषयी संकलित माहिती ऐकलीत. संकलन आणि निवेदन शीतल कुलकर्णी यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. स्वयंसिद्ध हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 6:57 झाली आहेत. ठीक 7 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: घर खर्चासाठी पैसे द्या.
1: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
0: आणि लाईट बिलाचे.
1: आता 0 रुपये कसे देऊ.
0: अरे हो हो विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
1: हो हो नक्की. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: हर घर सूर्य घर.
3: यानंतरची उद्घोषणा लगेचच 7:00 वाजता प्रादेशिक बातमीपत्र प्रसारित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधुदंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नाविन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावर भर देतात असं जयशंकर यावेळी म्हणाले. क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि

प्रक्रिया तसंच महत्त्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्त्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्याकरता गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल, असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागरी मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी यांनी व्यक्त केली. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वेमंत्री दिवंगत मधू दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधू दंडवते

0: नुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असं असणार आहे. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 मधल्या सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ द्यायचा निर्णय देखील आज मंत्रिमंडळानं घेतला. जनगणनेच्या कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या बदल्या करू नयेत असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत, त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई इथं झालेल्या उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. कोल गॅसिफिकेशन अँड डाऊनस्ट्रीम डेरिव्हेटिव्ज, सोलर सेल मॉड्यूल, इग्नॉट वेफर्स पॅनल, इलेक्ट्रिक स्टील पेट टायर कॉर्ड तसंच सिंथेटिक ग्रॅफाइट एनॉड मटेरियल या प्रकल्पांना प्रोत्साहन दिलं जाणार आहे. या प्रकल्पांमुळे राज्यात अंदाजे 20,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. तसंच विदर्भ, मराठवाडा, नाशिकसह राज्यातल्या विविध भागात औद्योगिक विकासाला चालना मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं. याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी उद्या केंद्र सरकारशी चर्चा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्र सरकारनं कांदा खरेदीचा दर 3.5 रुपयांवरून वाढवून 15 रुपये प्रति किलो केला आहे. यावर विरोधकांनी राजकारण करू नये असंही ते म्हणाले.
1: काही लोक विनाकारण या संदर्भात राजकारण करू इच्छितात आणि फोटो ऑपॉर्च्युनिटी करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांनाही माझं सांगणं आहे की जर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने 15 रुपयाने खरेदीचा निर्णय केला आहे, तुमच्या काळात कधी केला होता काय दाखवा, तो कधीच दिसणार नाही. आम्ही संवेदनशील आहोत म्हणूनच हे करतो.
0: नाशिक मधल्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमी भाव आजपासून लागू झाल्याचं केंद्र सरकारनं परिपत्रकाद्वारे सांगितलं आहे. कांद्याचे दर कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं झाली होती, त्यामुळे हा निर्णय सरकारनं काल घेतला. हे दर फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठीच लागू असणार आहेत. कांद्याला 24 रुपये प्रति किलो इतका हमी भाव मिळावा या मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यात चांदवड इथं महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मुंबई आग्रा महामार्गावरच्या या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्यासह अन्य नेते, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. गळ्यात कांद्याच्या माळा घालून तसंच बैलगाडीतून आलेल्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: तुमच्याच महसूल मंडळात.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीतला पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात आज होणार आहे. धर्मशाळा इथं थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. केरळमधल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि नीट परीक्षेतल्या कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून आज नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत

0: सायकल मोर्चा काढला. महागाई आणि इंधन दरवाढीमुळे जनतेचं कंबरडं मोडलं असूनही सरकार याकडे गांभीर्यानं पाहत नाही अशी टीका पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी यावेळी केली. या आंदोलनात पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. मंत्रालयात आयोजित राज्यातील पेट्रोल डिझेल वितरणाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. काही भागात अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्यानं पेट्रोल डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये असं आवाहन भुजबळ यांनी केलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास करणारं सीबीआयचं पथक सलग 12व्या दिवशीही लातूरात तळ ठोकून असून या पथकानं आता विद्यार्थी, पालक आणि शिकवणी वर्गांच्या तपासावर लक्ष केंद्रित केलं आहे. त्याव्यतिरिक्त सीबीआयनं आणखी एका डॉक्टरचीही चौकशी केल्याचं सांगितलं जात आहे. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीतून सीबीआय पुढचे धागेदोरे जोडण्याचा प्रयत्न करत आहे. विविध कागदपत्र, पुरावे आणि संबंधितांच्या जबाबांच्या आधारे सीबीआय तपास पुढे नेत आहे. धाराशिव जिल्ह्यामधल्या उमरगा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष उमाकांत कुलकर्णी यांचं आज ब्रेन स्ट्रोकनं निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. कुलकर्णी 2 वेळा उमरगा नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. हवामान. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट झाली. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट होती. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 47.6 इतकं होतं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्लीत क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर.
2: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
3: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
4: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
3: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 7:45 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
4: चला उलगडू आज ही विस्मय गाथा.
1: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरून देखील ऐकू शकता. 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. ठीक 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात.
5: श्रोते हो, पिकांच्या उत्तम वाढीसाठी मुबलक पाणी आणि खतांचा योग्य वापर आवश्यक आहेच, पण अतिशय महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे मातीचं परीक्षण. माती परीक्षण का करायचं आणि त्याला काय महत्त्व

0: महत्व आहे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात डॉक्टर सचिन कारले यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत गुरुवार दिनांक 28 मे रोजी संध्याकाळी 7:30 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍप वर सुद्धा.
1: काहो दानबारा.
2: हा काय बाई.
1: तुमची मुलं 2 दिवस झाले शाळेकडे फिरकलीच नाहीत, काय झालं तरी काय?
2: हा बाई, मुलांना दिलं तिकडे खाण्याच्या कामावर पाठवून.
1: ज्ञानबा, अहो काय केलं तुम्ही? त्या एवढ्या कोव्या जीवांना तुम्ही कामाला लावलं, त्यांच्या आयुष्याची अशी माती करण्याचा तुम्हाला काय हो अधिकार?
2: हा बाई, शाळेत जाऊन काय पोरांची पोट भरणार आहेत वय? तिकडे कामाला गेली तर किमान त्यासनी 2 वेळेला खायला तरी मिळत आहे ना.
1: अहो ज्ञानबा, शासनानं आज मुलांना शाळेत मोफत शिक्षण आणि आहाराची व्यवस्था केली आहे.
2: असं होय.
3: पालकांनो ध्यानात घ्या, तुमच्या आयुष्यात जरी अमावस्येचा अंधार दाटला तरी तुमच्या मुलांच्या आयुष्यात तरी सुखाची पौर्णिमा उगवू द्या. कारखानदारांनो लक्षात ठेवा, 14 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना कामावर ठेवणं हा आहे कायद्यानं गुन्हा. नका करू ही चूक पुन्हा पुन्हा.

0: पर्यटन वेगाने वाढणारा व्यवसाय,
1: स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
0: संस्कृतीची ओळख, परिचय निसर्गाचा,
1: पर्यावरण मैत्री, आनंद पर्यटनाचा,
0: माहिती प्रांताप्रांताची, चव खाद्य संस्कृतीची,
1: दोस्ती निसर्गाची, देणगी पर्यटनाची,
0: करूया पर्यटन ध्यानी ठेवून पर्यावरण रक्षण।

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, भारत सरकारच्या आयुष्मान भारत डिजिटल मिशन या मोहिमेविषयी आपण ऐकलंच असेल. आयुष्मान भारत डिजिटल मिशन देशातील नागरिकांना डिजिटल, सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी भारत सरकारनं सुरू केलेली एक महत्वाकांक्षी मोहीम आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2021 अधिकृतपणे या मिशनची राष्ट्रीय स्तरावर सुरुवात केली. देशातील आरोग्य सेवांचा पायाभूत ढाचा पूर्णपणे डिजिटल करणं हा या मिशनचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 100 कोटींहून अधिक नोंदणीचा टप्पा आपण गाठला आहे. या निमित्तानं आयुष्मान भारत डिजिटल मिशनचे राज्याचे समन्वय अधिकारी डॉ अभिजित फडणीस यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया.
1: डॉक्टर, आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत आतापर्यंत 100 कोटींहून अधिक नोंदणीचा टप्पा आपण गाठलाय. श्रोत्यांना नक्की ऐकायला आवडेल की आयुष्मान भारत डिजिटल मिशन नक्की काय आहे आणि त्याचा मुख्य उद्देश काय आहे.
2: आयुष्मान भारत डिजिटल मिशन हा एक भारत सरकारचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. हा उपक्रम राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणामार्फत राबवला जात आहे. यामध्ये रुग्णासाठी एक अखंड आंतर कार्यक्षम डिजिटल आरोग्य परिसंस्था, ज्याला इंग्रजीमध्ये डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम म्हणू शकतो, आणि हे सर्व निर्माण करण्यासाठी आयुष्मान भारत डिजिटल

यांची स्थापना केलेली आहे. या मिशनमध्ये रुग्ण, डॉक्टर आणि आरोग्य सेवा प्रदात्यांना एका विशिष्ट डिजिटल आरोग्य ओळखपत्राद्वारे जोडले जाते, ज्यामुळे रुग्णांच्या संमतीने वैद्यकीय नोंदी संग्रहित करणे, त्या मिळविणे, त्यांची देवाणघेवाण करणे असे शक्य होते. या मोहिमेचा उद्देश भारताच्या आरोग्य सेवा प्रणालीमधील डिजिटल गॅप कमी करणे आणि सेवा

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आजच्या युगात स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा सर्वात महत्वाचा भाग बनला आहे. फळभाजी खरेदी करण्यापासून ते बँकेच्या मोठ्या व्यवहारापर्यंत आपण एका क्लिकवर कामं पूर्ण करतो. पण हीच डिजिटल सोय कधी कधी आपल्यासाठी किती मोठी डोकेदुखी ठरू शकते याचा विचार कधी आपण केलाय? आजच्या डिजिटल युगात आपलं जीवन नक्कीच सोपं झालं आहे, मात्र त्यामुळे आर्थिक फसवणूक देखील मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सायबर फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी सरकारतर्फे वेळोवेळी मार्गदर्शन केलं जातं, सावध राहण्याचे संदेशही दिले जातात. या पार्श्वभूमीवर डिजिटल सावधगिरी आणि आर्थिक फसवणुकीपासून सुरक्षा या विषयावर आंतरराष्ट्रीय सायबर कायदेतज्ज्ञ डॉ प्रशांत माळी यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया.
1: सर, आजच्या काळात डिजिटल अटक म्हणा किंवा KYC अपडेट, पार्ट टाइम जॉब, गुंतवणूक आणि OTP फसवणूक इतक्या वेगानं का वाढत आहे? आणि जर समजा फसवणूक झालीच तर सामान्य नागरिकांनी पहिली सावधगिरी कोणती बाळगावी?
2: आज सायबर गुन्ह्याकडे तंत्रज्ञान, डेटा आणि मानसशास्त्र तिन्ही शस्त्र आहेत. यामुळे ते हजारो लोकांना एक क्लिक मध्ये फोन, मेसेज किंवा बनावट वेबसाईट पाठवू शकतात. तुमचे खाते बंद होईल, तुमच्यावर केस झाली आहे, तुम्हाला मोठा नफा मिळेल, अशा भीती आणि लोभाचा वापर केला जातो. पहिली सावधगिरी मी तुम्हाला सांगू इच्छितो म्हणजे घाईत निर्णय घेऊ नका. म्हणजे कोणताही OTP, पिन, UPI पिन किंवा स्क्रीन शेअरिंग ऍक्सेस बिलकुल देऊ नका. त्याला एक गोल्डन शब्द आहे इंग्लिशमध्ये, आपण म्हणतो थिंक बिफोर यू क्लिक. डिजिटल युगातील हेच नवे सुरक्षा मंत्र झालेले आहे. थोडासा विचार करा, वेळ द्या. घाई केल्याने खूप सारं नुकसान लोकांचं सध्या होतो आहे असं मी बघितलेलं आहे.
1: सर, अनेकदा असं होतं की शिक्षित असूनही आर्थिक सायबर फसवणुकीचे बळी अनेक जण ठरत आहेत आणि सायबर गुन्हेगार लोकांच्या मानसशास्त्राचा नेमका असा कसा गैरवापर करतात? म्हणजे त्यांना कसं कळतं की समोरची व्यक्ती जी आहे तिला आपण फसवू शकतो?
2: अतिशय चांगला प्रश्न आहे हा. सायबर गुन्हेगार संगणकापेक्षा मानवी मेंदू अधिक हॅक करतात. मग ते कसं करतात? तर ते भीती, लालच, विश्वास आणि घाई याचा वापर करतात. बरं, ते तुम्हालाच बरोबर तुमची भीती, लालच, विश्वास, घाई कशात असेल तुम्हाला हे कळण्यासाठी ते AI सुद्धा वापर करतात. म्हणजे AI टूल वापरून तुमचं प्रोफाइलिंग केलं जातं. म्हणजे सगळ्या सोशल मीडिया, तुमचा जो काही प्रेझेन्स असतो सगळ्याकडे, त्याच्यावरनं तुमचं एक प्रोफाईल, म्हणजे तुमची एक पर्सनॅलिटी बनवली जाते. काय आवडतं, काय नाही आवडत, कशाला रिएक्ट कराल, कशाला नाही करणार. तर उदाहरणार्थ मी तुम्हाला देऊ इच्छितो की भीती कशी दिली जाते. लगेच म्हणते तुमच्या मुलाला अटक झाली आहे, भीती दिली. म्हणजे लालच द्यायचा असेल तर काय म्हणतील? 10,000 गुंतवा, 1,00,000 मिळवा. जर विश्वास संपादन करायचा असेल तर म्हणतील मी बँकेतून बोलतोय किंवा मी इन्शुरन्स कंपनी मधनं बोलतोय किंवा मी इन्कम टॅक्स मधनं बोलतोय, असे विश्वास संपादन करतात ते. मग घाई पण निर्माण करतात. म्हणजे आत्ताच करा नाहीतर खाते बंद होईल, किंवा आत्ताच करा नाहीतर ही जी स्कीम आहे ती बंद होईल. हे जी घाई तुमच्याकडे निर्माण करतात आणि शक्यतो घाईला सिनियर सिटीजन्स असतात ते बळी पडतात. मग आता काय झालंय की शिक्षण असूनही भावना सक्रिय झाल्या की विवेक मागे पडतो आणि त्यामुळे डिजिटल साक्षरतेसोबत भावनिक सावधगिरी देखील आवश्यक आहे.
1: सोशल मीडियाचा वापर करताना नेमकी कोणती काळजी घ्यावी?
2: बघा, सोशल मीडिया वापरताना पहिलं तर तुम्ही जे काय त्याच्यावर आपले पर्सनल गोष्टी टाकू नका. फोटो टाकू नका, तुमचे लोकेशन्स टाकू नका, जिओ लोकेशन्स टाकू नका. मित्रमैत्रिणी जर क्लोज असतील, लग्न होणार असेल कोणाबरोबर, तर असे काही फोटो तुम्ही जर तुमचा अकाउंट पब्लिक असेल तर बिलकुल शेअर करू नका. मी पुढे जाऊन तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचा हाताचा फोटो, म्हणजे ज्या कणी तुमचा फिंगरप्रिंट पण क्लोन केलं जाऊ शकतं, त्यामुळे हाताचा फोटो टाकू नका त्याच्यावरती. असे सगळ्या डिटेल्स किंवा तुमचे काही वीक पॉइंट

0: असेल, तुम्ही सिंगल मदर असाल तर लहान मुलाचा फोटो टाकू नका. प्रत्येक जर तुम्हाला वाटतं ना की हे माझ्या जीवनातला वीक पॉइंट आहे तर तसले फोटो टाकणं कधी पण अवॉइड करावा सोशल मीडियावरती. कारण सोशल मीडियावरती काही सोशल पोलिसिंग कंटिन्युअसली चालत नाही. सोशल मीडियाच्या ज्या कंपन्या आहेत त्यांना धंदा करायचा आहे, ते कॅपिटलिस्टिक माइंडसेट मध्ये त्यांना एक दुसऱ्याशी जोडण्यात इंटरेस्ट आहे. तुमची सुरक्षा बघण्यामध्ये हा त्यांचा सेकंड किंवा थर्ड प्रिफरन्स असतो. त्यामुळे आपण जर सावधानता बाळगली नाही तर मग कुठल्या ना कुठल्या तरी सायबर हादसा आपल्या बरोबर होऊ शकतो.
1: जसं तुम्ही म्हणालात की वैयक्तिक गोष्टी टाळू नका, पण आपण जेव्हा सोशल मीडिया ओपन करतो तर पाहतो की सगळं वैयक्तिकच असतं. म्हणजे आम्ही कुठे फिरायला गेलोय, आम्ही काय खाल्लंय, आम्ही कोणाच्या लग्नाला चाललोय, आमच्या घरी काय काय आहे किंवा ऑफिसला कसं चाललोय, तर मग याला कुठेतरी काही बंधनं येऊ शकतात का की आली पाहिजे का, त्यासाठी काही कायदा आहे का?
0: कायदा म्हणून नाही आहे हे सगळं. तुम्हाला सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, सोशल मीडियावर कसं वागायचं हे आपल्याकडे शाळेत कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही. हा सर्वात मोठा इश्यू आहे की जेव्हा तुम्ही सोशल असता तेव्हा तिथे वागणं कसं आहे. जसं पहिला आपल्याला सिव्हिक्स नावाचा एक सब्जेक्ट होता, तर त्या सिव्हिक्स मध्ये आपल्याला सिव्हिलियननी कसं राहावं, काय करावं, हे सगळं सांगितलं जायचं. तर माझं असं म्हणणं आहे की शाळेत आणि कॉलेजांपासून ही सोशल मीडियावर काय करावं आणि काय नाही करावं आणि लोकांना कसं जपावं हे गरजेचं आहे. कारण कायदा कधी लागतो, कायदा रिएक्टिव्ह आहे ना, प्रोएक्टिव्ह आपण जर शिकवलं तर गरजेचं आहे. आणि महत्वाचं काय गोष्ट आहे याच्यामध्ये की काही गोष्टी कायद्यापर्यंत जात सुद्धा नाही. आता काही जणांना, काही स्त्रियांवरती एकदम हलक्या दर्जाचे कमेंट केले जातात आणि कधी कधी तिच्या फोटोवरती जाऊन काही मुलं कमेंट करतात त्याच्यावरती, आणि त्या कधी कधी आपल्या म्हणजे मातृभाषेत असतात किंवा त्यांच्या मातृभाषेत असतात, जे म्हणजे इंग्लिश मध्ये नसतात. त्याच्यामुळे काय होतं की जे हे सोशल मीडियाचा जो एआय असतो त्याला खूप वेळा कळत पण नाही, त्यामुळे तो त्याला डिलीट करत नाही. किंवा तुम्ही जर त्याला सांगितलं की ही कमेंट काढून टाका तर ते खूप वेळा त्यांचा एआय रिप्लाय देतो की माझ्या पॉलिसीच्या बरोबर आहे, पॉलिसी विरोधात नाही म्हणून. कारण त्यांना काही शब्द असतात मराठी भाषेत किंवा कुठल्याही भाषेत, ते त्यांना खराब शब्द आहेत म्हणून कळत नाही. म्हणून आपण जितकं स्वतःहून आपले पायदंडे घालू स्वतःला सोशल मीडियावर वावरताना.
1: खरोखर सर तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडलाय की आपल्याला जसं शिकवलं जायचं की समाजात वावरताना, घराबाहेर वावरताना कसं वागलं पाहिजे, काही केलं पाहिजे काही नाही, आणि सोशल मीडियावरती वावरताना कसं तुम्ही वागलं पाहिजे हे आपल्याला शिकवलं जातच नाही. त्यामुळे हे आपण स्वतःच शिकलेलं बरं. तर हा तर सोशल मीडियाचा झाला प्रश्न. पण आता आपण जेव्हा डिजिटल फ्रॉड कर येतो तेव्हा एखाद्या व्यक्तीच्या समजा बँक खात्यातून अचानक पैसे गेले चुकीची लिंक ओपन केल्यामुळे म्हणा किंवा फ्रॉड कॉल्स उचलल्यामुळे, तर पहिल्या तासात ज्याला आपण गोल्डन आवर म्हणतो तर त्याने नेमकी कोणती कोणती पावलं उचलायला हवीत?
0: बघा, सायबर फसवणूक किंवा कुठल्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमातून झालेले क्राईम याच्यामध्ये जे एव्हिडन्स असतो ना तो खूप वोलाटाईल असतो आणि त्याचे जो पहिला तास जो असतो तो अत्यंत महत्वाचा असतो. खूप वेळा बघण्यात आलेलं आहे की स्त्रिया किंवा सिनियर सिटीजन किंवा यंग मुलं, लहान मुलं जी असतात ते काही काळासाठी त्यांचा होश असतो तो हरपलेला असतो. ते कधी कधी 24 तास, 4-5 दिवस कोणाला काही सांगतच नाही काय झालं ते. अवेअरनेस म्हणून करणं गरजेचं आहे जे आपण आता सांगतोय. सर्वात महत्वाचा मुद्दा काय असतो की जे पहिल्या 1 तासामध्ये 1930 ही जी हेल्पलाईन आहे त्याला फोन करणं गरजेचं आहे. नंतर तुम्हाला नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आहे आपलं भारत सरकारचं, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सचं, त्याचं नाव cybercrime.gov.in आहे. मी रिपीट करतो, cybercrime.gov.in. तुम्ही सायबर क्राईम रिपोर्टिंग जरी गुगलवर टाईप केलं तरी ती वेबसाईट पहिली येते. तिथे जाऊन आपली कंप्लेंट दाखल करणं, तिकडे तुम्हाला ते मोबाईल नंबर, ओटीपी वगैरे विचारून तुम्हाला ऑथेंटिकेट करतील. नंतर संबंधित बँक जी असेल त्याला माहिती द्या, म्हणजे त्यांच्याकडे एक डिस्प्युट रेझोल्युशन फॉर्म असतो, तर तो डिस्प्युट फॉर्म जो असतो ना तो डिस्प्युट फॉर्म जाऊन बँकेत जाऊन भरून टाकायचा. चौथी महत्वाची गोष्ट, जे ट्रान्झॅक्शनचे स्क्रीनशॉट असतात ते काढून ठेवून पुरावे जतन करण्यात यावे. पाचवी असते की तुम्हाला जर तुमची खूपच मोठा आहे आणि काही तुम्हाला वाटतंय वरती काही झालेलंच नाहीये तर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार देणं. सायबर पोलीस स्टेशनवर जायला पाहिजे असं काही नाही. आता हल्ली सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये सायबरचा ऑफिसर बसलेला असतो, तर तुम्ही तिकडेही जाऊन हे कंप्लेंट केली तर महत्वाचं आहे. कारण वेळेत रिपोर्ट केल्याने काय होतात की हे पैसे फ्रीज होतात समोर ज्या अकाउंटला गेलेले असतात ते, आणि जर ते फ्रीज झाले तर मग ते कोर्टामार्फत आपल्याला परत आपल्या अकाउंटमध्ये घेता येतात.
1: म्हणजे असं काही झालं समजा आपल्या अकाउंट मधून पैसे अचानक गेले, सायबर फ्रॉडचे आपण शिकार झालो, तर सगळ्यात आधी घाबरून जाऊ नये आणि 1930 या हेल्पलाईन क्रमांकावरती संपर्क

0: करा. आणि समजा आता मोबाईल वरती आपल्याला लिंक येतात किंवा एपीके फाइल्स येतात, क्यू आर कोड असतो किंवा स्क्रीन शेअरिंग ऍप्स असतात, तर ह्यामुळे काही धोके आहेत का आणि हे धोके नागरिकांनी कसे टाळावे?
1: बघा, मोबाईल फोन आहे ना आजकाल, तुमची खिशातली बँक आहे. बँक एक चुकीचा क्लिक म्हणजे घराचे दार चोराला उघडण्यासारखे आहे. एपीके फाइल्स मध्ये नेहमी खूप वेळा मॅलवेअर असू शकतं. एपीके फाइल्स म्हणजे ऍप्लिकेशन फाइल्स आहेत, ते अँड्रॉइड ची पॅकेज फाइल्स असतात. हा एपीके फाइल्सचा खतरा फक्त अँड्रॉइड वापरणारा असतो, आयफोन वाल्यांना नसतो. मग क्यू आर कोड स्कॅन करून पैसे जातात खूप वेळा, ते एक प्रॉब्लेम असतो की भाई क्यू आर कोड स्कॅन केल्याने काय होतं की ते जो क्यू आर कोड असतो तो पैसे देण्यासाठी आलेला असतो, म्हणजे त्या समोरच्याला देण्यासाठी आलेला असतो किंवा त्याने घेण्यासाठी पाठवलेला असतो. आपल्याला पैसे देण्यासाठी नाही, पण तो सांगताना असं सांगून देतो की तुम्हाला देण्यासाठी हा क्यू आर कोड आहे. स्क्रीन शेअरिंग ऍपमुळे काय होतं की गुन्हेगार तर तुमचा पूर्ण मोबाईलचा किंवा तुमच्या लॅपटॉपचा, आयपॅडचा, संगणकाचा पूर्ण ताबाच घेऊन टाकतो. त्याच्यामुळे तुमच्या संगणकात जे काय आहे ते त्याला तिकडे रिमोटली बसून कुठेही बसलाय तो, साता समुद्र पार बसलाय तरी त्याला ते दिसत असतं. त्यामुळे स्क्रीन शेअरिंग ऍप शक्यतो देऊ नका. बनावट लिंक द्वारे बँकिंगची माहिती पण चोरी होते, म्हणजे हे ज्या लिंक्स असतात ना फिशिंगच्या लिंक्स, याने बँकिंग म्हणजे मोबाईल मध्ये खूप लोकांनी त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये बँक नंबर, पासवर्ड, पिन वगैरे सेव्ह केलेले असतात, तर ते चोरी लावू शकतात. एक गोष्ट लक्षात ठेवा की अननोन लिंक म्हणजे अननोन रिस्क. म्हणून फक्त अधिकृत ऍप स्टोअर मधून ऍप डाउनलोड करा आणि कोणालाही स्क्रीन ऍक्सेस देऊ नका.
0: सध्या सोशल मीडियावरती एआय चा वापर करून डीप फेक आवाज काढणं किंवा बनावट प्रोफाइल तयार करणं, तर एआय चा वापर करून पण फसवणूक वाढल्याचं चित्र दिसत आहे का सर?
1: बघा, आता सगळंच एआय इनेबल्ड सायबर क्राईम झालेला आहे. आता काय झालंय, एआय त्यांना प्रोफाइलिंग करू देतात तुम्हाला, किंवा तुम्हाला कुठली चॉईस आहे, तुम्ही इन्कम टॅक्स भरणार आहात की तुम्हाला रिफंड मिळणार आहे की तुम्हाला ईडीची काही नोटीस आली आहे का वगैरे, काही असं जे डिटेल्स त्यांना माहित असतात, जे तुम्हाला अपेक्षित असतं अशाच मजकुराचा तुम्हाला ईमेल येईल आणि मग तुम्ही त्याला क्लिक करून तुम्हाला वाटतं तो खरा आहे. आणि एआय मुळे आता चेहरा आणि आवाज दोन्ही बनावट तयार होऊ शकतात, त्यामुळे म्हणजे ते दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. जुनिया वाक प्रचार होता तो एआयला लागू होतोय आता. मग तुम्ही ओळखणार कसं जर हा एआयनी बनवलेला चेहरा आहे? त्याने समजा अचानक पैसे मागितले तुमच्याकडे की बाबा मला एवढे पैसे दे, मी अडकलोय, मला एवढे पैसे द्या, मी तुमचं हे भलं करतो, मी तुम्हाला आत्ता एवढे पैसे द्या, मी तुमचा इन्शुरन्सचा प्रीमियम आहे तो अर्धा करून टाकतो, असे काही त्यांनी पैसे सुरुवातीला कुठल्याही याच्यात मागितले की समजा याचा हा फ्रॉड असू. व्यक्ती व्हिडिओ कॉल टाळते का तुमच्या बरोबर? जर बोलणारी व्यक्ती असेल तर त्याला सांगायचं व्हिडिओ कॉल कर मला, मग ते व्हिडिओ कॉल जर टाळत असेल तर समजायचं आपण. किंवा प्रोफाईल नवीन किंवा संशयास्पद आहे का ती? खूप वेळा तुम्हाला फेसबुकवरनं रिक्वेस्ट येते किंवा इन्स्टावरनं रिक्वेस्ट येते आणि नंतर बघितलं तर काय असतं, ते एखाद्या स्त्रीचा मुलगा, एखाद्या फॉरेनर स्त्रीचा फोटो असतो आणि तिचे सगळे मित्र जे दिसतात ते सगळे इंडियन दिसतात. हे एक तुम्हाला नकार घंटा तुमच्या डोक्यात वाजली पाहिजे की हे सगळे इंडियन लोकच का हिच्याबरोबर. एखादी कुठची तरी फॉरेनर कंट्रीची कोणतरी तुम्हाला रिक्वेस्ट पाठवते तर ती तुम्हाला का पाठवेल? हे प्रश्न जोपर्यंत तुमच्याकडे येत नाही तोपर्यंत तुम्ही सिक्युअर राहू शकत नाही. जर नातेवाईक किंवा मित्र पैसे मागत असतील तर दुसऱ्या माध्यमातून व्हेरीफाय करा ना तुम्ही. तुम्हाला जर म्हणजे फोन करा, दुसरीकडनं फोन करा, घरात दुसरी मंडळी असतील त्यांच्या फोनवर ना त्यांना फोन करून विचारा. म्हणजे काय थोडक्यात की एआय युगामध्ये ट्रस्ट बट व्हेरीफाय, म्हणजे विश्वास ठेवा पण व्हेरीफाय करा. ही नवीन डिजिटल संस्कृती असली पाहिजे आपल्या पूर्ण फॅमिलीमध्ये.
0: म्हणजे एकूणच आपली डिजिटल फसवणूक होऊ नये, आपल्या सोशल मीडिया अकाउंटचा गैरवापर होऊ नये यासाठी सर्वांनी दिसतं तसं नसतं हे लक्षात ठेवलं पाहिजे. सर, तुम्ही खूप महत्वाची माहिती आमच्या श्रोत्यांना दिली आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
2: श्रोते हो, आताच आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून वृत्तविशेष हा कार्यक्रम ऐकलात. संध्याकाळचे 7:31 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम माझा आवार माझं शिवार.
3: FM 101.3 MHz आणि प्रसारभारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे.
4: प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी सहकार शेतकरी कल्याण कृषी मंत्रालय भारत सरकार आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

0: नमस्कार मंडळी. मंडळी, किसान वाणी या प्रायोजित कार्यक्रमात मी आपली रेडिओ भगिनी अश्विनी पाटेकर आपलं मनस्वी स्वागत करते. मंडळी, आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 5 ज्येष्ठ शके 1948, अर्थातच 26 मे 2026.
1: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना.

0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित
1: आणि 60 वर्ष वयापासून 3000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित.
0: 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी.
1: या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान.
0: सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरता जनसेवा केंद्रात जावे
1: आणि आपले निःशुल्क नोंदणीकरण करावे.
0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी.
2: मंडळी, किसानवाणी कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया पेरणीपूर्व मशागतीचं महत्व या विषयीची माहिती. मंडळी, पिकांच्या लागवडीमध्ये माध्यम म्हणून जमीन अत्यंत महत्वाची आहे. कोणत्याही पिकाचं चांगलं आणि शाश्वत उत्पादन मिळवण्यासाठी जमिनीचा भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म उपयोगी ठरतात. ते टिकवून ठेवण्यासाठी जमिनीच्या पूर्व मशागतीस महत्व आहे. मातीच्या वरच्या थरांमध्ये आढळणाऱ्या उपयुक्त सूक्ष्मजीवांमुळे माती सजीव मानली जाते. मातीचा वरील भाग अत्यंत सुपीक असून त्याची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी तिचे व्यवस्थापन अत्यंत दक्षतेने करणं गरजेचं आहे. जमिनीची मशागत करताना आपण प्रामुख्याने जमिनीच्या भौतिक गुणधर्मामध्ये आवश्यक बदल करत असतो. शेतकरी बंधूंनो, जर आपण आपल्या मातीची पूर्व मशागत केली तर त्यामुळे कोणकोणते फायदे होतात? त्यामुळं जमीन ढिली आणि मोकळी होते. मोकळ्या जमिनीमध्ये पावसाचं पाणी आणि ओलिताचं पाणी सहज मुरतं. मशागतीमुळे हवा खेळती राहते, त्यामुळे वनस्पतीची मुळ आणि सूक्ष्मजीवाणूंची चयापचय क्रिया योग्य रीतीने होण्यास मदत होते. मातीमध्ये असलेल्या सेंद्रिय पदार्थाचं विघटन जलदगतीने होण्यास मदत होते. जमिनीत हवा आणि पाणी यांच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवता येतं. जमिनीचा जास्तीत जास्त भाग सूर्याच्या उन्हाखाली आल्यामुळे तापमान वाढून जमिनीतील सूक्ष्मजीवाणूंच्या कार्यालाही वेग मिळतो. या प्रक्रिया जलद झाल्यानं पिकाला फायदा मिळतो. मशागतीमुळे पूर्वीच्या पिकाचे धसकटक काढली जाऊन नव्या पिकांच्या मुळांच्या वाढीला जागा उपलब्ध होते. जमीन पेरणी आणि पुढील सिंचनासाठी तयार करणं सोपं जातं. पिकांपेक्षा वेगानं वाढून तण पिकांशी अन्न, पाणी आणि अन्य घटकांशी स्पर्धा करतात. त्याचा विपरीत परिणाम पिकांच्या उत्पादनावर पडतो. बहुवार्षिक तणांच्या गाठी आणि मुळ्या काढण्यासाठी 3 वर्षातून एकदा खोलवर नांगरणी करणं आणि वेचणीची शिफारस केली जाते. किडींचे प्रादुर्भाव आणि समस्या जरी पिकावर दिसत असल्यास तरी किडीच्या जीवन प्रक्रियेतील काही अवस्था मातीमध्येच पार पाडत असतात. मशागती दरम्यान जमिनीत लपलेला कीटक आणि त्याच्या कोश अवस्था पृष्ठभागावर उघडे पडतात, त्या पक्षी वेचून खातात. त्याचप्रमाणे सूर्यप्रकाशात असल्यामुळं उष्णतेनं त्यांचं मरण सुद्धा होतं. सेंद्रिय खते जमिनीत पसरवल्यास त्यातील सेंद्रिय कर्भासह अन्नद्रव्याचा ऱ्हास वेगाने होतो. त्यामुळं अशी खत मशागतीनंतर मातीमध्ये चांगल्या प्रकारे मिसळून थोड्या खोलीवर दिल्यास पिकांना अधिक फायदा होतो. सलग एकच पीक घेत राहिल्यामुळं जमिनीच्या वरील थरातील सुपीकता काही अंशी कमी झालेली असते. अशावेळी मातीची उलथापालथ करणं गरजेचं असतं. मात्र सुपीकता वाढवण्यासाठी मशागत करत असताना ती वरच्या 1 ते 1.5 फुटीमध्येच करून घ्यावी. अतिखोल नांगरणीद्वारे उलथापालथ करणं टाळावं, कारण जमिनीत अतिखोल असलेल्या मातीचा सुपीक थर कमी होतो. नांगरल्यानंतर तो वर येऊन पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होऊ शकतो. शेतकरी बंधूंनो, अतिखोल नांगरणीही करावी, पण ती 2 ते 3 वर्षातून एकदा करावी. शेतकरी बंधूंनो, साधारण नांगरणीच्या खोलीच्या

खाली क्षारयुक्त चिकट घट्ट थर जमतो, त्याला तवा धरणं असं म्हणतात. तो तवा फोडण्यासाठी खास तयार केलेल्या अवजारांनी मशागत करणं नेहमीच उपयुक्त ठरतं. तवा फोडला नाही तर पिकांची मुळं त्या थरात शिरू शकणार नाही, त्यामुळं जमिनीचा पाण्याचा निचरा व्यवस्थित होणार नाही. शेतकरी बंधूंनो, उन्हाळ्यात जमीन नांगरून तापवणे खूप फायद्याचे आहे बरं. खरीप आणि रब्बी पिके घेतल्यानंतर उन्हाळा सुरू होण्यापूर्वी जमीन नांगरून तापू दिली जाते. या प्रक्रियेस शास्त्रीय भाषेत जमीन सौरीकरण म्हणतात. पूर्वी बैल नांगरणे तर आता ट्रॅक्टरद्वारे 1 ते 1.5 फूट खोल जमीन नांगरली जाते. उन्हाळ्यात 35 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक तापमान सातत्यानं पोहोचत असल्यामुळं जमिनीचं तापमान 15 सेंटीमीटर खोलीपर्यंत वाढतं. अशा मशागतीमुळं जमिनीतील विविध बुरशा, सुप्तावस्थेत असलेल्या किडी आणि त्यांच्या कोशावस्था नष्ट होतात. सूर्यप्रकाशाची गरज जशी प्राणी, वनस्पती, मानव यांना असते तशीच जमिनीला सुद्धा असते बरं. पिकाच्या वाढीसाठी माती भुसभुशीत असणं आवश्यक असतं, त्याशिवाय मुळांची वाढ उत्तम होत नाही. पडणारा पाऊस कडक जमिनीवरून पटकन वाहून जातो, ते पाणी जमिनीच्या खोलपर्यंत जात नाही. नांगरल्या जमिनीत पाणी खोलवर जिरतं, त्यामुळं जमिनीतील ओलावा टिकून राहतो. त्याचा फायदा पिकाच्या वाढीसाठी होतो. शेतकरी बंधूंनो, म्हणून जमीन ओली राहिल्याने सेंद्रिय पदार्थाचं विघटन लवकर होतं, त्यामुळं सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकास सहज उपलब्ध होतात. आताच आपण ऐकलीत पेरणीपूर्व मशागतीचं महत्व याविषयीची माहिती. मंडळी, कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत एक भक्तिगीत.

0: या भक्तिगीतानंतर आपलं कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, किसानवान या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत बांधावर वनवृक्षाची लागवड याविषयीची माहिती, आणि ही माहिती आपल्याला सांगत आहेत संजय पाटोळे.
1: शेतकरी बंधूंनो, विविध पीक लागवड पद्धतीत शेतबांधावर साग, शिवण, बांबू, सुबाबूळ यासारख्या वनवृक्षांची लागवड आपल्याला करता येते. नियोजनबद्ध पद्धतीनं शेतात वृक्ष लागवड केली असल्यास वनवृक्षांच्या जोपासनेतून चांगलेच अतिरिक्त उत्पन्न आपल्याला मिळू शकते. शेताच्या बांधावर वाढणारे वृक्ष बहुउपयोगी आहेत. उपयोगी वनवृक्षांच्या जोपासनेतून चांगले अतिरिक्त उत्पन्न मिळत असल्याचं कृषी वन शेतीतील संशोधनातून सिद्ध झालं आहे. भात खचराच्या बांधावर पूर्व पश्चिम दिशेला समांतर एका ओळीत 2 मीटर अंतरावर साग, शिवण आदी वृक्ष प्रजातींची लागवड आपण करू शकतो. उत्तर दक्षिण दिशेला कोरडवाहू फळझाडे, आंबा, आवळा, सीताफळ, चिंच, जांभूळ, करवंद अशा फळझाडांची लागवड करू शकतो. साग जड्या लावताना खड्डा न करता पहारेने बांधाच्या आतील कडेवर 6 इंच खोल छिद्र पाडून सागजडी लावाव्यात. शेतकरी बंधूंनो, संत्र किंवा इतर बागायती शेतीमध्ये सुद्धा आपल्याला फळबागेच्या सभोवती चारही बाजूला जागेच्या उपलब्धतेनुसार 1 किंवा 2 ओळीत साग, शिवण, निलगिरी, शेवरी, बांबू या वृक्षांची 2 मीटर अंतरावर लागवड करता येते. कोरडवाहू शेतात वृक्ष लागवड जर करायची झाली तर या पीक पद्धतीमध्ये कोरडवाहू पिकांसोबत शेतात ओळीत करता येते. इमारती लाकडासाठी सागाची लागवड या पद्धतीने केल्यास फायदेशीर ठरते. या पद्धतीमध्ये उडीद, मूग, सोयाबीन, कापूस यासारख्या हंगामी पिकासोबत सागाची लागवड आपण करू शकतो. सागाच्या झाडाच्या 2 ओळीत 2 मीटर अंतर ठेवावं. कृषी वनशेतीच्या या पद्धतीमध्ये सागाची झाडाची वाढ ही पारंपरिक पद्धतीनं साग लागवड केल्यास दुप्पट होत असल्याचं आढळ आहे. कृषी वनशेतीमध्ये हंगामी पिकासोबत साग लागवड केल्यास जलद आणि उत्तम प्रकारच्या लाकडाचे उत्पादन घेता येते. रोपांची निवड करताना शिफारशीनुसार योग्य वयाच्या रोपांचीच आपण निवड करावी. स्थानिक पीक पद्धतीनुसार योग्य कृषी वनशेती पद्धतीची निवड करून आखणी करून मे महिन्याच्या अखेरपर्यंत खड्डे तयार करून जुलै ते ऑगस्ट महिन्यात लागवड करावी. वनवृक्षांना द्यावायची खताची मात्रा ही वृक्षाच्या जात आणि वयानुसार बदलते. पावसाची रिमझिम सुरू असताना खते देणे फायदेशीर ठरते.

0: करते.
1: झाडे बिडीवाकडे वाढू नयेत म्हणून रोपांना बांबूच्या काठीचा आधार द्यावा. झाडांची वाढ जलद आणि उत्तम प्रकारे व्हावी म्हणून झाडांचे किडीन रोगांपासून संरक्षण करावं. फांद्याची छाटणी करताना खोडापासून फांदीचा 1 ते 1.5 इंच भाग सोडून छाटणी करावी. शेतकरी बंधूंनो, शेतबांधावर वाढणाऱ्या वनवृक्षांचे विक्रीच्या उद्देशाने योग्य मूल्यांकन तज्ज्ञांकडून करून घ्यावं. बहुतांशी शेतकऱ्यांना याबाबतीत पुरेसे ज्ञान नसल्यामुळं शेतातील वनवृक्षांचे चुकीचे मूल्यांकन होऊन अत्यल्प मोबदला आपल्याला मिळतो. इमारती लाकडासाठी लावलेला साग, सिरस, अर्जुन, तिवस, शिवन, बीजा या प्रकारच्या वृक्षांची विक्री प्रति घनफूट या परिणामानुसार होत असते. निलगिरी, सुबाबूळ, रोहन, चिचवा, सुरू, हेटी पळस आदी वृक्षांची विक्री ही प्रति टन या परिणामात होत असते. त्यामुळे तज्ज्ञांकडून मूल्यांकन करून घ्यावं. तेव्हा शेतकरी बंधूंनो, या पद्धतीने जर आपण आपल्या बांधावर विविध वनवृक्षांची लागवड करून त्याची जोपासना करून त्यांना चांगल्या पद्धतीनं जर वाढवलं तर निश्चित आपल्याला इतर शेतीच्या उत्पादनाबरोबरच अतिरिक्त उत्पादन या वनवृक्षांपासून मिळू शकतं.
2: आताच आपण ऐकलीत बांधावर वनवृक्षाची लागवड या विषयीची माहिती, आणि ही माहिती आपल्याला सांगत होते संजय पाटोळे. आपण ऐकत आहात किसानवाणी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
3: बदलाव क्या है, बदलाव से हुआ क्या है भैया, ये बड़े काम की चीज है. जब जब बदलाव आया है अपने संग खुशहाली लाया है. देखिए इस देश को गुलामी से आजादी मिली तो हम सबको क्या मिला, अधिकार. पोलियो जैसी बीमारी को हमने जड़ से उखाड़ दिया. मंगल ग्रह तक हम अपनी छाप छोड़ा है. और तो और हमारा जो संविधान है वो भी 99 बार बदलाव से गुजर चुका है. जी हाँ, 100 में से 1 कम. अब ये बदलाव फिर आ रहा है और इस बार ये देश के हर हिस्से की सूरत को बदल के रहेगा. हर सूरत की मुस्कान में वो आपको दिखाई देगा, क्योंकि जब जब बदलाव आया है अपने संग खुशहाली लाया है. तो चलिए एक नई शुरुआत करते हैं, कुछ बदलाव करते हैं. दूरदर्शन किसान एक नया टीवी चैनल, जहां बातें होंगी बदलाव की और आपके कल की बेहतर शुरुआत की. दूरदर्शन किसान, छेड़ो बातें बदलाव की.
2: कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत आरोग्य बळीराजाचं हे सदर. यामध्ये आज लसीकरण आणि त्याचे फायदे याविषयीच्या माहितीचा भाग 3 आणि ही माहिती आपल्याला सांगत आहेत डॉक्टर श्रीकांत मिनियार.
4: डॉक्टर श्रीकांत मिनियार सर, आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आम्ही स्वागत करतो. नमस्कार.
5: नमस्कार.
4: डॉक्टर श्रीकांत मिनियार सर, निमोनियासारखाच आणखी एक आजार जो अनेकांची घाबरगुंडी उडवतो, त्यात जर वेळेवर उपचार नाही झाले तर अगदी प्राणावर सुद्धा बेतू शकतं, तो म्हणजे टायफॉइड.
5: दूषित पाण्यातून पसरणारा हा जो आजार आहे त्याच्याविरुद्ध सुद्धा आता लसीकरण उपलब्ध आहे. अत्यंत चांगल्या प्रकारच्या लसीकरणांमुळे ह्या दूषित पाण्यातून होणाऱ्या आजाराविरुद्धचं टायफॉइड विरुद्धचं लसीकरण केलं तर बऱ्याच अंशी टायफॉइड हा टाळता येऊ शकतो. त्याचीही लस आता 9व्या महिन्यानंतर देता येते.
4: टायफॉइड शरीराच्या कोणकोणत्या अवयवांना प्रभावित करतो?
5: टायफॉइड प्रामुख्याने आतड्यातून शरीरात जातो, शरीरात त्याचा वाढ होतो. आणि टायफॉइड प्रामुख्याने आतडे आणि बाकी सर्व अंगांना त्रास देऊ शकतो. म्हणजे त्याच्याने जो ताप येतो त्याच्याने पूर्ण शरीराच्या बऱ्याचशा सिस्टीम्स त्रासिक होऊ शकतात.
4: डॉक्टर श्रीकांत मिनियार सर, मी आता अनेक ठिकाणी पाहिलं आहे की बाळांना सडनली झटके यायला चालू होतात, अचानक चालू होतं सगळं हे, आणि पालक घाबरतात, धावपळ होते डॉक्टरांकडे नेण्यासाठी. डॉक्टर ट्रीटमेंट देतात, उपचार करतात, काही ठिकाणी डॉक्टरांची उत्तरे वेगळी असतात, काही ठिकाणी वेगळी असतात. मूळ मुद्दा हा आहे की बाळांना अशी झटके का येतात, हा काही मेंदूचा आजार आहे?
5: हो, झटके येणं म्हणजेच प्रामुख्याने मेंदूमध्ये जी इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी चालते त्याचा काहीतरी शॉर्ट सर्किट होणं म्हणजेच झटका येणं. सामान्य लोकांना कळण्यासाठी झटका म्हणजे आपल्या मेंदूचं जे इलेक्ट्रिकल फंक्शन आहे त्याच्यात थोडासा बिघाड होणं, त्याच्यामुळे जे बाहेर दिसतो तो स्वरूप म्हणजे झटका होय.
4: हे बाळाच्या फार जीवासाठी घातक ठरू शकतं.
5: आता झटका येणं म्हणजे मेंदूचा शरीरावरचा

0: ताबा सुटण्यासारखं असतं. त्यामुळे मेंदूचा शरीरावरचा जसा ताबा सुटतो तसा श्वसनावरचा आणि हृदयाच्या ठोक्यांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. जर तो तसा झाला किंवा झटका जास्त वेळ चालला ज्याच्यातून मेंदूला आराम नाही मिळाला तर ते बाळाला घातक ठरू शकतं.
1: झटके आल्यानंतर डॉक्टरांकडेच न्यायला पाहिजे, घरगुती उपाय नाही केले पाहिजे.
0: ह्यामध्ये बरेच आधी असा समज होता की झटका येणं हा काही दैवी कोपाचा प्रकार आहे, पण असं नाही आहे. आता जसं विज्ञान पुढे गेलेलं आहे तसं आपल्याला लक्षात येतं की झटका येणं हा मेंदूला काही आजारामुळं किंवा त्रासामुळं झालेला प्रकार आहे. त्यामध्ये बरेचसे झटके हे फक्त तापेत येणारे झटके असतात जे की 6 महिन्याच्या बाळापासून 5 वर्षापर्यंतच्या बाळामध्ये येतात. जेव्हा ताप जास्त चढते तेव्हा शरीरावरचा कंट्रोल जातो, त्याला तापेत येणारे झटके म्हणजे फेब्राइल कन्वर्जन म्हणतात. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जे की विना तापाचे येतात ते अपस्माराचे झटके ज्याला म्हणू शकतो आपण, तोही मेंदूचाच त्रास आहे, पण त्यालाही औषधोपचारांचीच गरज आहे.
2: मंडळी, आरोग्य बळीराजाचं या सदरांतर्गत आताच आपण ऐकलीत लसीकरण आणि त्याचे फायदे याविषयीच्या माहितीचा भाग तिसरा. आणि ही माहिती आपल्याला सांगत होते डॉक्टर श्रीकांत मिनियार. मंडळी, कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी संचलित कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर यांच्याकडून धाराशिव जिल्ह्याकरिता प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच 27 मे 2026 साठीचा हवामान अंदाज. मंडळी, उद्याचं कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस एवढं राहील. आकाशाची स्थिती स्वच्छ असेल. सकाळची सापेक्ष आर्द्रता 49% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 28% एवढी राहील. आणि मंडळी, उद्या वारा ताशी 26 किलोमीटर वेगानं पश्चिम दिशेला वाहील असाही अंदाज त्यांनी वर्तविला आहे. तर मंडळी, हा आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी संचलित कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर यांच्याकडून धाराशिव जिल्ह्याकरिता प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच 27 मे 2026 साठीचा हवामान अंदाज. मंडळी, कार्यक्रमाच्या समारोपाला ऐकूया हे भक्तिगीत.

बरंय तर मंडळी, या भक्तिगीतासोबतच मी आपली रेडिओ भगिनी अश्विनी पाटेकर आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढील किसानवाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: आताच आपण एक लात प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी सहकार शेतकरी कल्याण कृषी मंत्रालय भारत सरकार आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार.
1: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
2: व्हीव्हीपी पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमा साठी प्रवेश सुरू.
3: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दर वर्षी उत्कृष्ट निकाल,
2: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त. व्हीव्हीपी पॉलिटेक्निक, सोरेगाव, सोलापूर.
3: संपर्क 83 798 64 555.
4: या लग्न सराईची खरेदी आपल्या बारशीतील लोकप्रिय प्रियदर्शनीच्या श्री व सौ मध्येच करा. नवरीसाठी शालू, सिल्क, लेटेस्ट फॅशन व डिझायनर साड्यांचा फ्रेश स्टॉक. लग्न सराई निमित्त खरेदी करा. पत्ता: प्रियदर्शनीचे श्री व सौ, लोखंड गल्ली, बारशी.
5: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशी साठी 99 606 55 381.
6: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
7: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता.

0: आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत। संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-29-81। तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा।
1: संत वाणीची अमृतधारा, संत विचारांचा कल्पतरू, जीवितांचे साफल्य साधण्या, संत साहित्य

पाहण्या संत साहित्याची कास धरू। श्रोते हो, ऐकायला विसरू नका संत साहित्यावर आधारित कार्यक्रम संत सांगाती, दर बुधवारी सकाळी ठीक 10 वाजता FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऑनलाईन मोबाईल ॲप वरून अर्थात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून। श्रोते हो, आमच्या कार्यक्रमासंबंधी एक निवेदन। श्रोते हो, आज रात्री 8:15 आपण ऐकू शकाल लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमात सुमनबाई रावसाहेब क्षीरसागर आणि सहकाऱ्यांनी गायलेली देवीची गाणी। तर ऐकायला विसरू नका आज रात्री 8:15 लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून। आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे। रात्रीचे 8:05 होत आहेत। मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांची 12 वर्ष पूर्ण. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य सरकारचा निर्णय. कांद्याला 24 रुपये प्रति किलो हमीभावासाठी महाविकास आघाडी नाशिक जिल्ह्यात रास्ता रोको. कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरू. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नाविन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावर भर देतात असं जयशंकर म्हणाले.
1: As democratic nations, we also devoted attention to countering the common threat of terrorism. There must be zero tolerance for terrorism, and nations subject to terrorist attacks have the right to defend themselves. A free and open Indo-Pacific has many dimensions and facets. Our meeting today took stock of the progress in many of them while encouraging exploration in others. In the coming days, whether it is economic activity, energy trade, or maritime commerce, the Indo-Pacific will become even more important to the world.
0: क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्याकरिता गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले. होर्मुसच्या समुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागरी मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक

0: प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी यांनी व्यक्त केली. या बैठकीत क्वाड देशांच्या सामायिक उद्दिष्टांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला, तसंच हिंद प्रशांत महासागर क्षेत्राशी संबंधित प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाली, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव के नागराज नायडू यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. या बैठकीत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला, तसंच दहशतवादविरोधी कारवाईची गरज व्यक्त केली गेली, असं नायडू यांनी सांगितलं. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांनी आज 12 वर्ष पूर्ण केली. ही 12 वर्ष म्हणजे भारताची संस्कृती आणि विकास मार्गात एक निर्णायक बदल घडवून आणणारा काळ असल्याचं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलं आहे. या काळात पायाभूत सुविधांचा विकास आणि निर्णायक जागतिक नेतृत्व तसंच मजबूत राष्ट्रीय सुरक्षा यासह देशानं अभूतपूर्व प्रगती केली आहे, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांची सबका साथ सबका विकास सबका विश्वास ही घोषणा शासनाच्या प्रत्येक कृती आणि धोरणातून दिसून येत असल्यामुळे देश अतिशय मजबूत आणि आत्मविश्वासपूर्ण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर भाजपा अध्यक्ष नितीन नबीन यांनी या 12 वर्षांच्या काळाला सुशासन आणि राष्ट्रप्रथम या भावनेनं प्रेरित असलेला एक ऐतिहासिक प्रवास असं म्हटलं आहे. या काळात देश आपल्या सैन्याच्या वाढत्या शौर्याच्या बळावर स्वसंरक्षणासाठी पूर्णतः सक्षम झाल्याचं नबीन यांनी म्हटलं आहे. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वेमंत्री दिवंगत मधू दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय महाराष्ट्र मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असं असेल. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. महाराष्ट्रातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई इथं झालेल्या उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आज हा निर्णय झाला. महाराष्ट्रात गावं महानगरांसह जंगलांना लागून असलेल्या सरकारच्या सर्व पडीक आणि महसुली जमिनींवर आता मोठ्या प्रमाणावर नेपियर ग्रास आणि बांबूची लागवड करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. त्यासाठी ही जमीन स्थानिक महिला बचत गट माविम अर्थात महिला आर्थिक विकास महामंडळ तसंच सुशिक्षित बेरोजगारांच्या संस्थांना 3 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर दिली जाणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कांद्याला 24 रुपये प्रतिकिलो इतका हमीभाव मिळावा या मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यात चांदवड इथं महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मुंबई आग्रा महामार्गावरच्या या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्यासह अन्य नेते कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. गळ्यात कांद्याच्या माळ्या घालून तसंच बैलगाडीतून आलेल्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं. याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी उद्या केंद्र सरकारशी चर्चा होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. कांदा खरेदीचा दर 3.5 रुपयांवरून केंद्र सरकारनं 15 रुपये प्रतिकिलो केला आहे. यावर विरोधकांनी राजकारण करू नये असं ते म्हणाले.
1: काही लोक विनाकारण या संदर्भात राजकारण करू इच्छितात आणि फोटो ऑपॉर्च्युनिटी करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांनाही माझं सांगणं आहे की जर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने 15 रुपयाने खरेदीचा निर्णय केलाय, तुमच्या काळात कधी केला होता काय दाखवा, तो कधीच दिसणार नाही. आम्ही संवेदनशील आहोत म्हणूनच हे करतो.
0: आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीतला पहिला सामना आज धर्मशाला इथं गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सुरू आहे. गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या 7 षटकात 1 बाद 86 धावा झाल्या होत्या.

0: सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधू तसंच सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी आज दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. महिला एकेरी प्रकारात सिंधूनं इंडोनेशियाच्या पुत्री कुसुमा वार्दानी हिचा 21-17 21-18 असा सरळ गेममध्ये पराभव केला. पुरुष दुहेरी गटात रांकी रेड्डी आणि शेट्टी या जोडीनं अमेरिकेच्या प्रेस्ली स्मिथ आणि चेन झी यी यांचा 26-28 21-15 21-13 असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. घुसखोरी आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्याशास्त्रीय बदलाचा सखोल अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती प्रकाश नावळेकर यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली आहे. या समितीत माजी पोलीस अधिकारी दुर्गा शंकर मिश्रा, बालाजी श्रीवास्तव आणि अर्थतज्ज्ञ डॉ शमिका रवी यांचा समावेश असेल. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. केरळमधल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांची 12 वर्ष पूर्ण. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. कांद्याला 24 रुपये प्रति किलो हमीभावासाठी महाविकास आघाडीचं नाशिक जिल्ह्यात रास्ता रोको. कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरू. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण ट्यून केला आहे FM 101.3 MHz आणि प्रसारभारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी धाराशिव केंद्र. रात्रीचे 8:15 झाली आहेत.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 9595924559. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 9595924559.
1: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
2: किडनी स्टोन, मुतखडा, हिड ट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606-55381.
3: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूत सारीज, साटी गल्ली, सोलापूर.
4: प्रसारित करत आहोत लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, कार्यक्रमात आज ऐकूया सुमनबाई रावसाहेब क्षीरसागर आणि सहकाऱ्यांनी गायलेली देवीची गाणी.

0: FM 101.3 मेगाहर्ट्सवर आणि प्रसारभारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत मराठी पत्रगीत हा कार्यक्रम.
1: श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम पत्रगीत.

मराठी पत्रगीत या कार्यक्रमात मी प्रतीक्षा माने आपलं मनस्वी सहर्ष स्वागत करते. श्रोतेहो, कार्यक्रमातील सुरुवातीचं हे पत्र आहे खुपटी तालुका नेवासा. नेवासा येथून बंडू लोहार पोपळगट, माया शिवांश, चंद्रकला पोपळगट, देवीदास पोपळगट, हरिभाऊ बिडवे श्रावण आणि अनिता बिडवे यांना ऐकायचं आहे चौकट राजा या चित्रपटातील आशा भोसले, रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीत आहे आनंद मोडक यांचं. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत त्यांच्या गावापर्यंत.

त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास

कार्यक्रमातील यानंतरचं हे पत्र आहे. गणेशपेठ पाथर्डी येथून अंबादास शिंदे, संगीता शिंदे, अमोल अमृत आणि सुवर्णा शिंदे यांचं. यांना ऐकायचं आहे आराम हराम आहे या चित्रपटातील जगदीश खेबुडकर यांचं गीत. गायक आणि संगीतकार सुधीर फडके. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

कार्यक्रमात आता ऐकूया झुंज या चित्रपटातील उषा मंगेशकर, चंद्रशेखर गाडगीळ आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत आहे राम कदम यांचं. या गीताला पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट दत्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर येथून संपत्ती खेमलापुरे, राणी अंकिता खेमलापुरे, तानाजी खेमलापुरे, अंकुश पार्थ आणि धनाजी खेमलापुरे. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत त्यांच्या गावापर्यंत.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात मराठी पत्रगीत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. श्रोतेहो, कार्यक्रमातील हे पत्र आहे मुक्काम पोस्ट बोराळा धरण येथून दत्ता घायाळ, सुनीता घायाळ आणि गजानन घायाळ यांना ऐकायचं आहे बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील जगदीश खेबुडकर यांचं गीत. गायलं आहे आशा भोसले यांनी, संगीत आहे एन दत्ता यांचं. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

कार्यक्रमात आता ऐकूया अशी ही बनवाबनवी या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि सचिन पिळगावकर यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीत आहे अरुण पौडवाल यांचं. या गीताला पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत मुक्काम हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूर येथून उस्मान शेख फौजी, सायराबानो शेख, दस्तगीर शेख, फैज

0: नबी शेख, शाकिर शेख, इस्लाम भी शेख, बाबा शेख, करिश्मा शेख, सिमर शेख, सानिया शकील पठान, बिस्मिला भी शेख, गदर शेख, नीलोफर शेख, चांदनी अयूब सैयद, बाळराजे अमन सैयद आणि माहिरा सैयद यांचं. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत त्यांच्या गावापर्यंत.
1: जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे.

पाणी माती तम मिळून सारे गेले अरे बीज होऊनी माती मधुनी अंकुर बनुनी आवे जल गंगेचे जसे वाहते तैसे

कार्यक्रमातील हे पत्र आहे मुक्काम पोस्ट अष्टाकासार तालुका लोहारा जिल्हा धाराशिव येथून शैलेंद्र पाटील शांताबाई पाटील सिद्धी पाटील सृष्टी पाटील आणि समस्त पाटील परिवार यांचं. यांना ऐकायचं आहे सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत. संगीत आहे अशोक पत्की यांचं. चित्रपट हेच माझे माहेर. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

0: भविष्याचे नियोजन करूया, थेंब थेंब पाणी वाचूया. आपण आता निश्चय करू, काटकसरीने पाणी वापरू. निष्काळजी कराल पाण्याची, वेळ येईल भटकंतीची. आपला आपण विचार करा, गरजेपुरते पाणी वापरा. राखून ठेवा उद्यासाठी, नको वनवन पाण्यासाठी. जाणीव ठेवा स्वतःला, पर्याय नाही पाण्याला. काळ्या आईची पूजा करू, पाणी जिरून ओटी भरू.
1: पाणी रे पाणी तेरा रंग कैसा.
2: कार्यक्रमात आता ऐकूया जैत रे जैत या चित्रपटासाठी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं ना धो महानोर यांचं गीत. गायला आहे लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी. या गीताला पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत डोंगरगाव छत्तीसगड येथून राष्ट्रपाल गजभिये, राधिका गजभिये, बेबी अनिष्का, तन्मय गजभिये यांच्यासमवेत बिलाईगड छत्तीसगड येथून रोशन देवांगन, कौशल्य देवांगन, हेमलता देवांगन, डिंपल देवांगन. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत त्यांच्या गावापर्यंत.

कार्यक्रमातील हे शेवटचं पत्र आहे. गांधी चौक रोपड पंजाब येथून हरदेव मिका, बलविंदर बिरक, जयतेक बिरक आणि मिका बिरक यांचं. यांना ऐकायचं आहे सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांच्या स्वरातील हे गीत. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत त्यांच्या गावापर्यंत.

ऑफिसात उशिरा मी असतो बसून, ऑफिसात उशिरा मी असतो बसून, भंडावले डोके गेले कामात बुडून, तास तास जातो खाल मानेने निघून, तास तास जातो खाल मानेने निघून, एक एक दिवा जातो हळूच विझून, अशा वेळी काय सांगू काय काय वाटे, अशा वेळी काय सांगू काय काय वाटे, आठवा सोबत पाणी डोळ्यातून दाटे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे, तुझ्यासाठी मीही थोडे लहान घेवावे, उगाचच रुसावे निभांडावे तुझ्याशी, उगाचच रुसावे निभांडावे तुझ्याशी, चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी।

दमल्या पायाने मग येईल जांभई, दमल्या पायाने मग येईल जांभई, मऊ मऊ दूध भात भरवेल आई, गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी, गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी, सावरीच्या उशीहून मऊ माझी खुशी।

0: श्रोतेहो, या गीताबरोबरच मराठी पत्रगीत या कार्यक्रमातून मी प्रतीक्षा माने आपला निरोप घेते. नमस्कार.
1: बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात.
2: श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम पत्रगीत.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 11 वाजत आहेत. सुरुवातीला हिंदीतून बातम्या आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील, त्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आपण ऐकत होतात आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण FM 101.3 MHz. रात्रीचे 11:10 झाली आहेत. याबरोबरच आमची आजची प्रसारणसभा इथंच समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया आमच्या उद्याच्या प्रसारणसभेत 5:50. आता अभियांत्रिकी कक्षातून दत्तात्रय कुंभार, तर प्रसारण कक्षातून मी प्रतीक्षा माने आम्ही आपला निरोप घेतो. शुभरात्री. जय हिंद.